हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ वरती भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात चांगले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे एलिफंटा लेन याविषयी माहिती घेणार आहोत. मुंबई म्हटलं की सर्वप्रथम आठवते गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. पण याच मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्राच्या मध्यभागी एक बेट आहे. या बेटावर हजारो वर्षापूर्वी दगडात कोरलेले असे अद्भुत शिल्पविश्व आहे

जे आजही जगभरातील पर्यटकांना आश्चर्यचकित करते. तेच ते एलिफंटा बेट आणि त्यावरील जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी. एलिफंटा लेणी म्हणजे केवळ दगडात कोरलेल्या गुहा नाहीत, त्या आपल्या भारताच्या प्राचीन शिल्पकलेचा, धार्मिक परंपरेचा आणि कलाकारांच्या अद्वितीय कौशल्यांचा जिवंत पुरावा आहे. या लेण्या मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीने साधारण एक तासाच्या प्रवासावर आहेत. समुद्रांच्या लाटांमधून एक तासाच्या प्रवासावरती प्रवास करताना एका बाजूला मुंबईची उंच इमारत दिसतात तर दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. हा प्रवासच पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. एलिफंटा बेटाचे मूळ नाव घारापुरी आहे. घारापुरी म्हणजे गाव किंवा वस्ती. असे मानले जाते की पूर्वी येथे स्थानिक लोकांची वस्ती होती आणि हे बेट धार्मिक दृष्ट्या महत्वाचे केंद्र होते. एलिफंटा हे नाव कसे पडले? 16व्या शतकात पोर्तुगीज जेव्हा एका बेटावर आले तेव्हा त्यांना किनाऱ्याजवळ दगडात कोरलेला एक प्रचंड हत्ती दिसला. त्या हत्तीच्या शिल्पावरून त्यांनी या बेटाला एलिफंटा असे नाव दिले. आज तो दगडी हत्ती मूळ ठिकाणी नसला तरी त्याची प्रतिकृती आणि इतिहास आजही जपला गेला आहे. एलिफंटा लेणी नेमकी कोणी बांधली याबाबत इतिहासकारांमध्ये काही मतभेद आहेत. मात्र बहुतेक अभ्यासकांच्या मते या लेण्या 5व्या ते 8व्या शतकादरम्यान बांधल्या गेल्या. राष्ट्रकूट किंवा चालुक्य राजांच्या काळात या शिल्पकलेला मोठा आश्रय मिळाला असे मानले जाते. या संपूर्ण परिसरात एकूण 7 लेण्या आहेत. त्यापैकी 5 लेण्या हिंदू धर्माशी संबंधित असून 2 लेण्या बौद्ध परंपरेशी संबंधित आहेत. मात्र सर्वाधिक प्रसिद्ध आहे ती मुख्य लेणी, जिथे भगवान शिवाच्या विविध रूपांची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. 1987 साली युनेस्कोने एलिफंटा लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. हा दर्जा मिळणे म्हणजे त्या ठिकाणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक महत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. 1000 वर्षांपूर्वी आधुनिक यंत्राशिवाय इतकी भव्य लेणी आणि इतकी सूक्ष्म शिल्पे तयार करणे किती कठीण असेल याची कल्पनाच करता येत नाही. त्या काळातही कलाकारांनी फक्त हातोडा आणि छिन्नीच्या सहाय्याने दगडात जीव घातला. आजही ती शिल्पे पाहताना आपण थक्क होतो. एलिफंटा लेणी म्हणजे केवळ दगड नाही, ती भक्ती आहे, ती कला आहे, ती इतिहास आहे आणि ती आपल्या भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख आहे. दरवर्षी भारतातूनच नव्हे तर जगभरातून लाखो पर्यटक इथे येतात. काही जण इतिहास जाणून घेण्यासाठी येतात, काही जण शिल्पकला पाहण्यासाठी येतात, तर काही जण या शांत आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी. जर तुम्हाला इतिहास, कला आणि निसर्ग यांचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल तर एलिफंटा लेणी हा प्रवास आयुष्यात एकदा तरी नक्की करावा. आज आपण एलिफंटा लेणीची ओळख, इतिहास, त्या नावामागची कथा ही जाणून घेतली. आपण मुख्य गुहेत प्रवेश करून जगप्रसिद्ध त्रिमूर्ती महादेव, नटराज, अर्धनारीश्वर, गंगावतरण आणि इतर अप्रतिम शिल्पांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पहिल्या भागात आपण एलिफंटा लेणीचा इतिहास, घारापुरी बेट, पोर्तुगीजांनी दिलेले एलिफंटा हे नाव आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ याविषयी माहिती घेतली. आता आपण या अद्भुत शिल्प विश्वाच्या सर्वात महत्वाच्या भागात प्रवेश करणार आहोत. चला तर मग कल्पना करा की आपण गेटवे ऑफ इंडियाहून बोटीने प्रवास करून एलिफंटा बेटावर पोहोचलो आहोत. समुद्राचा गार वारा अंगावर येतोय. समोर हिरवाईने नटलेला डोंगर दिसतोय. पायऱ्या चढताना दोन्ही बाजूंना छोट्या दुकानांमध्ये स्थानिक हस्तकला, दागिने, स्मृतिचिन्हे आणि पारंपरिक वस्तू विकणारे दुकानदार दिसतात. वर चढताना माकडांची धमालही पाहायला मिळते, त्यामुळे हातातील खाऊ आणि पिशव्यांची काळजी घ्यावी लागते. काही वेळाने आपण मुख्य गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो आणि समोर उभी राहते एक भव्य दगडी वास्तू. ही मुख्य गुहा म्हणजे एलिफंटा लेणीचा आत्माच. एका विशाल दगडातून कोरलेली ही गुहा पाहून आपण थक्क होतो. मोठमोठे दगडी खांब,
प्रशस्त सभा मंडप आणि भिंतीवर कोरलेली भव्य शिल्पे पाहताना हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांच्या प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. आणि आता आपण येतो त्या शिल्पासमोर ज्यासाठी एलिफंटा लेणी जगभर प्रसिद्ध आहे, ते म्हणजे त्रिमूर्ती महादेव. सुमारे 20 फूट उंच असलेले हे शिल्प भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च नमुना मानला जातो. त्याच दगडात कोरलेली ही विशाल मूर्ती पाहून प्रत्येक पर्यटक काही क्षण निशब्द होतो. या त्रिमूर्तीमध्ये भगवान शिवांचे 3 रूप दाखवलेले आहेत. मधला शांत आणि गंभीर चेहरा म्हणजे सदाशिव, विश्वाचा पालनकर्ता, शांतता आणि संतुलनाचे प्रतीक. उजवीकडील चेहरा म्हणजे अघोर, संहाराचे रूप. हे रूप वाईट शक्तीचा नाश करून धर्माचे रक्षण करणारे मानले जाते. डावीकडील चेहरा म्हणजे वामदेव, सृजन, करुणा आणि सौंदर्याचे प्रतीक. ही 3 रूपे आपल्याला जीवनाचा संदेश देतात. निर्मिती, पालन आणि संहार, निसर्गाचा हाच नियम आहे. या शिल्पातील चेहऱ्याचे भाव, मुकुटाची रचना, दागिने, केसाची मांडणी आणि डोळ्यातील शांतता इतकी जिवंत वाटते की हा दगड नसून एखादी सजीव मूर्ती आहे असे वाटते. एलिफंटा लेणी ही केवळ दगडात कोरलेली कला नाही, तर प्रत्येक शिल्प एक कथा सांगते. प्रत्येक मूर्तीमध्ये एक तत्वज्ञान दडलेले आहे आणि प्रत्येक कोरी कामातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा दिसून येते. चला मुख्य गुहेत आणखीन पुढे जाऊया. सर्वप्रथम आपल्याला दिसते गंगावतरणाचे भव्य शिल्प. पुराणापासून राजा भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तप केले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर येण्यास मदत झाली, पण तिचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वीचा नाश झाला असता. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या जटांमध्ये गंगेला धारण केले आणि तिचा वेग कमी करून पृथ्वीवर सोडले. या शिल्पात शिवाच्या विशाल जटा, गंगेचे अवतरण आणि भगीरथाची भक्ती अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेली आहे. हे शिल्प आपल्याला सांगते की शक्तीचा उपयोग नेहमी संतुलित आणि लोककल्याणासाठी व्हायला हवा. आता पुढे दिसते शिव पार्वतीचे विवाहाचे शिल्प, ज्याला कल्याण सुंदर मूर्ती असेही म्हणतात. या प्रसंगात हिमालयाची कन्या पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह दाखवला आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील शांत भाव, देवतांची उपस्थिती आणि संपूर्ण प्रसंगातील पवित्रता पाहताना आपण त्या दिव्य सोहळ्याचाच भाग असल्यासारखे वाटते. हे शिल्प आपल्याला प्रेम, विश्वास, समर्पण आणि कुटुंबांच्या मूल्याची आठवण करून देते. आता आपण पाहतो रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग. रामायणातील ही अत्यंत प्रसिद्ध कथा आहे. अत्यंत शक्तिशाली रावणाने आपल्या सामर्थ्याचा गर्व करून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भगवान शिवांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत दाबला. रावण पर्वताखाली अडकला आणि शेवटी त्याने शिवाची भक्ती करून क्षमा मागितली. हे शिल्प सांगते की कितीही मोठे सामर्थ्य असले तरी अहंकाराचा शेवट पराभवातच होतो. एलिफंटा लेण्यांमधील आणखी एक प्रभावी शिल्प म्हणजे योगेश्वर शिव. या रूपात भगवान शिव ध्यानमग्न अवस्थेत बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता दिसते. आजच्या धावपळीच्या जीवनात हे शिल्प आपल्याला एक महत्वाचा संदेश देते की मन शांत असेल तर जीवन अधिक सुंदर होते. आज आपण ताणतणाव, स्पर्धा आणि धकाधकीत हे जगत आहोत. अशा वेळी ध्यान, संयम आणि आत्मचिंतन किती महत्वाचे आहे हे शिल्प आपल्याला शिकवते. त्यानंतर दिसते अंधकासुरवधाचे शिल्प. अंधकासुर हा अत्याचारी राक्षस होता. त्याचा अहंकार आणि अत्याचार वाढल्यावर भगवान शिवांनी त्याचा वध केला. या शिल्पातून चांगल्यांचा वाईटावर परिणाम विजय दाखवला आहे. ही शिल्पे फक्त धार्मिक कथा सांगत नाहीत तर जीवन जगण्याचे धडेही सांगतात. सत्याचा मार्ग स्वीकारा, अहंकार टाळा, कर्तव्य निभावा, संकटात धैर्य ठेवा आणि नेहमी चांगुलपणाची साथ द्या.
याच मूल्यांचा संदेश या लेण्या हजारो वर्षापासून देत आहेत. एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे, आज आधुनिक यंत्रे, संगणक, लेझर आणि अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत, पण ज्या काळात ही लेणी कोरली गेली त्या काळात फक्त हातोडा, चिमणी आणि कलाकाराची कल्पकता एवढीच साधने होती. तरीही दगडावरती कोरलेले दागिने, कपड्यांच्या घड्या, चेहऱ्यावरील भाव, केसांची रचना आणि शरीराची ठेवण इतकी जिवंत वाटते की हे शिल्प पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. म्हणूनच एलिफंटा लेणी ही केवळ भारताची नाही तर संपूर्ण मानव जातीची कला संपदा मानली जाते. आजही जगभरातील इतिहासकार, पुरातत्वेचे कलाकार आणि संशय आहेत. आता घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एलिफंटा लेणी या विशेष कार्यक्रमात. तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. आतापर्यंत आपण एलिफंटा लेणीचा इतिहास त्रिमूर्ती महादेव, अर्धनारीश्वर, नटराज, गंगावतरण आणि इतर अद्भुत शिल्पांची माहिती घेतली. पण एलिफंटा लेणीची खरी मजा केवळ लेण्या पाहण्यातच नाही तर तिथपर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवण्यात आहे. चला तर मग आज आपण गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा बेटापर्यंतचा हा सुंदर प्रवास अनुभवूया. सकाळची वेळ आहे. मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांनी गजबजलेले आहे. देश विदेशातून आलेले पर्यटक हातामध्ये कॅमेरे घेऊन फोटो काढत आहेत. काही जण समुद्राकडे पाहत उभे आहेत तर काही जण एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या बोटीची वाट पाहत आहेत. थोड्याच वेळात आपली बोट निघते. बोट हळूहळू समुद्रात पुढे सरकते. मागे वळून पाहिल्यावर गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल पॅलेस हॉटेल हळूहळू दूर जाताना दिसते. समोर अथांग अरबी समुद्र पसरलेला असतो. समुद्रावर उडणारे पांढरे समुद्री पक्षी बोटीच्या मागोमाग उडताना दिसतात. अनेक पर्यटक त्यांना दाणे टाकतात आणि त्या पक्ष्यांची झेप पाहून आनंदी होतात. सुमारे एका तासाच्या या प्रवासात मुंबईचे एक वेगळे रूप दिसते. समुद्रातून पाहिलेली मुंबई अधिक सुंदर आणि भव्य वाटते. हा प्रवासच अनेकांसाठी एलिफंटा सहलीचा सर्वात संस्मरणीय भाग असतो. थोड्याच वेळात दूरवर हिरवाईने नटलेले घारापुरी बेट दिसते. बेटावर पोचल्यावर छोटासा धक्का लागतो. तिथून मुख्य लेण्यांकडे जाण्यासाठी चालत जावे लागते. काही अंतरासाठी छोट्या खेळण्यासारख्या रेल्वेचीही सोय असते, जी विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवडते. त्यानंतर सुरू होतो पायऱ्यांचा प्रवास. दोन्ही बाजूंना छोटी दुकाने दिसतात. येथे कोरीव वस्तू, लाकडी कलाकुसर, हस्तकला, दागिने, टोपी, स्थानिक स्मृतिचिन्ह आणि विविध कलावस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. स्थानिक विक्रेते हसतमुखाने पर्यटकांचे स्वागत करतात. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक संस्कृती ही वेगळी ओळख मिळते. या प्रवासात एक मजेशीर गोष्टही आहे, ती म्हणजे एलिफंटा बेटावरील माकडे. ही माकडे खूप चपळ असतात. हातात खाण्याचे पदार्थ दिसले की शरणार्धात हिसकावून घेऊ शकतात. त्यामुळे पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. पायऱ्या चढताना आजूबाजूला घनदाट झाडे, पक्ष्यांचा आवाज आणि समुद्राकडून येणारा गार वारा हा प्रवास अधिक सुखद बनवतो. शिखरावर पोहोचल्यावर मुख्य लेणी दिसतात आणि त्याची भव्यता पाहून सारा थकवा निघून जातो. एलिफंटा लेणीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात योग्य मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्र प्रवासही सुखद होतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे बोट सेवा काही काळ बंद असू शकतात. त्यामुळे सहलीचे नियोजन करण्यापूर्वी ही माहिती घेणे योग्य ठरते. एलिफंटा लेणीला भेट देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आरामदायक बूट घालावेत, कारण बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. पुरेसे पाणी आपल्या सोबत ठेवावेत. कचरा अजिबात टाकू नये. शिल्पांना हात लावू नये आणि त्यावर काही लिहू नये, कारण ही लेणी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. एलिफंटा लेणी ही केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ते भारतीय संस्कृतीचे, इतिहासाचे आणि कलेचे जिवंत संग्रहालय आहे. येथील प्रत्येक दगड इतिहास सांगतो, प्रत्येक शिल्प एक कथा सांगते आणि प्रत्येक गुहा हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांच्या प्रतिभेची साक्ष देते. म्हणून जगभरातील इतिहास संशोधक, पुरातत्व अभ्यासक, छायाचित्रकार, कलाकार आणि पर्यटक या ठिकाणी वारंवार भेट देतात. संध्याकाळच्या वेळी परतीची बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने निघते. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे समुद्रावर चमकत असतात. मागे एलिफंटा बेट हळूहळू दूर जात असते, पण मनात मात्र त्या भव्य त्रिमूर्तीचे दर्शन, शांत गुहा आणि हजारो वर्षांचा इतिहास कायमचा कोरला गेलेला असतो. हा प्रवास संपतो पण आठवणी कधीच संपत नाहीत. आजच्या आपल्या पुढच्या येणाऱ्या भागात आपण जाणून घेऊ की एलिफंटा लेणीचे जागतिक महत्व, तिचे संवर्धन, एलिफंटा महोत्सव
आणि आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा जपण्याची जबाबदारी. एखाद्या ठिकाणाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. ही मान्यता त्या ठिकाणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक मूल्य संपूर्ण जगासाठी महत्व असल्याचे दर्शवते. 1987 साली एलिफंटा लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. याचा अर्थ असा की ही लेणी केवळ भारताची नाही तर संपूर्ण मानवजातीची सांस्कृतिक संपत्ती आहे. सुमारे 1500 वर्षापूर्वी कलाकारांनी एका अखंड दगडात हातोडा आणि छिन्नीच्या साह्याने एवढे भव्य मंदिर कोरले. ना वीज, ना आधुनिक यंत्रे, ना संगणक, ना लेझर, तरीही त्यांनी ही अशी कलाकृती निर्माण केली जी आजही जगभरातील शिल्पकार, इतिहासकार आणि पुरातत्वांना आश्चर्यचकित करते. यालाच म्हणतात भारतीय कलेचा सुवर्णकाळ. एलिफंटा लेणीचे आणखीन एक मोठे आकर्षण म्हणजे एलिफंटा महोत्सव. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित केला जाणारा सांस्कृतिक महोत्सव भारतातील प्रतिष्ठित महोत्सवांपैकी एक मानला जातो. या महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुचीपुडी, लोकनृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्रीच्या प्रकाशात उजळलेली

एलिफंटा लेणी समोर त्रिमूर्ती महादेव आणि त्याच वातावरणात घुमणारे शास्त्रीय संगीत हा अनुभव शब्दामध्ये सांगणे कठीण आहे. देशातील अनेक नामवंत कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण केलेले आहे. एलिफंटा लेणी केवळ धार्मिक स्थळ नाही, ती भारतीय शिल्पकलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विद्यापीठ आहे. ती इतिहासकारांसाठी संशोधनाचा विषय आहे. ती कलाकारांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि सामान्य पर्यटकांसाठी आश्चर्याचा खजिना आहे. आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ASI या लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने काम करत असतात, कारण काळ, पाऊस, वारा आणि वाढती पर्यटक संख्या यामुळे या शिल्पांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त सरकारनेच नाही तर आपण प्रत्येकाने आपल्या वारसाचे संरक्षण केले पाहिजे. जर आपण लेण्यांवर नावे लिहिली, कचरा टाकला किंवा शिल्पांचे नुकसान केले तर हा अमूल्य ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी टिकणार नाही. म्हणून प्रत्येक पर्यटकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. भारत हा केवळ सणांचा, संस्कृतीचा आणि परंपरेचाच देश नाही तर तो जगातील महान शिल्पकलेचा, वास्तुकलेचा आणि ज्ञानाचा देश देखील आहे. अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजा, लेणी आणि त्याच परंपरेतील एक तेजस्वी रत्न म्हणजे एलिफंटा लेणी. आज जगभरातून लाखो पर्यटक भारतात येतात आणि आपल्या या वारशाला पाहून भारावून जातात, पण अनेकदा आपण स्वतःच्या आपल्या वारशाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून एकदा तरी वेळ काढा, गेट ऑफ इंडियाहून बोटीने प्रवास करा, अरबी समुद्राचा गार वारा अनुभवा, एलिफंटा बेटावर चढा आणि त्या भव्य त्रिमूर्ती महादेवासमोर काही क्षण शांत उभे राहा. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की इतिहास हा फक्त पुस्तकात नसतो, तो दगडांमध्येही जिवंत असतो, तो शिल्पातही बोलत असतो आणि तो आपल्या संस्कृतीतून पुढच्या पिढीकडे प्रवास करत असतो. ज्यांना आपल्या इतिहासाचा अभिमान असतो त्यांचे भविष्य नेहमीच उज्ज्वल असते. वारसा जपणे म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचे संरक्षण करणे नव्हे तर आपल्या संस्कृतीचा आत्मा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे देखील होय. एलिफंटा लेणीच्या मुख्य गुहेत प्रवेश करताच एक विलक्षण शांतता जाणवते. बाहेर समुद्रांच्या लाटा, पर्यटकांची गर्दी आणि गजबज असते, पण गुहेच्या आत पाऊल टाकताच वातावरण बदलते. जाड दगडी भिंती, उंच खांब आणि मंद प्रकाश यामुळे एक गूढ आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो. अनेक पर्यटक सांगतात की ते काही मिनिटं शांतपणे उभे राहिल्यावर मन आपोआप स्थिर होते. म्हणूनच इतिहासप्रेमींबरोबरच छायाचित्रकार, कलाकार आणि ध्यानाची आवड असलेले लोकही ते वारंवार येतात. एलिफंटा लेणीतील प्रत्येक खांब, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक कोपरा अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय आहे. अनेक शिल्पांवरील कोरीव काम इथे सूक्ष्म आहे की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातही त्याची हुबेहूब प्रतिकृती करणे सोपे नाही. इतिहासात असे नमूद आहे की पोर्तुगीजांच्या काळात काही शिल्पांचे नुकसान झाले, काही मूर्ती तुटल्या, काही भाग झिजले, तरी सुद्धा आजही या लेण्यांचे वैभव इतके प्रभावी आहे की जगभरातील पर्यटक इथे आकर्षित होतात. एलिफंटा बेटावर फिरताना तुम्हाला स्थानिक जीवनाचाही एक झलक पाहायला मिळते. बेटांवरती राहणारे लोक पर्यटकांसाठी हस्तकला वस्तू, पारंपरिक स्मृतिचिन्हे आणि स्थानिक पदार्थ घेऊन उपलब्ध करून देतात, त्यामुळे ते पर्यटनाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही आधार मिळतो. एलिफंटा लेणीला भेट देताना घाई करू नका. प्रत्येक शिल्पासमोर काही क्षण थांबा. त्यावरील भाव, दागिने, कोरीव नक्षीकाम आणि कलाकाराची कल्पकता बारकाईने पहा. तेव्हा लक्षात येईल की हे केवळ दगडात कोरलेली मूर्ती नाही तर हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांचा श्वास त्याच्यामध्ये जिवंत आहे. आजच्या तरुण पिढीने अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देणे खूप महत्वाचे आहे, कारण इतिहास समजला तर संस्कृती समजते, संस्कृती समजली तर आपल्या ओळखीचा अभिमान निर्माण होतो. एलिफंटा लेणी आपल्याला तीन मोठे संदेश देते. पहिला, की कला अमर असते. दुसरा संदेश, श्रद्धा आणि सृजनशीलता याची सांगड घातली तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. आणि तिसरा, आपला सांस्कृतिक वारसा जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
आज आपण अनेक आधुनिक इमारती बांधतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो, पण 1500 वर्षापूर्वीच्या घडवलेल्या ह्या लेण्या आजही तितक्याच भव्य आणि प्रेरणादायी आहेत। हीच आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची खरी ओळख आहे। दगडाला आकार देणारे हात काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांनी घडवलेल्या कला आजही जगाला भारताची ओळख करून देतात। वारसा म्हणजे भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यात दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे, आणि ती म्हणजे एलिफंटा लेणी। त्यामुळे तुम्ही मुंबईत मध्ये जर प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी येणार असाल, तुमच्या मनाला शांततेचा अनुभव घ्यायला येणार असाल, तर तुम्ही एलिफंटा लेणीला नक्की भेट द्या। धन्यवाद।

नमस्कार, मी आर जे वैभव. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आर जे वैभव सोबत. मागील भागामध्ये आपण सुरुवात केली होती यमगरवाडीची गोष्ट. लेखक रवींद्र गोळे यांची ही यमगरवाडीची गोष्ट. आज हा दुसरा भाग आणि या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा ही कथा मला तुम्ही ऐकणार आहात, यमगरवाडीची गोष्ट. मागील भागात आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या हद्दी मोडून चाटुफळेंच्या जमिनीत अतिक्रमण केले होते. राबता नसल्यामुळे काटेरी झोडपं आणि गवतांचे साम्राज्य उदयास आले होते. एका ओसाड उजाड माळावर संघाला आपल्या परिश्रमातून समरसतेचे नंदनवन निर्माण करायचे होते. इथपर्यंत आपण ऐकलं होतं, आता इथून पुढे पुन्हा यमगरवाडीची गोष्ट. जमीन मिळाल्यापासून अनेक प्रश्नांनी आपले डोके वर काढले होते. एका नव्या जगात संघाने पाऊल टाकले होते. वसतिगृह, शाळा, आश्रमशाळा चालवणे हे काम संघ स्वयंसेवकांना अवघड नव्हते. अवघड होते भटके विमुक्त समाजातील मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना तयार करणे. ज्यांनी कधी आजवर शाळेचे तोंड बघितले नव्हते किंवा शिक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहीत नव्हते, अशा समाजात जाऊन मुलांना शाळेसाठी आणायचे होते. काम अवघड होते, पण अवघड काम करण्यास संघ स्वयंसेवकांना अधिक रस असतो हे काळाच्या कसोटीवर अनेक वेळा सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच गिरीश प्रभूने गिरीश पारधी झाले. गेल्या 2 वर्षात अनेक पालांपर्यंत पोहोचलेले प्रभूने आता काका झाले होते. त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झाले. तरी आपली लेकरं असे दुसऱ्यांच्या हवाली करण्याची मानसिकता अजून रुजायची होती आणि त्यासाठीच अथक प्रयत्न चालू होते. मराठवाड्याच्या तापत्या उन्हात प्रभूने पालापालातून फिरले. प्रतिसाद उत्साहवर्धक असला तरी शेवटी यश कसे येईल याबाबत अनेकांना शंका होती. एकतर ओसाड माळरानावर हा प्रकल्प चालू होणार, तेथे माणसाला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधांची अजून उभारणी करायची होती. एका रात्रीत चमत्कार होणारा नव्हता, पण सुरुवात तर करायची होती आणि ती सुरुवात विद्यार्थी शोधण्यापासून झाली. सुरुवातीपासून पारधी समाजात संपर्क आणि संवाद चांगला होता. पारधी समाजाचे काही कार्यकर्ते आता स्वतःला परिषदेचे कार्यकर्ते म्हणून घेऊ लागले होते. केवळ पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवून एकच समस्या सुटणार नव्हती. भटके विमुक्तातील अन्य समाज गटही या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे होते. तरच सर्वार्थाने भटके विमुक्त समाजाच्या सहभागाची

तुकाराम मानेंच्या मी येऊ का या प्रश्नाने गिरीश प्रभुणींची समस्या संपली. पण तुकाराम माने काय आहेत हे त्यांना माहीत नव्हते. गिरीश प्रभुणींनी त्यांना एक अट घातली, हो चालेल की तुम्ही आलात तरी, पण एक अट आहे. कोणती? दारू सोडावी लागेल, गिरीश प्रभूने बोलले. या क्षणापासून मी दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, तुकाराम मानेंनी संकल्प केला. गिरीश प्रभूंची मोठी काळजी मिटली, कारण ते स्वतः भटके विमुक्त झालेले. प्रकल्प चालवायला एका जागी कुणी स्थिर राहून लक्ष द्यायला हवे, प्रारंभीच्या जुळवाजुळवीत सहभागी व्हायला हवे. तुकाराम मानेंनी सहकुटुंब प्रकल्पात यायचे ठरवले. चाटुफळ्यांच्या ओसाड रानात आसपासच्या गावातील लोक जनावरे चारायला आणत. तेथे आता संघाच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. आधी कुतूहलाने चौकशी करणारे लोक प्रकल्पाची माहिती मिळताच कुजबुजू लागले. पारध्यांसाठी प्रकल्प म्हणजे पारधी येऊन येथे राहणार, म्हणजे आपल्या गावात चोऱ्या होणार, म्हणजेच शेतातील उभी पिकं चोरीला जाणार, अशा अनेक म्हणजे लय मोठा प्रश्नचिन्ह आसपासच्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. काहींनी प्रकल्प होतोय म्हटल्यावर तोंड देखले कौतुक केले, तर काहींनी शिव्या शाप दिले. आमच्या भागात पारधी नसताना ती ब्याद तुम्ही कशाला आमच्या उरावर बसवता, असा जाबही काहींनी विचारला. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देत बसण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ कुठे होता? त्यांनी आपले काम करत राहायचे ठरवले होते. तुकाराम माने सहकुटुंब यमगरवाडी गावात येऊन राहिले. चाटुफळ्यांच्या जागेची साफसफाई होत होती. जोपर्यंत राहण्यासाठी निवारा तयार होत नाही तोपर्यंत जवळपास राहण्याशिवाय पर्याय नव्हता. गिरीश प्रभूने पालापालांवर भटकून मुलांना शाळेत घाला, आम्ही त्यांना प्रकल्पात सांभाळू, शिक्षण देऊ असे सांगत होते, आणि त्याला यशही मिळू लागले होते. इकडे जमिनीवरची काटेरी झोडपे गवत काढण्याचे काम वेगाने चालू होते. साप, विंचू, उंदीर यांचे अधिराज्य असलेली मी आता नव्या विश्वाची साक्षीदार होणार होते. तुकाराम माने, महादेवराव गायकवाड यांनी चार कुडाच्या झोपड्या उभ्या केल्या. पळसाची झाडे खूप होती, त्यांची पाने आणून झोपड्या साकारल्या. बाजूला कुडाच्या भिंती, निसर्गाबद्दल जे उपलब्ध होईल त्याचा आधार घेत केलेली ही सुरुवात. या झोपड्या ज्या ठिकाणी उभ्या राहिल्या तेथे यायला पक्की वाट नव्हती, ती गाडी रस्ता नव्हता. शेताच्या बांधावरून माजलेले गवत तुडवत यावे लागे. कधी कधी कापलेल्या गवताचे तन पायाला बोचत, पाय रत्ताळून जात असत, पण ध्येयपथ सरळ आसान नाही हे ज्यांना कळले त्यांना अशा रक्ताळलेल्या पायाची तमा कसली. 1993 जून महिना, प्रकल्पात पहिला विद्यार्थी आला, पारधी समाजाचा, परमेश्वर गोटूराम काळे. एव्हाना तुकाराम माने आपला कुटुंब कबीला घेऊन एका झोपडीत दाखल झाले होते. परमेश्वर केवळ 4 वर्षांचा, आई बापापासून कधीही दूर न राहिलेला, पण गोटूराम काळेंनी हिंमत बांधली, गिरीश काकांवर विश्वास दाखवला आणि परमेश्वरला त्यांच्या स्वाधीन केले, आणि हळूहळू पारध्यांची पोरं प्रकल्पात दाखल होऊ लागली. आणि बघता बघता संख्या 15-20 झाली. या साऱ्यांचे आई बाबा म्हणून तुकाराम माने आणि सरस्वतीबाई माने काम करू लागले. काही दिवसात चंद्रकांत गडेकर यांचा भाऊ नागनाथ गडेकर प्रकल्पात येऊन दाखल झाला, तो मानेंबरोबर काम करू लागला. केशवनगर प्रकल्पाच्या परिसराला दिलेले नाव, सुमारे 30 एकर जागेत व्यापलेला प्रकल्प, संघ स्वयंसेवकांनी या परिसराला केशवनगर हे नाव दिले. केशव श्री विष्णूंच्या नावांपैकी एक नाव.

त्याचप्रमाणे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचेही नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर कीच्या नावावरून या प्रकल्प परिसराला नाव केशवनगर दिले. पण एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. या परिसरात खरोखरच एक केशव जन्माला आला. त्यांचीच गोष्ट सांगते तुम्हाला. प्रकल्प सुरू झाला. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सारा भटके विमुक्त समाज ढवळून काढला. विशेषतः पारधी समाज, चोर दरोडेखोर असा जन्मजात शिक्का बसलेला हा समाज साऱ्या बाजूंनी मार खात होता. एका बाजूला पोलीस, दुसऱ्या बाजूला गावकुसा आतला समाज, तिसऱ्या बाजूला समाजांतर्गत वैर हेवे दावे आणि चौथ्या बाजूला अज्ञान. या साऱ्यांच्या कचाट्यात अडकलेला पारधी समाज परिषदेच्या कामात अग्रक्रमवार होता. पारध्यांचे प्रश्न, कोर्ट कचेऱ्या, पोलीस स्टेशन, आपापसातील हानामाऱ्या या साऱ्यांची उत्तरे प्रकल्पात उंबरीच्या झाडाखाली बसून सोडविली जात. परिषदेचा कार्यकर्ता विशेषतः प्रभूने इदाते प्रकल्पात आले की पारध्यांना वास लागे आणि ते दौडत प्रकल्प गाठत. बऱ्याच वेळा आपापसातील वैर आणि हेवेदावे अशा गोष्टी प्रकल्पात समन्वय आणि संवाद यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होई. अशा बैठका म्हणजे 150 पारधी सहकुटुंब सहपरिवार हजर असत. तान्या बाळापासून ते 100 झोकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत हजेरी लावत असत. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांची आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि हे भांडण मिटवणे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, विश्रांती घेऊया आणि पुन्हा ऐकूया यमगरवाडीची गोष्ट. कुठेही जाऊ नका, एकत्र हा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरचे वैभव सोबत.

पुन्हा एकदा यमगरवाडीची गोष्ट. अशीच एक बैठक सुरू होती. पारध्यांचे आपापसातील भांडणे मिटवणे चालू होते आणि अचानक एक पारधी बाई बैठकीतून उठली आणि आडोशाला गेली. काही वेळ चुळबुळ झाली. पारधी बोलीत काही कुजबूज झाली आणि आणखी चार पाच पारधी महिला उठून तिच्या मागे गेल्या. पुन्हा बैठक चालू झाली. बैठक हानामारीची होती, त्यामुळे ती बाई उठून का गेली याचा कोणी फार विचार केला नाही आणि तिच्या मागे चार पाच पारधी महिला का गेल्या हेही कुणी विचारले नाही. अर्धा पाऊण तास झाला आणि एका छान छोट्या बाळाला लुगड्याच्या धडप्यात गुंडाळून आणले गेले. तेव्हा पारधी पुरुषात बसलेला माणिक पवार उठला आणि आकाशाकडे हात करून त्याने नमस्कार केला. त्यांची बायको उलनबाई गरोदर होती. दिवस भरले होते, कुठल्याही क्षणी ती बाळाला जन्म देईल अशी स्थिती होती. पण या बैठकीला माणिक आणि त्यांची बायको उलनबाई हजर राहिली नसती तर त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले गेले असते. पारधी समाज एकमेकांशी व्यवहार करताना संशय गैरसमज यांनाच केंद्र मानतो आणि त्यातून परस्परांशी व्यवहार केला जातो. मग पुढे दीर्घकाळ पारधी एकमेकांकडे संशयाने बघतात. ही स्थिती आपल्या नशिबी येऊ नये म्हणून माणिक आणि उलनबाई दोघेही बैठकीत हजर झाले. उलनबाईला कळा सुरू झाल्या आणि ती आडोशाला गेली. ना दवाखाना ना सुईन, उघड्यावर बाळाला जन्म दिला आणि दगडाने नाळ तोडली. अंगावरच्याच लुगड्याचा पदर फाडून बाळाला स्वच्छ पुसले आणि त्याच कपड्यात गुंडाळून उलनबाई पुन्हा बैठकीत येऊन बसली. उलनबाई बाळाला घेऊन परत आल्यावर कार्यकर्त्यांच्या लक्षात आले काय घडले. पारधी समाजाचे जीवन किती दुष्कर आहे आणि त्याला काय काय सहन करावे लागते याची प्रचिती देण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा होता. परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उलनबाईला जवळ बोलावले आणि बाळाला पाहत सांगितले, आपला केशव आला. केशव बाळाचे नामकरण झाले. केशवनगर आणि केशवचा जन्म हा असाही एक संबंध आहे. भटके विमुक्तांची विशेषतः पारध्यांची मुलं प्रकल्पात आणि प्रकल्प सुरू झाला असे रूढार्थाने म्हटले तरी वास्तव तसे नाही. कारण पालातून प्रकल्पात आलेली मुलं टिकून राहणे आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. पारध्यांची पोरं म्हणजे कानात वार शिरलेली अवखळ जनावर जणू. एका ठिकाणी स्थिर राहण्याची वृत्ती नाही, अस्थिरता त्यांच्या रक्तातच भिनलेली. त्याला ते तरी काय करणार. अस्थिरांना स्थिर करता करता तुकाराम मानेंच्या नाकी नऊ येत. तुकाराम माने जरा इकडे तिकडे झाले की पोरं पोबारा करीत, मग पाठलाग. पोरं वाऱ्याच्या वेगाने धावत. खरं तर शिक्षण काय, प्रकल्प काय हे त्यांच्या गावीही नव्हतं. पारध्यांच्या पालावर कसं सारे मुक्त जीवन, कुठेही फिरा काहीही करा. इथे मात्र तुकाराम मानेंचा 24 तास पहारा. तरीही तुकाराम मानेंचा डोळा चुकवून पोरं पसार होत. मग त्यांना शोधून आणा, समजावणी करा, गोढी गुलाबीने सांभाळून घ्या असे सारे करावे लागे. शाळा सुरू झाल्या आणि प्रकल्पातील पारध्यांच्या पोरांची नावं यमगरवाडी प्राथमिक शाळेत घातली गेली. गाव छोटे, त्यात शाळाही प्राथमिक, पण पारध्यांच्या पोरांना त्यांचेही अप्रूप होते. गाव शाळा असं जवळून पाहण्याची ही पहिलीच वेळ. गाव मात्र या पोरांकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. मुळात पारध्यांचा प्रकल्प आपल्या गावाच्या हद्दीत होऊ नये हीच त्यांची इच्छा होती. पण प्रकल्पाला थेट विरोध करणे शक्य नव्हते. मग ती खतखत पारध्यांच्या पोरांवर निघे. कधी पान उतारा होई तर कधी शिव्या शाप. अशातच 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करावा आणि आपणही त्यात सहभागी व्हावे हे भाग्य भटके विमुक्त समाजाच्या नशिबी नव्हतंच.
प्रकल्पातील पोरं शाळेत गेली आणि झेंडावंदन केले आणि परत प्रकल्पात यायला निघाली. तेवढ्यात गावकरी पुढे आले आणि त्यांनी या पोरांना धरले आणि सरासर चापकाचे फटके पडू लागले. काय होते हे कळण्याआधीच पोरांची पाठ लाल झाली. चारी बाजूंनी गावकऱ्यांनी घेरलेल्या पोरांना काय करावे, स्वतःचे रक्षण कसे करावे हेच कळेना. ते ओरडत होते, रडत होते, पण चाबूक थांबत नव्हते. अशा गर्दीतून एक पोर निसटले आणि जीवाच्या आकांताने ओरडत प्रकल्पात पोहोचले. गळ्यात आलेला प्राण सावरत घडलेली हकीकत त्याने तुकाराम मानेंना सांगितली. वाऱ्याच्या वेगाने तुकाराम माने गावात पोहोचले. सारीच पोरं मरायला टेकली होती. मानेमध्ये पडले तेव्हा चाबूक थांबले. का मारताय पोरांना? मानेंनी जाब विचारला. आमच्या शेताच्या बांधावरून जाता येता पिकांची नासाडी करतात ही पारध्याची पोरं, गावकरी एकमुखाने बोलले. म्हणून ही शिक्षा. मग काय असंच मोकळं सोडायचं का? मला सांगायचे, मी त्यांना समजावले असते. गावकऱ्यांकडे उत्तर नव्हते. तुकाराम मानेंनी घायाळ पोरांचा कवळा भरला आणि प्रकल्पाकडे चालू लागले. नेमके त्याच दिवशी प्रभूनेही प्रकल्पात आले. ही घटना खूप गंभीर आहे आणि त्याचा कायदेशीर इलाज केला जाईल तर गावकरी प्रकल्प उधळून लावतील हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते आणि म्हणून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला. प्रभूनेंनी धाराशिव जिल्ह्यातील संघ कार्यकर्ते, भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते यांना या घटनेची माहिती कळवली आणि घायाळ पोरांना घेऊन पोलीस स्टेशन गाठले. रितसर तक्रार नोंदवली. पोरांना खूपच मार पडला होता. प्रत्येकाच्या पाठीवर काळे निळे वळ उठले होते. ते वळ पाहून प्रभूनेंचे मानेंचे डोळे भरून आलेच, पण मीही गहिवरले. माणूस माणसाशी असा अमानुषपणे वागतो याचा प्रत्यय देणारी ही घटना आणि मी तिची साक्षीदार होते. ते वळ केवळ पोरांच्या पाठीवरचे नव्हते तर माझ्या काळजावरचे होते. रात्री जेव्हा पोरांनी जमिनीला पाठ टेकवली होती तेव्हा त्या वळाची ठणक मलाही जाणवली. अंग भाजून निघालेले माझे पारध्यांची पोरं एवढ्या एकाच कारणासाठीचा हा अत्याचार होता हे वेगळं सांगायची गरज नव्हती. पण थेट विरोध करता येत तर नाही म्हणून राग या पोरट्यांवर निघाला होता. तर अशी ही यमगरवाडीची गोष्ट. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर्च वैभव सोबत.

तुम्ही ऐकत होतात यमगरवाडीची गोष्ट आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. आजच्या या दुसऱ्या भागात या शेवटच्या भागातला हा शेवटचा एक कथामालेतील सार. अशा विरोधाला घाबरून प्रकल्प थांबणार नव्हताच मुळी, उलट अशा घटनांतून अधिक बळ मिळेल. आपणच आपल्या समाज बांधवांशी कसे अमानुषपणे वागतो हे बदलायला हवे. बंधुभाव धर्म जागवायला हवा. ही भावना अशा घटनांतून अधिक दृढ होत जाईल. कोणताही प्रकल्प केवळ भावना आणि सदिच्छांवर चालत नाही, त्यासाठी खुद्द मोठा निधी लागतो. साठूफळेंनी जमीन दिली म्हणजे सारे प्रश्न संपले असे नाही. दररोजच्या गरजा भागवणे आणि दररोज नव्याने उभ्या राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी यासाठी पैसा लागतोच. संघ योजनेतून मदत मिळत होती, पण त्यालाही मर्यादा होत्या. हा प्रकल्प सर्व समाजाला पारदर्शक व्हावा असे वाटत असले तर त्यात समाजाचा सहभाग असला पाहिजे असे साऱ्या संघ कार्यकर्त्यांना वाटत होते. भटके विमुक्त परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्या ताकदीनुसार निधी उभा करत होते. साप्ताहिक विवेकचे संपादक आणि समरसता मंचाचे कार्यवाह रमेश पतंगे यांनी यमगरवाडी प्रकल्पाचा विषय पहिल्या दिवसापासून स्वीकारला होता. साप्ताहिक विवेकमध्ये प्रकल्पाविषयी सातत्याने लिखाण करून समाजापुढे प्रकल्प मांडण्याचा ते प्रयत्न करीत होते. साप्ताहिक विवेकच्या वार्षिक वर्गणीबरोबर प्रत्येक महिन्याला म्हणजे वर्षाला 12 रुपये द्या आणि प्रकल्पाला हातभार लावा असे आवाहन त्यांनी विवेकच्या वाचकांना केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. प्रकल्पाची सुरुवात अशा परिस्थितीत झाली होती की छोटी छोटी मदत सुद्धा त्यावेळी आभाळाएवढी वाटत असे. कुड्याच्या झोपड्यांमध्ये राहणारी पारध्यांची पोरं आणि त्यांच्यावर पर्यायाने प्रकल्प लक्ष ठेवण्यासाठी सहकुटुंब येऊन राहिलेले तुकाराम माने सोडले तर बाकी सारी माणसं ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आणि आपापल्या ठिकाणांहून प्रकल्पाचा विचार करणारी, मदत करणारी, या साऱ्यांचा एक दुवा म्हणजे गिरीश प्रभूने. सदैव महाराष्ट्रभर भ्रमंती करून भटक्यांच्या विषय सर्वदूर पोहोचवताना प्रकल्पाला स्थिरता कशी येईल याची काळजी घेणारे हळूहळू प्रकल्प स्थिर होऊ लागला. 15 ऑगस्टच्या प्रकरणानंतर गावकऱ्यांचा उघड विरोध बंद झाला तर कधी काय होईल याची खात्री देता येत नव्हती. अशातच परमेश्वराने एक नवं प्रकरण वाढवून ठेवलं. शाळेतून येता येता त्याने दगड भिरकावला आणि तो दगड लागून एक कोंबडी मरून पडली. मागचा अनुभव लक्षात घेऊन परमेश्वर वाऱ्यासारखा प्रकल्पात पोहोचला. त्याने जाणून बुजून दगड मारला नव्हता. त्याने मारलेला दगड लागला हे खरं होतं, पण कोंबडी मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. 15 ऑगस्ट रोजी पडलेला मार तो अजून विसरला नव्हता. दापा टाकत तो तुकाराम मानेंसमोर येऊन उभा राहिला आणि सारी घटना ठीक आहे, बघू काय होते ते, तुझा अभ्यास कर, तुकाराम माने बोलले. तोपर्यंत गावातून निरोप आलाच. आता कोंबडीची किंमत म्हणून 100 रुपये द्यावे लागणार हे नक्की असे मनाशी म्हणत तुकाराम माने गावात पोहोचले आणि ज्याने निरोप पाठवला त्यासमोर उभे राहिले. चूक झाली पोराची, त्याने दगड मारायला नको होता. हे घ्या कोंबडीचे 100 रुपये. तुकाराम मानेंनी खिशातून नोट काढली. मी पैशांसाठी नाही बोलावले. मग या पोराने पुन्हा असं वागू नये. हो, मी समजावतो त्याला. मग झालं, मला तेवढंच पाहिजे, पैसे नकोत, तो गावकरी बोलला. तो क्षण परिवर्तनाचा होता का? काही दिवसांपूर्वी चाकाच्या फटक्याने पोरांना फोडून काढणारे गावकरी आता असे मऊ कशामुळे झाले? हा बदल कशामुळे? पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीमुळे की प्रकल्पात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवहारामुळे? कशामुळे ही परिस्थिती कूज बदलत आहे? तुकाराम माने अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले. एका बाजूला असा थोडा थोडा सकारात्मक बदल दिसू लागला होता, तर दुसऱ्या बाजूला पारध्यांच्या पोरांचे पळून जाणे अजून आटोक्यात आले नव्हते. एका पोट्याने आपल्या पालासमोर विजेचा टॉवर आहे एवढ्या एका खुणेच्या आधारे 20 किलोमीटर अंतर कापले आणि पालक पोहोचला. त्याला शोधणारे तुकाराम माने आणि पारधी समाजातील कार्यकर्ता त्या पालावर दुसऱ्या दिवशी पोहोचले. तू कसा आलास? विचारल्यावर पारधेचं पोर म्हटले, इथं टॉवर आहे, यमगरवाडीत पण आहे. तिथून टॉवरच्या बाजूने चालत चालत
आलो अशा अनेक पळपुट्या पोरांना प्रकल्पात रुळवणे आणि त्यांना शिक्षण घेण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे हे एक दिव्य होते. पण जे अवघड असते ते सवयीचे केले की त्रास कमी होतो हे सूत्र तुकाराम मानेंना माहीत होते. त्यामुळे न थकता न चिडता काम करत राहिले पाहिजे आणि प्रकल्पाला आकार दिला पाहिजे हे सहज सोपं काम नाही. आपण माणूस घडवण्याचे काम हाती घेतले आहे असे वारंवार दामूंना बैठकीत सांगतात त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेत आपण काम करायला हवे. भटके विमुक्त समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळावे हे संघाचे स्वप्न आहे आणि या स्वप्नपूर्तीतील आपण छोटासा शिल्पकार आहोत हे तुकाराम मानेंनी मनोमन नक्की केले. त्यामुळे अशा धावपळीचा त्यांना त्रास होत नव्हता. याच वळणावर याच वाटेवर आपण आजच्या भागात इथेच थांबूया. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजी वैभव.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी

विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली. सिंहद्वार येथे स्थापन केले. December 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019 अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. February 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईनमध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज, व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतांसाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने March 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020 चीन भारत संघर्षानंतर भारतात COVID-19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतलीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक
स्थलांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल, कावेरी येथील कावेरी नदी, आसाम मधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. चार धाम या चार तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भावकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक बनले आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारकाध, द्वारकाधीशांची द्वारका। द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे। महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली। जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला। 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता। 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली। ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती। द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते। जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही असे ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते। आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे। आदि शंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे। त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात। इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ। आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते। या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती। गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल। यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली। आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते। ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात। कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले। येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला। त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली। अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे। या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत। असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले। आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत। द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात। त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात। या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत। त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले। त्यात गोमतीचे पाणी भरले आहे। खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे। या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात। बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात। गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत। निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात। मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात। वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत, कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे। रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे। भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात। समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे। ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत। काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे, त्यात हिरे आणि मोती चमकतात। गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत। मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे। देवाचे 4 हात आहेत। एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे। डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे। लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात। चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत। मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे। एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे। पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे। अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे।
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हाही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजली असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्त थरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहेत. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांचे मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आधी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे. त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातेची आणि आशापुरे मातेची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून

त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे. बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे. म्हणून याच्या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारका प्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या, भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे, मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संतकुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84ची संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया म्हणण्याचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुणा या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संतांच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे. झोका आहे. खेळायला एक चौपड आहे. भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखी बरीच मंदिरे आहेत.
प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. याखेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धननाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या हिरण्य, सरस्वती आणि कपिला या 3 नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय,

कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल, फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुक चित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना, ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होतं. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं, वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं, ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही. एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो, हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगर दऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन,
लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्यूम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साउंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुकचित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मुकचित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं, आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली, त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी हळूहळू वाढत गेली. मुकचित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीतप्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपटसृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळखच झाली मायानगरी. कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकत. चित्रपटसृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1-7 उभारण्यात आले आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबईसारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती. आज आपण फिल्म सिटीमध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतं, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदान दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात. म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते. इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता. समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो. दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते
तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं. कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा, तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेऱ्यासमोर ते खरं वाटतं, पण कॅमेऱ्याच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन, तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो, आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट, तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र, आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मुक चित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत, आणि आता OTT, डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिले आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे, आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही. म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते. आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकाराकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असे असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही, सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेऱ्यासमोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हेच तर खरं सिनेमाची जादू आहे.
इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार, कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार, प्रॉप्स कोण सांभाळणार, सेटवर व्यवस्था कोण करणार, वेळापत्रक कोण सांभाळणार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाइटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीपचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

0: सॉरी सर।
1: जब मैं गोलियां चलेंगी तुम्हारी सॉरी नहीं।

ओए मार चढ़प्पा, ओए चांद पे चढ़ जा, उड़ जा उड़ जा।

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत दिंडा. दिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला

मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिनं आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता बघणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात. ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असा आपल्याला भास होतो. तसंच तेरडा. आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात. अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचा कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रानभेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत. या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊ. या नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रान फुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना, अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर

म्हणजे पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी, दिन लंघुनी जाय

तृणपर्णी सज्जदृशा तृप्तीचे घन घनात बघुनी मन निवाले तृप्तीचे धन घन घनात बघुनी मन निवाले गडद निळे जलद भरुनी आले उतट बघुनी हरी करुणा उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना मंदाकिनी वरुनी धवल विहग वृंद डोले गडद निळे जलद भरुनी आले रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे गडद निळे जलद भरुनी आले मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे नवथर रसरंग गहन करीती नयन ओले मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे नवथर रसरंग गहन करीती नयन ओले गडद निळे जलद भरून आले धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे गडद निळे जलद भरून आले गडद निळे जलद

ओ तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रूंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबा थेंबा ते पावसा। धरेचे अरे ओठ वाळून गेले, धरेचे अरे ओठ वाळून गेले, तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा। धरेचे अरे ओठ वाळून गेले, तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा। सभोती पहा वृक्ष ओसाड राने, सभोती पहा वृक्ष ओसाड राने, नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी, निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊन ये पावसा। जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हा परी ये पावसा। जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, आता सोसवेना अदैवी उन्हाळा, आता सोसवेना अदैवी उन्हाळा, किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा। जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतून माझी

थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा। पावसा पावसा लव ढगात, पावसा पावसा लव ढगात, साग फुलांची कशिदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात। पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे। पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा। पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून। पावसा पावसा किती येशील आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील। पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या। तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने। डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती। पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला। संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा। पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने। एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता। मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत। खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया। आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतंच। तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता, असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा। कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता। याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी। पुढची कविता आहे गदिमा यांची, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरार तो रानवा

तसा झाडा झुडपात, भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित, धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी, आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी, आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी। प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते, याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधून नक्की आला असेल। पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं, जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो, कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो, त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे। मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो, सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला। आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते। मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या, भेटूया पुन्हा नवीन भागात विविधा या सेगमेंटमध्ये, तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत। नमस्कार।

your voice. I am singing song. Soup song.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रश्मी. हाय रश्मी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्यांनी खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशनमध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्याला तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या झेनझी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे जी तुम्ही व्यवसायामध्ये त्याचं रूपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणत? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले. पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर. काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो.

0: असेल पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचं आहे ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
1: बरं
0: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आहे. मग आम्ही करायला चालू केलं मी बहीण माझा भाऊ आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया स्टार्टअप करूया इन्स्टावर काय होईना करूया. इन्स्टावर आयडी तयार केली लोगो बनवला मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
1: अच्छा
0: एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले मग आम्हाला अजून हे झालं
1: इन्स्पिरेशन मिळालं.
2: आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे छत्रेच्या इथे आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत अजून व्हरायटीज आणा ऑक्टोबर किचन सनफ्लावर मोस्ट ट्रेंडिंग होते म्हणजे म्हणले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा इन्स्टावर ऑर्डर द्यायला लागले
1: त्याचे.
2: तसंच आम्ही मग अजून अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर
1: प्रेक्षक तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान म्हणजे मी असं विसरून गेलंय स्वतःला आणि किती बघू काय बघू इथे छान हे म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत सनफ्लावर्स आहेत हो दाखव तू येस येस रोजेस पण बनवले आहेत
0: मोस्टली कॉलेजला किचन आणि रोजेस
1: हे जास्त
0: खूप जास्त
1: बरोबर
0: कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही तोरण असेल परत आजकाल बायकांना लागतात ना काय
1: बोलतात टेबल क्लॉथ टेबल क्लॉथ असेल आणि फुलं मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवता
2: आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात पॉसिबल आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं म्हणून मोस्ट पीपल प्रोजेक्ट प्रोडक्ट आमच्या ह्याच्यामुळे जातात.
1: फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो मग ती खरी फुलं आपण घेलो गेलो की ती महाग पण आहेत फुलं ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता कॉलेजमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो आणि बुके आणि हे एक फुल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा तर त्याला फार असं छान वाटेल कारण हे लाईफ लॉंग आहे तुमचं म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा आणि किती वेगवेगळी फुलं आहेत कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे
0: डेझी आहे
2: डेझी
1: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता येईल ते कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचं आहे
0: त्यांना
2: कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात ते ऑनलाइन वरनं पण शिकलो
1: त्याच्यावर
2: हे जे रोजेस केले बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवले
1: असे
2: ते पण खूप सपोर्टिव्ह
0: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
1: अच्छा
0: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
1: हे कसे कंचेस म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या छान आहेत ह्या क्लिप्स मस्तच मला खूप आवडल्या आता मला सांगा, तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता? कारण कसं आहे, तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता, बरोबर? आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तो स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केटिंग. हो, तिच्या रील्स रील्स चांगल्या करते.
0: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवल मध्ये आहे आणि कस्टमर आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा.
1: हा,
0: तर हे ह्याच्यामध्ये वेगवेगळे असतात. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं. आणि लोकांना तेच पाहिजे असतं की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं.
1: युनिक असलं,
0: हा युनिक असलं. आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाही असं चाललं. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनून बनून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया. तर आम्ही पहिला आम्ही विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला वडाळ्याला. हा, पहिला स्टॉल आमचा एकूण तर एक होता पहिला. मग नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, तेव्हा अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टी करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोहोचत
1: करावं नक्की. कारण मुलांना मुलींना कॉलेज गोइंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं. आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखर पुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
0: हा,
1: बॅग्स आणल्या नाही ना तुम्ही?
0: त्याला बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच, आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे. म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅन लावलं

0: मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम वरन मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
1: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय,
0: वा,
1: आणि कुठे भांडुपला पण केलंय.
0: बरोबर. आता मला सांगा, तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार?
1: हो होतं,
0: ते एक दडपण असतं ना. आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात, तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
1: कसं होतं, माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता 1 year गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे. पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना
0: ऑर्डर,
1: आम्ही करतो काय थोडं थोडं डिवाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता आता शिकवलंय मी, त्यांना 5 months लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
1: मला आम्हाला पण सेम 3
2: गावी 1-2 महिना आम्ही शिकलो, आणि मग नंतर आम्ही डिसाइड केलं
0: इन्स्टाची
1: आयडी आहे क्रोशाज ऑफिशियल, आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया, आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात, पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना, त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील काय काय.
1: मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा, तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होत, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन, मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा, तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते हा वाला, हे पण असतो त्याच्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आणि हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात
0: त्याला.
1: तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हाव. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणार आहेत मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलंय. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटी मध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटी मध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी, आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाइप्स आहेत, त्यामुळे हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे, त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. त्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहे.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटर्डे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे, एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि कॉलेज वगैरे, कॉलेज वे असतो, मॉर्निंग वे असतो 10 to 1 PM.
0: अच्छा. ओके, मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं, आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने रात्र, आता एकच महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं, किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात.
2: सो ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day असतात, एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात,
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, नॉर्मल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण आहे, 6th 7th, ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला शिकायचं, जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं, हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी, तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: हा, तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे, हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन ह्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन्स आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन्स दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतले आहेत आणि लाईक रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय, त्या लकी पण असं वाटतं आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतो.

0: त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या, आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि त्या अवेलेबल आहेतच एव्हरी टाईम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो मच
2: फॉर इन्व्हायटिंग अस टू आचार्य 90 FM.
0: बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर करू. येस येस, ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.
2: थँक्यू.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले, भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जंजिरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेडेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला. मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेडेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किरम खानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेडकोटीच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना किरम खानला आली होती. तो अतिशय चतुर होता. आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपी त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. किरम खानने मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. किरम खान मेडेकोटात गेला.

सर्व कोळी दारू पिऊन जिंकले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरून सर्वांची कत्तल करून मेडिकोट ताब्यात घेतला. पुढे पिरमखानच्या जागी बुरहानखानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरहानखानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अभिसिनिया मधले असून हे दर्यावर्दी शूर काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. 1617 ते 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुरहानखानाची तर्पोक्तीची या चित्रातून दिसून येते. वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुरहानखान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नाव मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे एक दरवाजा आहे. असे 19 बुलुंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत. त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कसम आणि चावरी या तोफा आजही ज्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजेच 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूधविहीर, साखरविहीर व दहीविहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सांगरी सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याच्या दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावी इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे असले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होल खर्चे पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. त्या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा येथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला.
किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता, त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेले आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे 1/4 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील 1 फांदी जोराच्या 20 पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहे. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज 9 ते 5 या वेळेत पाहता 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितीसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजित गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली.

फुफ्फुसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले. चिवला बीच या ठिकाणी वाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

செகண்ட் ஷோ அவர் தி ஆர்ஜே ஜோதி ஆச்சார 90 FM யுவர் ஓன் ரேடியோ வந்து போலத் ஆகி புடசா கில்லா பகல கிலா தர் அப்பன் கேளியா விஜயதுர்க கிமா கிரியா ஹா மார்த் பாரதச்சா மகாராஷ்டிர ராஜ்யத்தி சிந்துதுர்க ஜில்லத்தில கில்லா ஹே விஜயதுர்க ஹா சிந்துதுர்க ஜில்லத் அஸ்லேலா எக் ஜலதுர்க ஹே ஹா கில்லா மும்பைச்சே தக்ஷிணேஸ் சுமாரே 225 கிலோமீட்டர்வர் ஓ கோவாச்சே உத்தரேஸ் 150 கிலோமீட்டர்வர்த்தி ஆஹே சுமாரே 17 ஏக்கர் ஜாகேத் ஹா கில்லா பசர்லேலா ஹே யா கில்லாஸ் 3 தட்டபந்தி ஆஹே தாஸ் சில்கதி தட்டபந்தி அசே மண்டாத் தச்சா 3 பாஜு பானானே கேலேலே ஆஹே யா கில்லாத் 2 புயாரி மார்க ஆஹே எக் கில்லாச்சே பூர்வேகடே அணி துஸ்ரா பச்சிமேகடே ஆஹே छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅविरेनियर याने इसवी सन 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागराबाहेर वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमार

उन्हाळ्यात हवामान उष्ण असते, पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भरीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता. पण एक एक करून 3 युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाड जोड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, गलबत, मछवी वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला दडपून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला. सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेली असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी

पन्हाळा किल्ला. पन्हाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. पन्हाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूंनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिलेशंकर पाश्चामत्यासी वधुने सिंधू उदरी बांधा तोरे जंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या 5 विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवात 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि सुटा बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहेत. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे. या गणेश बुरुजामध्ये एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत. त्या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनपासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस ST बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्र किनाऱ्यापासून होडीने

नमस्कार श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात सुखाचा शोध. वि.स. खांडेकर यांची ही कादंबरी. खरं तर आपण नेहमी बोलतच असतो, ऐकायलाही हवं आणि ऐकायची क्षमता वाढवायलाही हवी. आज ऐकूया सुखाचा शोध. त्यातलं पहिलं प्रकरण आप्पा. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. माझी गेल्या 9 वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत व्याख्यानमालांची 16 आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, कडबोडे, वसाड, खुरसुंगी, मोडलीम, छे, साऱ्या गावांची नावे सुद्धा लक्षात राहत नाहीत. या 16 व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहान सहान काम आहे? 16 विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. जनसेवा हीच ईश्वर सेवा, चरखा, सुदर्शन केल्याने होत आहे रे देव तेथेची जाणावा. हे 4 मथळे कागदावर टिपले न टिपले तोच. माझी किंमत आमच्या घराला कळतीये कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाज सेवकाला निवांतपणा हवा असतो. हे या घरात कुणाच्याच लक्षात

हवे तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते. तास तासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो याची आईला कुठून कल्पना असणार. तिने उपवास करावे, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे. आईचे काम उद्भवले नाही तर मीरानी बाळ यांची कटकट सुरू होते. पोटची पोरे म्हणून गय करावी लागते, नाहीतर एकेकाच्या तोंडात चांगला बोळा कोंबून या कारट्यांचा दंगा बंद केला असता. बाकी या टीसभर पोरांवर रागावूनच मूर्खपणाचे आहे म्हणा. लहान पोरं म्हणजे कानात वारा भरलेले वासरू. त्याने वेड्या वाकड्या उड्या मारल्या आणि थोडा धांगडधिंगा केला तर त्यात नवल कसले. पण आनंद आणि भैया ही काही कुकुबाळे नाहीत. आनंदाला हे 27वे 28वे वर्ष असेल. हो, मिशा काढल्या म्हणून काही पत्रिका बदलत नाही. पाठचा भाऊ तसा धडपडे आहे. इकडे विम्याचे काम करतो, तिकडे परीक्षा देतो, हे सारे ठीक आहे. पण आप्पा म्हणून आपला एक थोरला भाऊ आहे यापेक्षा माझे महत्व त्याला अधिक वाटतच नाही. विम्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या कुळांशी तास तास दोन दोन तास खिदळत असतो. काय मधूनच दुमजली नाही तर ती मजली हसतो काय. मीरा आणि बाळ यांना पाठीवर घेऊन कोकरू हवं का कोकरू म्हणून ओरडतो काय. त्याच्या वयाला हा पोरकटपणा बिलकुल शोभत नाही. या 28 वर्षांच्या कुक्कुबाळाच्या लपंडावात कुणी कुणाला हुडकून काढले की घरात घोड घशा सुरू होतो. मी माझ्या डोक्यात उसळत असलेल्या समाजसेवेच्या नव्या नव्या कल्पना पार गोंधळून जातात. मुंबईसारख्या ठिकाणी दंगा झाला की कर्फ्यू ऑर्डर पुकारतात ना. आमच्या घरात दिवसासुद्धा तसा कायदा असला पाहिजे असे हल्ली मला वाटू लागले. संध्याकाळचीच गोष्ट, भैयानं आपल्या खोलीत जलसा सुरू केला तेव्हा माथे फिरून गेले अगदी माझे. देव तेथेची जाणावा या चौथ्या विषयानंतरचा विषय शोधित होतो मी. अजून 12 व्याख्यानांचे विषय मला निश्चित करायचे होते. पण आपल्या मामांपुढे कामाचे केवढे ढीक पडले आहेत हे 5 वेळा मॅट्रिक नापास झालेल्या या भाच्याला कसे कळावे. संतापून त्याच्या खोलीत गेलो तो काय, हातात एक फोटो घेऊन स्वारी मजेत गात आहे. मीरानी बाळ मोठ्या रंगात येऊन त्याचे गाणे ऐकत आहेत. गायचे तर वंदे मातरम आणि झेंडा उचार हे हमारा असे काही गावे की नाही गाढवाने. पण हात धाकटा भैया बायकी हातवारे करून म्हणत होता, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हो लाजता. नी म्हणे का हो दूर राहता. या गाण्याला काही अर्थ आहे का. यमुनेच्या पाण्यात खेळ कसलेच खेळणार डोमलाचे. यमुना जळी पोहू मारू उड्या हो असे गाणे असते तर व्यायामशाळांना त्याचा उपयोग तरी झाला असता. आणि ती गोपिका राधा खुशाल का हो दूर राहता म्हणून कृष्णाला विचारते. हा काही चवाट्यावर बाईने विचारायचा प्रश्न आहे होय. मग घराला भिंतीने दारांना कड्या हव्यात कशाला. बाथरूम मधली बाई जर रस्त्यात येऊन उभी राहिली छी, एवढ्यासाठी तर ब्रह्मचारीचा पास मिळत असताना सुद्धा मी तो चित्रपट पाहिला नाही. 2-4 मित्रांनी अप्पाराव तुम्ही ही कृष्णाराव मराठेच झालात की

म्हणून माझी थट्टा केली, पण आपण काही त्या चित्रपटाच्या वाटेला गेलो नाही. पण ज्याचे तोंड चुकवावे त्यानेच पाठीला लागावे असा आमच्या नशिबाचा प्रकार आहे. तेच पांचड गाणे भैया अगदी घोळून घोळून म्हणत होता. असले गाणे म्हणायचेच तर गुणगुणावे की नाही, पण या शतमूर्खाला तेवढी अक्कल आहे कुठे. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याने समाजसेवक अप्पाराव देशपांडे यांच्या घरात हे गाणे सुरू आहे म्हणून क्षणभर थांबून घराकडे टकामका पाहावे. इतक्या मोठ्याने गाणे गात सुरू आहे, बाकी असल्या दगडांशिवाय एवढ्या पहाडी आवाजात दुसरे गाणार म्हणा. मी खोलीत पाऊल टाकताच भैयाची जी तिरपीट उडाली, दोन्ही पोरे तर वाघ असल्यासारखी पळून गेली. मला माझाच अभिमान वाटला. अशी शिस्त हवी, असा दरारा हवा, असे पावित्र्याचे तेज हवे, नाहीतर. भैयाने हातातला फोटो लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मामा आपल्या बारशाला जेवायला आला आहे हे विसरलाच. शेवटी मी तो हिसकावून हातात घेतलाच. म्हटले, देवाचा नाहीतर देशभक्ताचा असला तर आपल्या खोलीत नेऊन लावावा, पण हा छापटा कशाला तसले फोटो आणतो. एका नटीचा फोटो होता तो. तिचे नाव सांगताना भैयाला 42 पिढ्या स्वर्गात गेल्या इतका आनंद झाला. म्हणे, मिस चंचला. मी मनात म्हटले, ती चंचला असो नाहीतर चिंगी असो आपल्याला काय करायचे. भैयाच्या खोलीत पाहिले तो जिकडे तिकडे नटीची चित्रे लावलेली. छे छे छे छे छे, अंगावर अगदी काटा उभा राहिला त्या साळकाया माळकाया पाहून. मी भैयाला म्हटले, अरे दीड शहाण्या, या बायांच्या ऐवजी देवाचे फोटो लावले असतेस तर एव्हाना विमान आलं असतं तुला न्यायला. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, आर जे वैभव.

0: विश्रांतीनंतर पुन्हा सुखाचा शोध, वि स खांडेकर लिखित कादंबरी. विमान आला असतं न्यायला हे ऐकून तो अकलेचा कांदा म्हणतो काय, मामा विमानात बसायला देवाचे पाय कशाला धरायला हवेत, 5 रुपयात विमानात बसता येतं सध्या, या तरुण पोरांची कशावरच श्रद्धा नाही. मी भैया एवढा होतो तेव्हा गांधींच्या फोटोची दररोज पूजा करीत होतो, म्हणून तर 30 साली खादी टोपींच्या पायी इंग्रजी कंपनीतल्या नोकरीवर लात मारून बाहेर पडायचा धीर झाला मला. त्या दिवशीच मनात निश्चय केला की कुणाच्या गुलामगिरीत राहायचे नाही, सारे आयुष्य समाजसेवेत घालवायचे. 2 वर्षे चरख्या सारखा प्रसार केला, 1-2 वर्षे कोकणात जाऊन कापूस लावला, 3 वर्षे खेड्यापाड्यात सहभोजने केली, 6 महिने हातसडीचे तांदूळ विकले, कोंबड्या पाळणे हा केवढा मोठा राष्ट्रीय धंदा होऊ शकतो ते दाखविणार होतो मी. पण कुठून रोग आला कुणास ठाऊक, धंदा सुरू केल्यापासून 8-15 दिवसात आमची सगळी कोंबडीच मेली. आई अगदी पिकले पान झाली म्हणून हल्ली घरात येऊन राहिलो, पण सच्च्या समाजसेवकाचे रक्त कधी गप्प बसत नाही. गेल्या 1.5 वर्षात ठिकठिकाणी एकंदर 100 दुष्टन भाषणे केली, आता येत्या महिन्यात 16 होतील, मिळून 183, 217 कमी. शाब्बास अप्पाराव, गाण्याकरिता या घरात तोंड उघडायचे नाही, नि उघडले तर वंदे मातरमच म्हणायचे, अशी भैयाला तंबी देऊन मी माझ्या खोलीकडे वळालो. एकदम स्फूर्ती आली, वंदे मातरम हाच व्याख्यानाला चांगला विषय होईल. माता आणि मातृभूमी, आईचे पांढरे केस आणि हिमालय पर्वत. भैयाच्या खोलीतून बाहेर पडतो तो हॉलमध्ये मीरा आणि बाळ आपली नाचत आहेत. काय झालं रे म्हणून बाळाला विचारले तर तो सांगायला लागला, आनंद काका आता येणार आहेत, चॉकलेटनी मोटार घेऊन येणार आहेत. बाळच्या या शब्दांनी मी चिडून गेलो अगदी. या अप्पारावच्या मुलाला चॉकलेट आणि मोटार असल्या परदेशी वस्तूंविषयी प्रेम वाटावे. चांगला कान धरला कारट्याचा आणि त्याला बजावले, देशी साखरेचे बत्तासे खा, हवी तर कांद्याची भजी खा, पण चॉकलेट खायचं नाही, नि मोटारीला हात लावायचा नाही. सुताराला सांगून सुंदर बैलगाडी करून देतो तुला, पण आमचे चिरंजीव पडले मोठे दिव्य, त्यांनी आपले भोकाडच पसरले, आता येऊन व्याख्यानाचे विषय ठरवण्याकरता डोकेफोड करू लागले. पण माणसाचे डोके म्हणजे प्लॅटफॉर्मचे तिकीट देणारे यंत्र नव्हे. आपली आणलेली टाकली की आले तिकीट बाहेर. खाजवून खाजवून डोके रक्तबंबाळ करावे तेव्हा कुठे एखादी नवी कल्पना सुचते. आणि आमचे नशीब असे बलवत तर की अशाच वेळी घरात म्युन्सिपाल्टीचा बंब वाजू लागतो, बाजारात बसून समाधी लावणे सुद्धा याच्यापेक्षा सोपे असेल. गेली 9 वर्षे मी स्वतःचा संसार सोडून समाजाचा संसार केला. इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली. आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा माझी मातृभूमी तुझ्याहून आजारी आहे असे तिला रोखठोक उत्तर दिले. ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यान सुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळवायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातल्या प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युन्सिपाल्टीतच काय, कौन्सिलात सुद्धा अप्पाराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्राने 60,000 वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही, पण या अप्पाराव देशपांड्याने अवघ्या 9 वर्षात. प्रकरण दुसरे, आनंद. 9 वर्षे एकसारखा धावत आहे मी. या 9 वर्षात एकदा सुद्धा मी मागे वळून पाहिले नाही. लढणारा मागे पाहिला फुर्सत मिळते कुठे. पण काल LLB चा शेवटचा पेपर टाकला मात्र. आजारी मुलाचा ताप उतरताच त्याच्या उशाशी जागरणे करीत बसणाऱ्या आईचा डोळा लागावा तसे झाले माझे. परीक्षेत पास होईन की नाही, झालो तर पहिल्या वर्गात येईन की नाही, पास झाल्यावर वकिली कुठे करावी, यांपैकी एकही प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहिला नाही. मन एकदम गेल्या 9 वर्षांच्या आठवणीत रंगून गेले. घरी येण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा तर ते आगगाडीसारखे भूतकाळात धावू लागले. गत आयुष्यातल्या स्मृती घाटातल्या वळणांसारखाच मोहक असतात. उजव्या बाजूची वनश्री पुन्हा डाव्या बाजूला आली की ती पाहताना घाटात विलक्षण आनंद होतो. मागे पडलेले आयुष्य आठवण्यात मनुष्याला जी अपूर्व गोडी वाटते तिचे कारण हेच असेल का. 1930 सालातला तो दिवस. इंटरची परीक्षा देऊन मी नुकताच घरी आलो होतो. परीक्षा होईपर्यंत गांधींच्या मिठाच्या मोहिमेमध्ये मी फारसे लक्ष घातले नव्हते. पण परीक्षेत पहिला वर्ग मिळेल या कल्पनेने मला जो आनंद झाला होता तो घरी आल्यावर टिकला नाही. जे जे वर्तमानपत्र उघडावे त्यात त्यात गांधींच्या कायदेभंगाच्या मोहिमेची वर्णने येत होती. किराणा मालाच्या दुकानांवर, मोटर स्टँडवर, भाजी मंडईत, फार काय मी वाहना घ्यायला गेलो त्या सांभाराच्या दुकानात सुद्धा माणसे दांडी यात्रेचीच चर्चा करीत होती. प्रत्येकाच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसत होती. जणू काही समाजातले सारे सुप्त चैतन्य जागृत झाले होते. विजेच्या चमचमाटाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत आकाश उजळून टाकणाऱ्या त्या दिव्य शक्तीने मीही दिपून गेलो. आपल्यापेक्षा कमी शिकलेली माणसे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उड्या घेत असताना स्वस्त बसून राहण्याची लाज वाटू लागली मला. आईची परवानगी मिळवावी मी शिरोड्याला जो मिठाचा सत्याग्रह होणार होता त्यात भाग घ्यावा असे एकसारखे मनात येऊ लागले. रात्री 4-4 तास टिळक, गांधी आणि जवाहरलाल यांच्या फोटोकडे पाहत मी मनाशी निश्चय करी की उद्या सकाळी उठल्याबरोबर आईच्या कानावर आपला बेद घालायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्याने मला गाढ झोप लागली. 7 वाजल्याशिवाय मी जागाच होत नसे. उठून खिडकीतून पाहावे तो ओनवी झालेली आई आनंदाने तुळशी शिंपत आहे. माझ्या मान्यात येई हे दृश्य म्हणजे आईच्या आयुष्याचे प्रतिबिंबच आहे. वडील आमच्या लहानपणीच वारले. आम्ही सारी मुले तेव्हा तुळशीच्या रोपट्यांसारखीच नव्हतो का. साऱ्या घराचा उन्हाळा झाला पण आईने स्वतःचे रक्त शिंपवून जमिनीच्या तुटपुंज्या उत्पन्न केलीत कुठलाच आधार नव्हता तिला. गळ्यात 3 मुले, त्यातली अक्का तर गळ्याला लागलेली. कर्ज काढून तिचे लग्न करावे लागले आईला. नंतर लवकरच अक्काला भैया झाला. पण मुलाचे कौतुक पाहायला बिचारी फार दिवस जगली नाही. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ RJ वैभव सोबत.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा. मग माझी आठवण येते का, हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक. बघ माझी आठवण येते. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये. उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली. बघ माझी आठवण येते का. मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत. तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल. त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढी. तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय. मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर. किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस. पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते.

विश्रांतीनंतर पुन्हा तुम्ही ऐकत आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर लिखित कादंबरी. मुलीच्या मरणाचे दुःख आईने शांतपणे गेळाले. नातवाला सावत्र आईचा जाच होतो असे वाटताच जावयांशी भांडून त्याला आपल्याकडे आणले. आपा मॅट्रिक झाल्यावर त्याला एक वर्ष कॉलेजात सुद्धा पाठविले तिने. पुढे खर्च झेपेना तेव्हा मुंबईतल्या एका चांगल्या कंपनीत त्याला आपल्या ओळखीच्या माणसाकडून तिने नोकरी लावून दिली. लगेच त्याचे लग्न करून दिले. आप्पा सारखा माझ्या शिक्षणात मध्येच खंड पडू नये म्हणून लहानपणापासून मला पहिला नंबर ठेवायला आईनेच शिकवले. माझे वडील वकील होते. तसा तू वकील झालास म्हणजे मी सुखाने डोळे मिटीन असे वरचेवर म्हणून हसत खेळत तिने माझी महत्वाकांक्षा जागृत केली. त्या दिवशीही तुळशी शिंपणाऱ्या आईकडे पाहून हे सारे माझ्या मनात येऊन गेले. मी कायदेभंगाच्या चळवळीत जाऊ का असे तिला विचारण्याचा मनाला धीर होईना, पण मनाची तडफड काही केल्या थांबेना. चहाच्या वेळी ही गोष्ट आईपाशी काढायची असे मी ठरवले. तिने माझ्या कपात चहा ओतला. मी बशीत चहा न ओतता तसाच बसलो आहे हे पाहून तिने विचारले, काय होतंय रे तुला आनंद? मी हसलो. माणूस म्हणजे काय नुसते साडेतीन हात शरीर आहे? शरीराला काहीतरी इजा होत असली तरी मनुष्याने उदयास व्हावे असले कितीतरी विचार माझ्या मनात येऊन गेले. लहानपणापासून आईच्या उत्कट प्रेमाचा मला अनुभव होता, पण त्या प्रेमाला सुद्धा शरीरा इतकीच मनाचीही दुःखे असतात ही कल्पना या वेळी आली नाही. माझे मन मी तिच्या पुढे उघडे करणार होतो. इतक्यात पोस्टाचा शिपाई दारात आला. एक पत्र टाकून तो निघून गेला. त्या पत्राने माझ्या आयुष्याला एकदम निराळे वळण लावले. आप्पाचे पत्र होते. वहिनीला 4-5 महिने गेले असल्यामुळे आईने ते भीतभीतच उघडले. मी चहाचे 2 घोट सुद्धा घेतले नव्हते. पत्र वाचता वाचता आईची मुद्रा खरकन उतरलेली पाहून मी हातातला पेला तसाच खाली ठेवला. मनात वहिनीविषयी नाही नाही त्या कल्पना येऊन गेल्या. आईच्या मुद्रेकडे मला पाहावेना तिच्या चेहऱ्यावरल्या तेजाला क्षणार्धात नाहीसा झाला होता. काय आहे ग? मी भीत विचारले. तिने ते पत्रच माझ्या हातात दिले. आपण देशासाठी नोकरीवर लात मारली आहे असे आप्पाने त्या पत्रात लिहिले होते. दुसरे दिवशी आप्पा वहिनीला घेऊन घरी आला. तिसरे दिवशी तो बाहेर गावी निघूनही गेला. शिरोड्याच्या सत्याग्रहात भाग घेण्याचा त्याचा पहिल्यांदा विचार होता. तिथे महिनाभर तो राहिलाही. पुढे मुंबईत गेला. मग स्वारी नागपूरकडे झुकली. पण आप्पाकडे लक्ष देण्याची ती वेळच नव्हती. वहिनीची प्रकृती अगदी खालावली होती. डॉक्टरांनी तिला पंडुरोग झाल्याचे निदान केले. त्या दबाळंतपणाची भर. आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला. पण आनंदात ती काही दिवस काढीत होती. पण तो यापुढे नोकरी करून 4 पैसे मिळवेल असे काही लक्षण दिसेना. प्रसूतीच्या वेळी वहिनीला फार त्रास झाला. मी तर अगदी गडबडून गेलो होतो. शेवटी डॉक्टरांनी चिमट्याचा उपयोग करून सुटका केली. मुलगी झाली म्हणून आईला थोडे वाईट वाटले. पण वहिनीच्या डोळ्यात मात्र आनंदी आनंद नाचत होता. 2-3 पत्रे पाठवली तेव्हा कुठे आप्पाची स्वारी 12 दिवशी येऊन दाखल झाली. नावाचा प्रश्न निघाला. आईने सिंधू हे नाव सुचविले. माझ्यासारख्या कॉलेज तरुणाला इतके साधे नाव कसे आवडावे? देशात स्वातंत्र्य
यज्ञ ज्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी ही मुलगी जन्माला आली हे लक्षात राहावे म्हणून ज्योती या नावाची मी शिफारस केली. पण शेवटी आप्पा पुढे सर्वांनाच नमत घ्यावे लागले. त्याने मुलीचे नाव मीरा ठेवले. हे नाव त्याला का आवडले याचा उलगडा मला त्या दिवशी रात्री झाला. मी अंथरुणावर जाऊन पडलो. तो आप्पाच्या खोलीत कोणीतरी गात आहे असे वाटले. आप्पाला गाण्याचे मुळीच अंग नव्हते. तेव्हा मी आश्चर्याने अंथरुणावरून उठलो. त्याच्या खोलीच्या दारात जाऊन पाहतो. तो स्वारी स्वतःच्या भसड्या आवाजात गात आहे. प्रार्थना चालली होती त्याची. त्याच्या गाण्यात पुन्हा पुन्हा मीरा के प्रभु हे शब्द येत होते. ते ऐकल्यावर मीरा या नावाचे कोडे मला उलगडले. आप्पा 2-3 दिवसांनी निघून गेला. या पुढे प्रपंच कसा चालवायचा, माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पाडायचे, कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो. त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यात आसवे उभे राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी. धर्मराजाचे का कुणाचे रक्त जमिनीवर पडले तर मोठा आहाकार होईल म्हणून फार जपत असत. अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती. तिची आठवण झाली मला. आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते. हाताने ते पुशीत मी म्हटले, असं काय करावं आई. झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे तिचे सर्व धैर्य समूळ नाहीसे झाले होते. वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्लवीत आली होती. तिचे हात दमून गेले होते. आता आप्पा आपली जागा घेईल. आयुष्यातल्या शेवटच्या चार घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहता निवांत बसता येईल अशी आशा तिने उराशी बाळगली होती. त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले असावे. मी मनात निश्चय केला, आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे. मग माझ्या आयुष्याचे काहीही हो, आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला. ठीक आहे, मी आईची सेवा करणार, तिला सुख देईल अशाच मार्गाने जाणार. मी कॉलेजमध्ये जाऊन प्रपंच चालणे शक्य नव्हते. इंटरला पहिल्या वर्गात येऊनही मी कॉलेजला रामराम ठोकला. अनेकांना याचे आश्चर्य वाटले. पण जग हे एक खेळकर मूल आहे. कुठल्याही गोष्टी संबंधाने आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा अधिक खोलात जाण्याची त्याला सहसा इच्छा होत नाही. कारकुनी किंवा मास्तर की प्रपंचाची तोंड मिळवणी व्हायची सुद्धा मारामार पडली असती. मग माझ्या मनातल्या आकांक्षा सफल होणे तर दूरच राहिले असते. मी विमा एजंट झालो. माझे सारे मित्र त्यावेळी मला हसले. आईला अष्टोप्रहर आनंदी ठेवणे हे माझे ध्येय नसते तर या उपहासाचा माझ्यावर सुद्धा परिणाम झाला. घरात आईची हसरी मुद्रा पाहिली की बाहेरची सारी लहान मोठी शल्ये मी क्षणार्धात विसरून जात असे. एक गोष्ट मला लवकरच कळून चुकली. जगाला प्रवाहाबरोबर वाहत जायला

0: मग तो प्रवाह माणसाला कुठेही नेऊन सोडो. पोशाख, शिक्षण, खाणेपिणे, लग्न, कुठलीही गोष्ट घेतली तर बहुतेक माणसे प्रवाह पतितासारखी वागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे जगणे ही कल्पना त्यांना पटत सुद्धा नाही. धंद्यात अपेक्षेपेक्षाही अधिक लवकर माझा जम बसला, हा हा म्हणता मी त्यात रंगून गेलो. नवी स्थळे पाहायला मिळू लागली, नव्या नव्या माणसांच्या ओळखी होऊ लागल्या. घराच्या अरुंद खिडक्यांतून आणि शिक्षकांच्या दुबळ्या दुर्बिणीतून मी आजपर्यंत जग पाहत आलो होतो. ते जग किती शांत होते. पण विमा एजंट म्हणून मी गावोगाव फिरू लागलो तेव्हा एक गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली. जग दुरून नेहमीच शांत दिसते. टेकडीवरून पाहणाऱ्याला समुद्र नाही का शांत वाटत? पण समुद्राच्या पृष्ठभागावर किती प्रक्षुब्ध लाटा उठत असतात, त्याच्या पोटात किती भयंकर खळबळ चालू असते, याची कल्पना समुद्रात शिरले वाचून येत नाही. जग सुद्धा समुद्रासारखेच आहे. प्रत्येक गावात आमच्या आप्पासारखी 5-10 तरी माणसे आढळतात. त्यांची व्याख्यानेही ऐकायला मिळत. त्यांना पाहिले की मला एक कोडे पडे. समाजसेवक म्हणून काम करणारी असली माणसे गावोगाव वावरत असताना अजून आपला समाज इतका दुःखी का? एका गावात कॉलरा सुरू झाला आणि आरोग्याच्या साध्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे शेकडो माणसे त्या साथीला बळी पडली. दुसऱ्या गावात गोरगरिबांच्या मुलांपैकी एकालाही अक्षर ओळख नव्हती. तिसऱ्या दारूच्या दुकानांच्या लिलावाची रक्कम आणि समाजसेवकांची गावात चालणारी व्याख्याने यांची संख्या बरोबरच वाढत चालली होती. चौथ्यात गरीब लोकांना औषध मिळत नव्हते. पाचव्यात एका वाडीत टाकलेल्या बाईच्या प्रेताला हात लावायला कोणी पुढे येईना. व्याख्याने देणाऱ्या गावातल्या बड्या मंडळींनी गुरु मेले की त्याची जशी अवस्था करतात तशीच तिची करावी अशी सूचना तेवढी केली. त्या दिवशी त्या गावात मी होतो. मला अगदी राहावे ना, त्या बाईची मरणोत्तर होणारी ती विटंबनाही पाहावे ना, मी स्वतःच पुढे झालो. असे विचित्र प्रसंग पाहिले की चांगल्या चालू लागलेल्या धंद्याचा सुद्धा मला भेट येईल वाटे. आपण विमा एजंट होऊन 4 कुटुंबांची विवंचना कमी करतोय, आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, कॉलेजचा पुढचा दिवस अभ्यास करून स्वतःच्या विकासाचा मार्ग मोकळा करतोय, पण ऐकूया पुढील भागात. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. आपण ऐकत होतो कादंबरी सुखाचा शोध, लेखक विस खांडेकर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मित्रांनो, साहित्य विश्वात काही अशी नावं असतात जी केवळ कवी म्हणून नाही तर मानवी जगण्याचा आरसा म्हणून ओळखली जातात. असं एक नाव ज्यांनी मराठी भाषेतला जागतिक दर्जा मिळवून दिला, जे आपल्या शब्दांनी कधी आपल्याला प्रेमात पाडायचे तर कधी अंतर्मुख करायचे. होय, आपण बोलतोय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल. आजचा हा सेगमेंट आपण विंदांच्या अद्भुत दुनियेत हरवणार आहोत. तर सुरुवात करूया विंदांच्या आतताई अभंग या काव्य संग्रहातून एक सुंदर अभंग, आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या अभंगातून विंदांना कोणता जीवनाचा भावार्थ सांगायचा आहे. चला तर मग वळूया विंदांनी लिहिलेला सुंदर अभंगाकडे. कारे नाडवीसी आपुल्या मनासी, कारे नाडवीसी आपुल्या मनासी, पोषितो कोणासी जगी कोणी. कारे नाडवीसी आपुल्या मनासी, पोषितो कोणासी जगी कोण. विंदांचा सांगण्याचा असा अर्थ आहे की तू तुझ्या मनाला उगाच का फसवतोस किंवा का संभ्रमात टाकतोस. या जगात प्रत्येकाचे पोषण करणारा, प्रत्येकाला अन्न पाणी देणारा अखेर कोण आहे? म्हणजेच काळजी करणारा तो देव पाठीशी आहे, मग तू का घाबरतोस? पुढे ते असं म्हणतात की महारोग्या पोटी पुरांची खिल्लारे, जीवन तयारे कोण देते. महारोग्या पोटी पोरांचे खिल्लारे, जीवन तयारे कोण देते. म्हणजेच अगदी कुष्ठरोगी, महारोगी किंवा अत्यंत गरीब आणि हालाखीची परिस्थिती असलेल्या लोकांच्या पोटीही मुलाबाळांचे गोकुळे जन्माला येतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या जीवांना जीवन आणि जगण्याचे बळ नक्की कोण देतो? तो देवच ना. दुःख आणि दुनियेकडे ते असं म्हणतात, कोणी केली बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. कोणी लेकी बाळा दुःखाची उत्पत्ती वाढवी श्रीपती पाप पुण्य. म्हणजे हे मानवा, या जगात दुःखाची निर्मिती नक्की कोणी केली? तो श्रीपती माणसाच्या पाप पुण्यानुसार त्याचे प्राप्तन ठरवतो आणि जगाचा गाडा चालवतो. कोणी दिली भूक कोणी दिली रोग, कोणी दिली भूक कोणी दिली रोग, दारिद्र्याचे भोग कोणी दिले. माणसाला ही भूक कोणी दिली, हे रोग आजार कोणी दिले, कोणी निर्माण केले, आणि गरिबाचे दारिद्र्याचे भोग मानवाच्या नशिबी कोणी लिहिले. हा सगळा त्या विधात्याचाच तर खेळ आहे. दुःखाच्या अनंता भोगितो संसार, दुःखाच्या अनंता भोगितो संसार, येई भागाकार आत्मरूपे, येई भागाकार आत्मरूपे. या संसारात माणूस अनंत दुःखे भोगत आयुष्य जगत राहतो, पण या सगळ्या सुखदुःखाचा हिशोब शेवटी शून्य होतो आणि शिल्लक राहतो
आत्म्याचे हे गुह्य ब्रह्माला न ठावे, आत्म्याचे हे गुह्य ब्रह्माला न ठावे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे, त्याच्या वंशा जावे तेव्हा कळे। आत्म्याचे हे परम रहस्य, आत्म्याचे हे परम रहस्य आहे, ते कदाचित सृष्टीच्या निर्मात्याला पूर्णपणे ठाऊक नसेल। हे रहस्य समजून घेण्यासाठी स्वतःला त्या अध्यात्माच्या किंवा ईश्वराच्या मार्गावर समर्पित करावे लागेल। जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर, जन्माच्या प्रश्नाला मृत्यूचे उत्तर देई विश्वंभर दुजे काय, देई विश्वंभर दुजे काय। मानवी जन्मासोबत जे प्रश्न आणि दुःख निर्माण होतात त्या सर्वांचे अंतिम उत्तर म्हणजे मृत्यू हेच आहे। हा सृष्टीचा नियम तो विश्वंभर सर्वव्यापी देव ठरवतो। या पलीकडे दुसरे काहीही सत्य नाही, दुसरे काहीही सत्य नाही। वाह, विंदांच्या लेखनीतली ही ताकद आहे। आयुष्याचा सार सांगणाऱ्या हा अभंग मनाला खरच भारावून गेला ना। माणूस सुखाच्या शोधात खर तर धडपड करत असतो आणि भरकटत जातो, अशा वेळी स्वत्वाचा आणि समाधानाचा शोध हा अभंग खरच बरीच प्रश्न सोडून जातो आणि मनाला शांत समाधान देतो। श्रोते हो, याच नोटवर आपण एक सुंदर गाणं ऐकणार आहोत। अशाच सुंदर गप्पा रंगणार आहेत खूप छान छान विंदांच्या कविता। आज आपण वाचणार आहोत, त्याचा आनंद लुटणार आहोत। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर।

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये जिथे शब्द फुलांची सुंदर पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण विंदा करंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदांचे प्रेमळ उथळ नाही त्यात विंदांचे प्रेम उथळ नाही त्यात समर्पण आहे. प्रेमात होणारी मनाची घालमेळ वेडेपणा विंदांनी खूप सुंदर पकडला आहे. आजकाल आपण व्हॉट्सअपवर आय लव्ह यू पाठवून मोकळं होतो बरोबर, पण विंदांच्या काळात प्रेम वेगळंच होतं. विंदा करंदीकरांनी प्रेमातल्या विरहाचे आणि ओढीचे इतके सुंदर रंग भरलेत की ऐकणारा थक्क व्हावा. त्यांच्या प्रेम कवितेत एक वेगळीच नशा आहे. जर तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना, तर विंदांच्या प्रेम कवितांवर नजर टाका. ते तुमच्यासाठी प्रेम कवितांसारखं दुसरं औषध नाही. मित्रांनो, कधी कोणाच्या प्रेमात तुम्ही इतके हरवून गेले आहात का की समोरच्याची प्रत्येक साधी गोष्ट तुम्हाला एखाद्या कवितेसारखी वाटू लागते? अशीच एक कमाल रचना माझ्या हातात आलेली आहे. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेली ही कविता ऐका तर मग. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी, माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा नेना तुला माझ्या घरी. वा, काय कमाल ओळी आहेत ना. म्हणजे मला अजिबात घाई नाहीये, तर या जन्मात तू माझी झाली नाहीस, तर तुला माझ्या घरी नेण्यासाठी हक्काने आपली बनवण्यासाठी मला पुढचा जन्म घ्यावा लागेल, तरीही तयारी आहे माझी. प्रेमातली हीच तर गंमत आहे. ती समोर आली की आपली अशी तारांबळ उडते हे सांगताना कवी पुढे असं लिहितात, तू झुंजू मुंजूसी हाससी जाई जुईची लाजशी, मी वेंधळा मग सांडता थोडा चहा बाहीवरी. खूप रिलेट होतंय ना. ती जेव्हा सकाळी हळूच हसते जणू जाई जुईची फुलं लाजवीत असं तिचं सौंदर्य खुलतं, आणि तिच्या त्या हसण्याकडे बघताना हा पठ्ठा इतका हरवून जातो की हातातला कपातला चहा स्वतःच्या शर्टावर बाहीवर सांडून घेतो. प्रेम माणसाला

साधे शब्द बोलते पण त्यात खूप मोठा अर्थ असतो, आणि आपण पुरुष मात्र स्वतःला हुशार आणि आपण पुरुष मात्र स्वतःला हुशार दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता मारतो, पण शेवटी जिंकत तिच ते साध बोलणं। होशी फुलासह फुल तू अन चांदण्या, होशी फुलासह फुल तू अन चांदण्या सह चांदणे, होशी फुलासह फुल तू अन चांदण्या सह चांदणे, ते पाहणे इतके समी बघ मानली माझ्या करी। श्रोते हो, ती एवढी निरागस आहे आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते, आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते। आणि या वेड्या प्रियकराच्या हातात काय आहे तर फक्त लांबून तिचं रूप पाहणं आणि सुखावणं। पण मुलींची एक भारी सवय असते हा, स्वतः एवढ्या सुंदर असतात पण पार्टनर मात्र कसा हवा असतो ते तर ऐका। म्हणतेस तू मज आवडे रांगडा साधेपणा, म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा, विश्वास मी ठेवू कसा या हुंडरी शब्दावरी। ती म्हणते मला ना असा एकदम साधा रांगडा सिंपल मुलगा आवडतो। आता तुम्ही सांगा, जी मुलगी स्वतः एवढी हुन्नरी आहे म्हणजे तिच्या प्रत्येक अदामध्ये बोलण्यात इतकी कमालीची जादू आहे, तिच्या या सिंपल मुलगा आवडतो या शब्दांवर हा प्रियकर कसा विश्वास ठेवणार बरं। मुलींचा हाच तर सगळ्यात मोठा गोड संभ्रम असतो। होशी फुलासह फुल तू अन चांदण्या सह चांदणे, होशी फुलासह फुल तू अन चांदण्या सह चांदणे, ते पाहणे इतके जमी बघ मानली माझ्या करी। ती एवढी निरागस आणि सुंदर आहे की फुलांमध्ये उभी राहिली की ती स्वतः फूल बनते, आणि रात्री चांदण्यात उभी राहिली की जणू चांदणच होऊन जाते। आणि या वेड्या प्रियकराच्या हातात तरी काय उरतं, फक्त तिला लांबून पाहणं आणि सुखावणं। आणि ही शेवटची ओळ बघा, आणि ही शेवटची ओळ तर थेट काळजालाच भिडते। लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, लिहिती बटा गालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी। तिच्या कपाळावर तिच्या गालावर येणाऱ्या केसांच्या बटा जणू काही उर्दू भाषेतील सुंदर अक्षरांसारख्या दिसतात। आणि कवी म्हणतात की तिच्या चेहऱ्यावरची ती न बोललेली शायरी वाचता वाचता माझा हा अख्खा जन्म संपला तरीही चालेल, मला काहीच वाईट वाटणार नाही। वा, लागेल जन्मा मी पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी, विंदांच्या लेखणीतली किती सुंदर ताकद आहे नाही तर माझ्या प्रेमात पडलेल्या आणि चहा साडणाऱ्या दोस्तांनो। कसं वाटलं विंदांचं हे प्रेम? तुमच्या आयुष्यातही अशी कोणी उर्दू लिपीतील शायरी आहे का मला नक्की सांगा। चला या सुंदर ओळीसोबत ऐकूयात आजचं एक स्पेशल रोमॅन्टिक गाणं। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा फक्त माझ्यासोबत, म्हणजेच आर जे रुपाली सोबत कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, फक्त आणि फक्त आचार्य

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंट मध्ये. मंडळी, आज आपण विंदा करिंदीकर यांच्या कवितांचा आस्वाद घेतोय. विंदा केवळ गंभीर आणि तत्वज्ञानी कविताच लिहायचे असे नाही, तर त्यांच्यात एक लहान बाळही लपलेलं होतं. त्यांच्या बालकवितांनी आपल्याला लहानपणाला समृद्ध केलंय. सशाचे कान, परी गपरी किंवा ती भूतावळ कविता आठवते का? लहान मुलांना शब्दांच्या नादावर नाचवायची कला विंदांना अजूक साध्य होती. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करिंदीकर या तिघांची कवी संमेलने म्हणजे मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. विंदांच्या शब्दात एक वेगळीच धडधड होती. चला ऐकूया विंदांच्या शब्दातून सजलेली पुढची कविता. कवितेचे शीर्षक आहे राणीची बाग. विंदा करंदीकर यांची राणीची बाग ही मराठीतील अत्यंत लोकप्रिय कल्पनारम्य आणि मुलांच्या मनावर मोहिनी घालणारी बालकविता आहे. ही कविता त्यांच्या अजबखाना आणि राणीची बाग या बालकविता संग्रहातील एक प्रसिद्ध रचना आहे. या कवितेत प्राण्यांच्या एका अद्भुत आणि मजेशीर जगात कवी मुलाच्या कल्पनाशक्तीला घेऊन जातात. ऐकूया राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते. हरणाबरोबर खेळत पत्ते बसले होते दोन चित्ते. उंट होता वाचत कुराण, माकडं होते सांगत पुराण. उंट होता वाचत कुराण, माकडं होते सांगत पुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गार, छान माणी इतकी लांब ताण. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहता म्हणती सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जा, स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग. आई ग, किती गोड वर्णन केले ना या कवितेत. या कवितेत एका मुलाच्या स्वप्नातली राणी बाग म्हणजे प्राणी संग्रहालय किती अद्भुत आणि सुंदर आहे ना. हे स्वप्न अत्यंत गमतीदार आणि चमत्कारित आहे. याच हत्तीच्या पाठीवर नाग बसला आहे. हरण आणि चित्ते चक्क पत्ते खेळत आहेत. उंट कुराण वाजतोय, माकड पुराण वाजतोय. सिंह उपदेश करतोय आणि गाढव ते लिहून घेतोय. जिराफ छान गाणं गातोय आणि कोल्हा दुधात पाणी भेसळ करणारा दुकानदार बनलेला आहे. मुलाला पाहताच हे सर्व प्राणी त्याला पिंजऱ्यात बंद करायचं का म्हणून धावतात आणि मुलगा दचकतो आणि त्याला पटकन जाग येते. अशा सुंदर कल्पनेवर ही कविता आधारलेली आहे, जी किती गोड आणि मुलांना खरंच खूप भावणारी आहे ना. श्रोते हो, या कवितेनंतर इथेच वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण जाणून घेऊया कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल खूप सुंदर माहिती. तर वळूयात एका छोट्याशा ब्रेककडे.

विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जे रुपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण विंदांची खूप सुंदर मनात घर करणाऱ्या कविता ऐकल्या आणि गाणी ऐकली, ज्यांच्या रचनेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. केवळ प्रेमच नाही तर विंदांनी माणसाच्या जगण्याला आणि त्याच्या प्रवृत्तीला खूप जळून पाहिलं होतं. त्यांची कविता माणसाच्या जगण्याबद्दल बोलते. विंदा नेहमी सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहायचे. विंदांच्या साहित्य समृद्धीचा आज आपण आस्वाद घेतला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक होते. त्यांच्या अष्टदर्शनी या साहित्य कृतीसाठी त्यांना देशाचा सर्वोच्च साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील घालवली या गावी झाला. 14 मार्च 2010 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी साहित्यात अनेक प्रयोग केले आणि मुक्त छंदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या प्रमुख साहित्य कृती आपण पाहूयात, स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, अष्टदर्शने ही त्यांची कविता संग्रह आहेत. ससाचे कान, परीची छाया, गाढवाची शेत हे त्यांचे बाल कविता संग्रह आहेत. परिक्रमा, स्पर्शची स्पर्शची पालवी, विश्लेषण अशी समीक्षा आणि निबंधाची पुस्तके आहेत. शेक्सपियरच्या किंग लियर आणि आउस्ट या जगप्रसिद्ध नाटकांच्या त्यांनी उत्कृष्ट मराठी अनुवाद केलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार 20 खांडेकर आणि कुसुमाग्रज नंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. साहित्य अकादमी पुरस्कार आणि सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. विंदा करंदीकर यांनी आपल्याला मुक्त छंद दिला, बालगीते दिली आणि जगण्याचं एक भक्कम तत्वज्ञान दिलं 2010 मध्ये. जरी ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कवितांच्या रूपाने ते प्रत्येक मराठी मनामध्ये नेहमीच जिवंत राहते. आजच्या या सेगमेंटच्या शेवटी आजचा हा सेगमेंटचा शेवट करताना विंदांच्या एका सुंदर विचाराने करूया. आयुष्यात काहीतरी करून जावं, आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं. आयुष्यात काहीतरी करून जावं, जाताना जगाला सुंदर करून जावं, सुंदर करून जावं. श्रोते हो, मी आर जे रुपाली आता तुमची रजा घेते, पण जाता जाता विंदा करंदीकर यांच्या आठवणीतलं हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जाते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली

कविता मनात खोल उतरण्यासाठी खळीचा तळ गाठावा लागतो. आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येताय ना? चला तर मग. आजचा दिवस खूप खास आहे श्रोते हो, कारण आज आपल्यासोबत शब्दांचा एक असा किमयागार आहे ज्याने आपल्या प्रत्येकाच्या मनात भावनांना कधी ना कधी नक्कीच वाट करून दिली. कॉलेजचं पहिलं प्रेम असो, विरहाचं दुःख असो, किंवा आयुष्याचं मर्म सांगणारं तत्वज्ञान असो, ज्यांच्या लेखणीने मराठी मनावर अधिराज्य गाजवलंय ते लाडके कवी आणि गीतकार कवी संदीप खरे. आजच्या प्रवासात आपण संदीपजींच्या कविता आणि गाणी, त्यांच्या शब्दांची जादू अनुभवणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आणि चला आज आयुष्यावर बोलू काही.

वेलकम बॅक. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मित्रांनो, संदीप खरे म्हटलं की एक नाव नकळत ओठांवर येत, ते म्हणजे डॉक्टर सलील कुलकर्णी. ही जोडी म्हणजे मराठी संगीत विश्वातली जय विरूची जोडी. संदीपजींच्या सोप्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांना सलील सरांनी अशा काही चाली दिल्या आहेत की इतिहास घडला. पण तुम्हाला माहीत आहे का, संदीपजींनी अगदी लहानपणापासूनच म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांमध्ये एक वेगळाच मोकळेपणा आहे जो थेट तरुणाईला कनेक्ट करतो. चला अशाच एका अवखळ प्रेमात पाडणाऱ्या कवितेकडे वळूयात. एक सुंदर कविता मी आज तुमच्या समोर वाचते, जिचं शीर्षक आहे वेड लागल. दिसलीस वाऱ्यामध्ये आपुलाच तोऱ्यामध्ये, दिसलीस वाऱ्यामध्ये आपुलाच तोऱ्यामध्ये, निळे भोर नभ तुझ्या काळ्या भोर डोळ्यामध्ये. वेड लागल, वेड लागल, काळ्या भोर डोळी यांनी दावी यला इंगा, काळ्या भोर डोळी यांनी दावी यला इंगा, रण रण माळावर घालतो मी पिंगा. चंद्राळली लाटवर गगनाला भिडे, चंद्राळली वाटवर गगनाला भिडे, रोज रात्री दारातून कवितांचे सडे, रोज रात्री दारातून कवितांच्या सडे माझ्या. वेड लागल, वेड लागल, हिरव्याशा पदराचे हलतान पान, हिरव्याशा पदराचे हलतान पान, कोण नभ कोण धरा झाड नाही म्हण. हिरव्याशा दारामध्ये हलतान पान, हिरव्याशा दारामध्ये हलतान पान, कोण नभ कोण धरा झाड नाही म्हण. अशी काही पाखराला दिसे दूर वीज, जशी काही पाखराला दिसे दूर वीज, तिला म्हणे येण माझ्या घरट्यात निज. वेड लागल, आता वेड लागल, पुणवेची रात अशी येताना भरात, पुणवेची रात अशी येताना भरात, घालतो मी हाक आता रिकाम्या घरात. पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा, पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा, वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा, वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा. वेड लागल, आता वेड लागल, खुळावले घरदार खुळावला वंश, खुळावले घरदार खुळावला वंश, मीच केले जागो जाग देहावर दंश. खुळावले घरदार खुळावला वंश, मीच केले जागो जाग देहावर दंश, उसळली आग अशी झणाली काया, उसळली आग अशी झणाली काया, जीव असा खुळा त्याला विषाचीच माया. वेड लागल, आता वेड लागल, मला ठाव वेडे तुझे विनाशाची हाक, मला ठाव वेडे तुझे विनाशाची हाक, डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाग, नका लागू दारी सारी अफराटी तरहा, नका लागू नादी सारी अफराटी तरहा, शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा, शहाण्याच्या समाधीला शेवटीचा चिरा. वेड लागल, आता वेड लागल. किती सुंदर कविता आहे आणि तितकीच निरागस, हो ना. डोळ्यांना भावलेल्या या सुंदर मुलीचं वर्णन करताना ती किती मनात घर करून गेले हे यांच्या लेखणीतून आपल्याला जाणवलं ना. मनाच्या निरागस आरशाचं प्रतिबिंब या कवितेतून आपल्याला प्रकर्षाने जाणवते. अगदीच प्रेमात पडल्यावर जीवाची जी नाजूक घालमेल होते ना, त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे ही कविता वेड लागलं.
असंच एक वेड लागणारं, प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठीचं गाणं मी घेऊन येते आहे, ऐकूयात.

your voice. I am singing song. Soup song.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील कसबा गणपती याविषयी आज माहिती घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची ओळखच किती सुंदर आहे ना. गड किल्ले, संतांची परंपरा, देवस्थानं, ऐतिहासिक वास्तू आणि या प्रत्येक ठिकाणामागे दडलेली एक सुंदर कथा. आज आपण भ्रमंतीमध्ये पुन्हा एकदा अशाच एका ऐतिहासिक आणि श्रद्धेच्या ठिकाणी जाणार आहोत, पुण्याच्या हृदयात. आणि पुण्याच्या हृदयात गेल्यावर एक नाव अगदी आपोआप समोर येतं, ते म्हणजे कसबा गणपती. पुणे शहराला जर एखादं प्रेमाचं नाव द्यायचं झालं तर आपण त्याला म्हणू शकतो इतिहास आणि संस्कृतीचे शहर. कारण पुण्याच्या प्रत्येक रस्त्याला इतिहासाची एक गोष्ट आहे. शनिवारवाडा, लाल महल, शिवकालीन आठवणी, पेशव्यांची परंपरा आणि या सगळ्यांच्या मध्यभागी असलेले एक अत्यंत श्रद्धेचे स्थान म्हणजे कसबा गणपती. कसबा गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते आणि म्हणूनच पुणेकरांसाठी कसबा गणपती म्हणजे फक्त एक मंदिर नाही, ते त्यांच्या शहराच्या ओळखीचा एक भाग आहे. ग्रामदैवत म्हणजे नेमके काय तर गावाचे किंवा शहराचं रक्षण करणारी आणि त्या परिसराच्या श्रद्धेचे केंद्र असलेली देवता म्हणजे ग्रामदैवत. पुणे हे इतके मोठे, आधुनिक आणि वेगाने वाढणारे शहर आहे. मोठमोठ्या इमारती, वाहतुकी, आयटी कंपन्या, मॉल्स, कॉलेजेस आणि आधुनिक जीवनशैली. पण या आधुनिक जो पुण्याच्या मुळाशी गेलं तर आपल्याला एक वेगळेच पुणे दिसून येते. ते पुणे आहे परंपरेचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे. आणि त्या जुन्या पुण्याच्या हृदयात आजही श्रद्धेने उभा आहे कसबा गणपती. कसबा गणपतीच्या इतिहासाचा संबंध पुण्याच्या जुन्या इतिहासाशी आणि शिवकालीन परंपरेशी जोडला जातो. पुण्याच्या इतिहासात राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान किती मोठे आहे हे आपल्याला सांगायचीही गरज नाही. शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणी पुण्याशी जोडलेल्या आहेत. जिजाऊ मासाहेबांनी पुण्यातील जीवनाला नवीन दिशा दिली आणि या काळात कसबा गणपतीला पुण्याच्या श्रद्धेचे केंद्रस्थानी विशेष महत्व प्राप्त झाले. म्हणूनच कसबा गणपतीचा इतिहास म्हणजे केवळ एका मंदिराचा इतिहास नाही, तो पुण्याच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे. आपण आजच्या पुण्यातून अचानक काही शतके मागे जातोय. आजची मोठी वाहतूक नाही, मोठमोठ्या इमारती नाहीत, आजचं आधुनिक शहर नाही. समोर आहे जुनं पुणे, मातीचे रस्ते, लहान वाडे, घोड्यांच्या टापांचा आवाज आणि लोकांची लगबग. आणि त्या वातावरणात एका गणरायाच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होणारे पुणेकर. ही कल्पना केली तर अंगावर रोमांच उभे राहते ना मंडळी. कारण आपण त्या गणपतीचे आज दर्शन घेतो त्या गणरायाच्या परंपरेने अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. गणपती हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा देव. नवीन कामाची सुरुवात करताना आपण गणपतीचे स्मरण करतो. कारण गणपती म्हणजे विघ्नहर्ता, आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा, बुद्धी देणारा आणि शुभ कार्याचा आरंभ करून देणारा. म्हणूनच पुण्याच्या ग्रामदैवताचा मान गणपतीला मिळणं ही सुद्धा एक सुंदर सांस्कृतिक परंपरा आहे. कसबा गणपतीला पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक पहिला मान आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही परंपरा विशेष ठळकपणे दिसून येते. पुण्याच्या गणेशोत्सवाची मिरवणूक म्हटलं की ढोल ताशांचा आवाज, लेझिमचा ताल, गुलालाची उधळण, गणरायाच्या जयघोषाने भरलेले रस्ते आणि त्या सगळ्यांच्या अग्रभागी असलेला मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती. हा क्षण म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा एक जिवंत अनुभव आहे. कसबा गणपतीची ओळख केवळ गणेशोत्सवापुरतीच मर्यादित नाही. वर्षभर भक्त या गणरायाच्या दर्शनासाठी येतात. कुणी एखाद्या नव्या कामाच्या सुरुवातीला येते, कुणी मनोकामना घेऊन येते, कुणी संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करते, तर कुणी फक्त गणरायाच्या चरणी डोकं ठेवण्यासाठी येते. देवळात गेल्यावर प्रत्येकाची प्रार्थना वेगळी असते, पण भावना मात्र एकच असते की बाप्पा आमच्यावर तुझी कृपा ठेव. मला नेहमी एक गोष्ट खूप सुंदर वाटते. आपण देवाकडे जातो तेव्हा आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती मोठे आहोत, आपलं पद काय आहे यापैकी काहीच महत्वाचं नसतं. देवापुढे सगळे समान
हात जोडले की सगळे भक्त, आणि म्हणूनच देवस्थान आपल्याला एकतेचा संदेश देतो. कसबा गणपती सुद्धा पुणेकरांना पिढ्यानपिढ्या जोडणाऱ्या या श्रद्धेचं प्रतीक आहे. आजच्या आपल्या ह्या भागात आपण समजून घेतले की कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत. या गणरायाचा इतिहास पुण्याच्या इतिहासाशी जोडलेला आहे. शिवकालीन पुण्याच्या आठवणी आणि गणरायाच्या परंपरेशी जोडलेत. गणेशोत्सवाच्या काळात मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीचे स्थान आजही अत्यंत महत्वाचे आहे. आता आपण कसबा गणपतीच्या इतिहासाच्या मागची नेमकी कथा काय आहे, राजमाता जिजाऊंचा आणि कसबा गणपतीचा संबंध काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याशी या गणरायाचं नातं कसं जोडलं गेलं, आणि पुण्याच्या वाढत्या इतिहासात कसबा गणपतीचे महत्व कसे वाढत गेले हे जाणूया. कसबा गणपतीची पुण्याच्या हृदयात वसलेला हा गणराय पुणेकरांच्या श्रद्धेचे स्थान आणि मानाच्या गणपतीच्या परंपरेत अग्रस्थान असलेला हा बाप्पा. या गणरायाची कथा फक्त मंदिरापासून सुरू होत नाही. या कथेच्या मागे आहे पुण्याचा इतिहास, आणि त्या इतिहासात आहेत दोन अत्यंत महत्वाची नावे. ती म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज. आपण आज पुण्याकडे पाहतो तेव्हा हे शहर किती मोठे दिसते, पण एक काळ असा होता की पुणे आजच्या सारखे गजबजलेले शहर नव्हते. पुण्याचा विकास होत असताना या भूमीला नवीन ओळख देण्यात जिजाऊ माँसाहेबांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. जिजाऊ म्हणजे फक्त शिवाजी महाराजांची माता नव्हे, तर एका महान स्वराज्याच्या विचारांची जननी. त्यांच्या संस्कारांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाला. धर्माची जाण, न्यायाची भावना, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचे धैर्य, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्याचे स्वप्न. याच पुण्यभूमीत जिजाऊ माँसाहेबांनी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना महत्व दिले. कसबा परिसरातील गणपतीची परंपरा याच इतिहासाशी जोडली आहे. परंपरेनुसार जिजाऊ माँसाहेबांना कसबा गणपतीची स्थापना केली. या गणरायाला पुण्याचे ग्रामदैवत म्हणून मान मिळाला, आणि पुढे पुढे हा गणपती पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत गेला. म्हणूनच कसबा गणपतीकडे पाहताना आपल्याला फक्त गणेशाची मूर्ती दिसत नाही, तर त्यामागे दिसतो जिजाऊंच्या श्रद्धेचा वारसा. एका बाजूला जिजाऊ माँसाहेब आणि दुसऱ्या बाजूला छोटा शिवबा, आपण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो. ते त्या काळात अजून बाल वयात होते, पण त्यांच्यातील नेतृत्वाची बीज रुजत होती, आणि या संस्कारांच्या वातावरणात देव, धर्म, संस्कृती आणि जनतेशी असलेले नाते महत्वाचे होते. गणरायासमोर नतमस्तक होणारा छोटा शिवबा ही कल्पनाच किती सुंदर आहे ना. आज आपण ज्या गणरायासमोर उभे राहतो त्याच परंपरेच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा काळ गेला अशी श्रद्धा पुणेकरांच्या मनात आहे. इतिहास आपल्याला फक्त भूतकाळ सांगत नाही, इतिहास आपल्याला वर्तमान समजून घेण्याची दृष्टी घेतो. कसबा गणपतीचा इतिहासही आपल्याला तेच सांगतो. एका छोट्याशा देवस्थानाभोवती श्रद्धा निर्माण झाली, श्रद्धेतून परंपरा निर्माण झाली, परंपरेतून समाज एकत्र आला, आणि पुढे तोच गणराय पुण्याच्या ओळखीचा भाग बनला. हीच तर आपल्या संस्कृतीची ताकद आहे. पुण्यातील कसबा पेठ हा परिसरही ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. या परिसराच्या आसपासच आपल्याला पुण्याच्या शिवकालीन आठवणींची अनेक चिन्ह दिसतात, आणि त्याच परिसरात असलेले कसबा गणपतीचे मंदिर म्हणजे जणू या इतिहासाचा एक जिवंत दुवा आहे. आज आपण मंदिरात जातो, गणरायाचे दर्शन घेतो, आरती ऐकतो, प्रसाद घेतो आणि एक काही मिनिटांमध्ये बाहेर पडतो. पण जर आपण त्या मंदिराच्या इतिहासाकडे पाहिले तर जाणवतं की या जागेने कितीतरी पिढ्या पाहिल्या आहेत, कितीतरी भक्तांच्या प्रार्थना ऐकल्या आहेत, आणि कितीतरी सुखदुःखांची साक्ष ऐकली आहे. गणपतीची उपासना ही आपल्याला महाराष्ट्राच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गणपती बाप्पा मोरया हा जयघोष फक्त उत्सवाच्या दिवसात ऐकू येत नाही, तर तो संकटातही ऐकू येतो, नवीन सुरुवातीलाही ऐकू येतो, लग्नाच्या मंगल प्रसंगी ऐकू येतो, नवीन घरात प्रवेश करताना ऐकू येतो, नवीन व्यवसाय सुरू करतानाही ऐकू येतो. कारण बाप्पा म्हणजे सुरुवातीचा देव, आणि म्हणूनच पुण्याच्या ग्रामदैवताचे स्थानही मनात वेगळे आहे. जिजाऊ माँसाहेबांनी

छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ शस्त्र हाताळायला शिकवले नाही तर माणसांशी कसे वागायचे, न्याय काय असतो, धर्माचा अर्थ काय आणि आपल्या भूमीशी आपल्या माणसांशी नाते कसे जपायचे हे संस्कार दिले. या संस्काराच्या पुण्यभूमीत कसबा गणपतीची श्रद्धा रुजली. म्हणूनच कसबा गणपतीचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हे पुण्याच्या स्मृतीमध्ये एकमेकांपासून वेगळे वाटत नाहीत. एखादे मंदिर जुने असणे ही एक गोष्ट आहे, पण अनेक पिढ्यांच्या श्रद्धेला जोडून ठेवणे हे त्याहून मोठी गोष्ट आहे. कसबा गणपतीने हेच केले. पिढ्या बदलल्या, शहर बदलले, पुण्याचे रूप बदलले, पण गणरायावरील श्रद्धा मात्र कायम राहिली. आजचा तरुण पुणेकर असो किंवा पुण्यात अनेक वर्षांपासून राहणारे ज्येष्ठ नागरिक असो, कसबा गणपतीचे नाव ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. हीच तर या ग्रामदेवताची खरी ताकद आहे. आपण जिजाऊ महासाहेबांच्या श्रद्धेपासून ते शिवाजी महाराजांच्या बालपणाशी जोडलेल्या पुण्याच्या इतिहासापर्यंतचा प्रवास केला. आता आपण कसबा गणपतीचे मंदिर नेमके कसे आहे, गणरायाची मूर्ती कशी आहे आणि या मंदिराचे धार्मिक महत्व काय आहे हे बघूया. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून असलेल्या आपल्या कसबा गणपतीची ओळख आपण करून घेतली. पुण्याचे ग्रामदैवत असलेले हे गणपतीचे आता आपण महत्व जाणून घेऊ आणि जिजाऊ महासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्याच्या इतिहासाशी जोडलेली या गणरायाची परंपराही समजून घेऊ. आपली भ्रमंती थोडी वेगळी आहे कारण आज आपण इतिहासाच्या पानांमधून बाहेर पडून तिथे थेट कसबा गणपतीच्या मंदिराच्या दाराशी जात आहोत. आजूबाजूला आधुनिक शहर आहेत, लोकांची धावपळ, वाहतुकीची गर्दी, पण या सगळ्यातून जेव्हा आपण कसबा गणपतीच्या मंदिराकडे वळतो तेव्हा मनाचा वेग जणू थोडा कमी होतो. बाहेरची धावपळ मागे राहते आणि मनात एकच भावना येते, चला बाप्पाचं दर्शन घेऊया. मंदिरात प्रवेश करण्याआधीच भक्तांच्या चेहऱ्यावरची श्रद्धा जाणवते. कोणी हात जोडून उभे असते, कोणी डोळे मिटून प्रार्थना करत असते, कोणी आपल्या मुलाला घेऊन आलेले असते तर कोणी एखादी मनोकामना घेऊन बाप्पाच्या चरणी आलेले असते. प्रत्येकांची कारणे वेगळी, पण गणरायासमोर सगळ्यांची भावना एकच, ती म्हणजे श्रद्धा. आपण गणरायाच्या दर्शनाकडे वळूया. कसबा गणपतीची मूर्ती म्हणजे पुणेकरांच्या मनातील श्रद्धेचे केंद्र. गणरायाचे दर्शन घेताना भक्तांच्या मनात आपोआप एक विचार येतो, बाप्पा आमच्यावर कृपा ठेव. कुणाला आरोग्य हवे असते, कुणाला घरामध्ये सुखशांती हवी असते, कुणाला मुलांच्या भविष्याची चिंता असते, कुणाला व्यवसायामध्ये यश हवे असते, तर कोणी मनातील एखादं दुःख घेऊन आलेले असते. पण बाप्पाच्या समोर आल्यानंतर काही क्षणांसाठी सगळ्या चिंता बाजूला जातात. गणपतीची मूर्ती म्हणजे फक्त एक दगड किंवा धातूची प्रतिमा नाही, भक्ताच्या दृष्टीने ती असते विश्वासाची प्रतिमा. आपण बाप्पाकडे पाहतो आणि मनाला एक आधार मिळतो. म्हणूनच अनेकदा आपण म्हणतो देवाकडेच मागण्यासाठी नाही पण मन मोकळं करण्यासाठी जायचं, आणि हेच कदाचित देवदर्शनाचे खरं समाधान आहे. कसबा गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते. या मंदिराला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्वही आहे. पुण्याच्या सार्वजनिक जीवनाला गणेशोत्सवाचं एक वेगळं स्थान आहे आणि या परंपरेच्या केंद्रस्थानी असलेला कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या सामूहिक श्रद्धेचे प्रतीक आहे. गणेशोत्सवाच्या दिवसात तर संपूर्ण वातावरणच बदलून जाते. रस्त्यावरती गर्दी, घराघरात गणपतीची आरास, फुलांचा सुगंध, अगरबत्तीचा दरवळ, ढोल ताशांचा नाद आणि सर्वत्र एकत्र आवाज गणपती बाप्पा मोरया. पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे मानाचे गणपती, आणि त्यामध्ये कसबा गणपतीला मानाचा पहिला गणपती म्हणून विशेष स्थान आहे. ही परंपरा केवळ मिरवणुकीपुरतीच नाही, त्यामागे पुण्याच्या सांस्कृतिक एकतेची भावना आहे. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकाच गणरायासाठी एकत्र येतात. हीच तर गणेशोत्सवाची खरी ताकद आहे. आपण एखाद्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, प्रसाद घेतो आणि बाहेर पडतो, पण काही मंदिरं अशी असतात की तिथून बाहेर पडताना आपण आपल्या मनात काहीतरी घेऊन बाहेर पडतो. कधी शांतता, कधी आशा, कधी आत्मविश्वास, तर कधी समाधान आणि कधी एखाद्या समस्येचा सामना करण्याची नवीन ताकद. कसबा गणपतीच्या दर्शनानंतरही अनेक भक्तांच्या मनात अशीच भावना निर्माण होते. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर संगम आहे. पुणे शहर कितीही आधुनिक झाले
तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, नव्या पिढीची जीवनशैली कितीही बदलली, तरी श्रद्धेची ही परंपरा आजही पुढे चालत आहे. आजची तरुण पिढी ही गणपती बाप्पाच्या चरणी येते, फोटो काढते, दर्शन घेते आणि आपल्या पद्धतीने ही परंपरा पुढे घेऊन जाते. यातून एक गोष्ट लक्षात येते, परंपरा बदलत नाही असं नाही, ती काळानुसार फक्त नवीन रूप घेते, पण तिची भावना मात्र जिवंत राहते. कसबा गणपतीच्या दर्शनाचा अनुभव सांगताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे इथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या मनात काहीतरी घेऊन येतो, पण बाहेर पडताना त्याचं मन थोडं हलकं झालेलं असतं. कारण बाप्पाच्या चरणी मनातील ओझं ठेवलं की आपल्याला वाटतं आता बाप्पा बघेल, आणि कदाचित हाच विश्वास माणसाला पुढे जाण्याची ताकद घेतो. आता कसबा गणपती विषयी अजून माहिती घेणार आहोत, पण त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण एनटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आज आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमात कसबा गणपती विषयी माहिती घेत होतो. गणरायाचे दर्शन घेतले, भक्तांची श्रद्धा अनुभवली आणि पुण्याच्या या ग्रामदैवताचे धार्मिक महत्वही जाणून घेतले. आता आपण जाणून घेणार आहोत की पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आणि या परंपरेत कसबा गणपतीला मिळालेला मानाचा पहिला गणपती हा मान. गणपती हा आपल्या घराघरातला देव. पूर्वी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये साजरे केले जात. घरात गणपतीची स्थापना, आरती, मोदक, नातेवाईकांची भेट आणि आनंदाचे वातावरण. पण एक काळ असा आला की गणेशोत्सवाला एका नव्या सामाजिक रूपाची दिशा मिळाली आणि त्या परिवर्तनामागे एक महान व्यक्तिमत्व होते, ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यामागे समाजाला एकत्र आणण्याचा विचार ठेवला. त्या काळात देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते. सामान्य लोकांना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याची संधी मर्यादित होत्या. अशा परिस्थितीत गणेशोत्सव हा लोकांना एकत्र आणणारा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव बनू लागला. गणपतीच्या नावाखाली समाज एकत्र आला. लोक एकमेकांना भेटू लागले, व्याख्यान होऊ लागली, सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले आणि हळूहळू गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकतेचा उत्सव बनला. पुण्याच्या रस्त्यांवर गणरायाचे आगमन होते. मंडप सजू लागले, आरत्या घुमू लागल्या, ढोल ताशांचा आवाज वातावरणात भरू लागला आणि हजारो पुणेकर एका उत्सवासाठी एकत्र येऊ लागले. याच पुण्यात कसबा गणपतीचे स्थान मात्र वेगळेच होते, कारण कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवत आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेत या गणरायाला विशेष मान मिळाला. आता आपण मानाचा पहिला गणपती या शब्दांकडे जरा बारकाईने पाहूया. मान म्हणजे केवळ पहिला क्रमांक नाही, तर मान म्हणजे परंपरेचा सन्मान. पुण्याच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक परंपरेचा सन्मान, पुणेकरांच्या श्रद्धेचा सन्मान आणि ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला दिलेला सन्मान. म्हणूनच जेव्हा गणेशोत्सवाची मिरवणूक निघते तेव्हा कसबा गणपतीचे स्थान अत्यंत मानाचे असते. गणेशोत्सवाचा दिवस आहे, पुण्याचे रस्ते भक्तांनी भरलेले आहे, आजूबाजूला सजावट आहे, ढोल ताशांचा नाद सुरू आहे, लेझिमचा ताल सुरू आहे आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुद्धा होत आहे. या सगळ्या उत्साहात जेव्हा कसबा गणपतीची मिरवणूक पुढे सरकते तेव्हा वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. काही जण हात जोडून उभे असतात, काही जण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले असतात, तर काहींच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. कारण तो केवळ उत्सव नसतो, तो असतो पुण्याच्या संस्कृतीचा जिवंत अनुभव. गणेशोत्सवाची खरी ताकद काय आहे माहितीये? एकत्र येणे. आजच्या काळात प्रत्येक माणूस आपल्या कामात व्यस्त आहे. कुणी ऑफिसमध्ये, कुणी व्यवसायात, कुणी शिक्षणात, तर कुणी आपल्या कुटुंबांच्या जबाबदाऱ्यांमध्ये. पण गणेशोत्सवाला की सगळे रस्त्यावर येतात, सगळे एकत्र येतात, एकाच बाप्पाच्या

ती श्रद्धा आजची पिढीही आपल्या पद्धतीने पुढे नेत आहे. कुठे पारंपरिक आरास, कुठे सामाजिक संदेश, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कुठे पर्यावरण पूरक उपक्रम, तर कुठे रक्तदान, आरोग्य शिबिर आणि समाज उपयोगी उपक्रम. म्हणजे गणेशोत्सवाचा उत्सव काळानुसार बदलतोय, पण त्यामागची भावना मात्र कायम आहे. म्हणूनच कसबा गणपतीकडे पाहताना आपल्याला तीन गोष्टी एकत्र दिसतात, श्रद्धा, इतिहास आणि सामाजिक एकता. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे कसबा गणपतीचे स्थान इतके मोठे झाले आहे की एका बाजूला शिवकालीन पुण्याच्या आठवणी आणि दुसऱ्या बाजूला जिजाऊ महासाहेबांची श्रद्धा आणि पुढे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला जोडणारी परंपरा. किती सुंदर वारसा आहे ना. आज आपण कसबा गणपतीच्या मानाचा पहिला गणपती या ओळखी मागची सांस्कृतिक बाजू समजून घेतली. पण अजून एक सुंदर भाग बाकी आहे, कारण गणेशोत्सव म्हणजे फक्त स्थापना आणि मिरवणूक नाही, तर गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संगीत, ढोल ताशा, सजावट, मिरवणूक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गणरायाला निरोप देतानाची भावुकता. कसबा गणपतीच्या गणेशोत्सवाचे वातावरण कसे असते, पुण्याच्या मिरवणुकीत ढोल ताशांचे महत्व काय आहे, भक्ती आणि उत्साहाचा हा संगम कसा अनुभवायला मिळतो आणि गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी पुणेकरांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना असतात हे आता आपण जाणून घेऊ. कसबा गणपतीला पुण्याच्या गणेशोत्सव मानाचा पहिला गणपती का मानले जाते? सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, लोकमान्य टिळकांचे विचार आणि गणेशोत्सवाने समाजाला एकत्र आणण्याचे काम कसे केले हे आता आपण पाहणार आहोत. उत्साहाचा, भक्तीचा, परंपरेचा आणि भावनेचा हे आज आपण गणेशोत्सवाच्या वेळी अनुभवणारी एक वेगळीच दुनिया आहे. गणेशोत्सव जवळ आला की पुण्याचं वातावरण बदलून टाकते. रस्त्यावरती सजावट, मंडपांमध्ये तयारी, घराघरात साफसफाई, फुलांची लगबग, आरास करण्याची धावपळ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाप्पा येणार कधी या एका प्रश्नाची उत्सुकता. कारण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, कारण बाप्पा म्हणजेच आनंदाची सुरुवात. पुण्याच्या गणेशोत्सवाची खासियत म्हणजे इथली मिरवणूक, आणि मिरवणूक म्हटले की सर्वात आधी आठवते ते ढोल ताशांचा नाद. ढोलाचा एक ठोका पडतो, ताशांचा आवाज त्याला साथ देतो आणि क्षणात संपूर्ण वातावरण भारावून जात. तो आवाज फक्त कानांपर्यंत पोहोचत नाही, तर तो थेट मनाला स्पर्श करतो. काही क्षणांसाठी आपण सगळं विसरून जातो, फक्त ताल, उत्साह आणि बाप्पाची भक्ती. ढोल ताशा पथकात वादन करणाऱ्या तरुण तरुणांकडे पाहिलं की खरोखर अभिमान वाटतो. कितीतरी दिवस आधीपासून हा सराव करत असतात. ताल जुळवणे, शिस्त, एकमेकांशी समन्वय आणि मिरवणुकीच्या दिवशी तासन तास वादन हे फक्त मनोरंजन नाही, तर ही सुद्धा एक प्रकारची सांस्कृतिक साधना आहे. आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे हे एक सुंदर असे माध्यम आहे. या सगळ्या उत्साहाच्या मध्यभागी येतो कसबा गणपती, पुण्याचे ग्रामदैवत, मानाचा पहिला गणपती आणि हजारो पुणेकरांचे श्रद्धेचे केंद्र. गणरायाची मिरवणूक पुढे सरकते, भक्त हात जोडतात, फुलांचा वर्षाव होतो, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष होतो आणि त्या क्षणी प्रत्येकाला असं वाटतं की हा आपला बाप्पा आहे. गणेशोत्सवात सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे विविधतेतून निर्माण होणारी एकता. कुणी कुठून आलंय, कुणाचा व्यवसाय काय, कुणाची भाषा काय, कुणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा त्या श्रेणी काहीही फरक पडत नाही, कारण सगळेजण एकत्र येऊन गणपती बाप्पा मोरया देवाच्या नावाने माणसं एकत्र येतात आणि हीच आपल्या सणांची खरी ताकद आहे. तो आपल्या नात्यांना पुन्हा जोडण्याचा काळ आहे. घरात सगळे एकत्र येतात, मित्र भेटतात, नातेवाईक भेटतात, शेजारी एकत्र येतात आणि मंडळांमध्ये तरुणाईचे एकत्रपणे काम करतात. कुणी आरास करते, कुणी प्रसादाची व्यवस्था करते, कुणी सामाजिक उपक्रम राबवते. प्रत्येकाच्या मनात एकच भावना, आपला बाप्पा सुंदर झाला पाहिजे. आजच्या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाचाही विचार केला जातो. शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट, प्लास्टिकचा कमी वापर, निर्माल्य संकलन आणि विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था हे सगळे उपक्रम वाढताना दिसतात. यातून एक महत्वाचा संदेश मिळतो की आपण परंपरा

जपायची, पण निसर्गही जपायचा. कारण गणपती बाप्पा आपल्याला विघ्न दूर करण्याची शिकवण देतो. मग पर्यावरणाचे नुकसान करू जर आपल्या हातून होत असेल तर आपण बाप्पाच्या शिकवणीचा अर्थ समजून घेतलाय का? हा विचार प्रत्येकाने करायला हवा. उत्सवाचा शेवटचा दिवस जवळ येतो, ज्या बाप्पाची आपण इतक्या आनंदाने स्थापना केलेली असते, ज्याच्यासाठी आरास केलेली असते, ज्याच्यासाठी मोदक बनवलेले असतात, आरती केलेल्या असतात, ज्याच्या समोर मनातल्या इच्छा सांगितल्या, तो बाप्पा आता निरोप घेणार असं. आणि तिथून सुरू होते भावनेची खरी परीक्षा. विसर्जनाच्या मिरवणुकीत उत्साह असतो, ढोल ताशांचा आवाज असतो, जयघोष असतो, पण त्याच वेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी असते. कारण बाप्पाला निरोप देणं सोपं असतं. मन म्हणत असतं, बाप्पा अजून थोडा वेळ थांब ना. पण परंपरा सांगते, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणजेच निरोपातही पुन्हा भेटण्याचे आश्वासन असते. किती सुंदर भावना आहे ना. बाप्पा जातो पण श्रद्धा ठेवून जातो. मूर्ती विसर्जित होते पण बाप्पावरचा विश्वास विसर्जित होत नाही. आरती थांबते पण मनातला जयघोष थांबत नाही. उत्सव संपतो पण आठवणी कायम राहतात. आणि म्हणूनच गणेशोत्सव दरवर्षी पुन्हा येतो, आपल्याला पुन्हा एकत्र आणतो, पुन्हा आनंद देतो आणि पुन्हा सांगतो, चिंता करू नका, मी पुन्हा येईन. त्यामुळेच कधी पुण्याला आलात तर पुण्याला कसबा गणपतीला नक्की या. गणेशोत्सवामध्ये आलात तर अधिक उत्तम, तुम्हाला कसबा गणपतीच्या बरोबरच बाकीचे गणपतींचेही दर्शन होईल. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

नमस्कार श्रोते हो, मागील भागामध्ये आपण ऐकत होतात सुखाचा शोध, वि स खांडेकर यांची ही कादंबरी. आजच्या भागातही ऐकणार आहात सुखाचा शोध. पण बाबू गेनूचा स्मृती दिन होता एका गावात. मी सभेला गेलो होतो. सभेच्या वेळी त्याचा एक फोटो मी विकत घेतला. सभा संपल्यावर बिऱ्हाडी येऊन टेबलावर तो फोटो ठेवला. मात्र माझे मन कसे तडफडू लागले. बाबूसारख्या साध्या मजुराने देशासाठी आत्मदान करावे नि मी मात्र. मी त्या फोटोला नमस्कार केला आणि रडू लागलो. मी कशासाठी रडत होतो हे माझे मलाही पुरे कळले नाही. पहिल्या 2-3 वर्षात हा अनुभव अनेकदा आला, मग मनाची तगमग हळूहळू कमी झाली. माझ्या भोवतालचे जग बदलले नव्हते, पण मीच निर्ढावलो होतो. फाशी देणाऱ्या मांगाला आपले काम करण्याचा धीर कसा होत असेल अशी लहानपणी मला शंका येत असे. पण सवयीने मनुष्याचा दगड होतो. हा अनुभव विमा एजंट झाल्यावर मला आला. पहिल्यांदा अंगावर शहारे आणणारी अज्ञानाची, गरिबीची, गुलामगिरीची दृश्य पुढे पुढे माझ्या अंगवळणी पडली. ती दिसली की माझे मन द्रवून जाई. पण लगेच ते म्हणे, या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायला आपल्यापाशी काय आहे. माझ्या मनाचा हा प्रश्न काही सर्वस्वी खोटा नव्हता. मेरा झाल्यापासून वहिनी आजारीच होती. पहिल्या महिन्यातच पुरीला वरचे दूध घालावे लागले. डॉक्टरांची बिले, टॉनिकांची बिले, खर्च एकसारखा वाढतच होता. आप्पा 4-4 महिने बाहेर असे. लहर लागली तर स्वारी केव्हा तरी 8-15 दिवस राहून जाई. अशी पहिली 4 वर्षे गेली. वहिनीला बाळ झालं. त्या बाळणपणात ती जी अंथरुणाला खेळली ती पुन्हा कधी उठलीच नाही. वहिनी गेल्यावर मला घरात अधिकच लक्ष घालावे लागले. मीरा 4-5 वर्षांची, बाळ अवघा वर्षाचा, आईच्या हातपाय थकत चाललेले. भैया मॅट्रिकच्या क्लासमध्ये गेला होता, पण त्याचे लक्ष जसे अभ्यासात नव्हते तसे घरातही नव्हते. मीरा आणि बाळ या 2 मुलांच्या मदतीने मी BA पास झालो हे कुणाला खरे सुद्धा वाटणार नाही. पण किचकट धंदा सांभाळून अभ्यास करायला मला जे बळ लागले ते या दोघांच्या बाललीलांतूनच मला मिळाले हे मात्र खरे. मी बाहेरचा पूर्णपणे विचार सोडून सारे जग विसरून गेलो. धंदा, घर, परीक्षा या पलीकडची स्वप्ने सुद्धा मला पडेनाशी झाली. मी BA झालो तेव्हा आईकडे पुष्कळ मुली सांगून आल्या. मी एकच उत्तर दिले, LLB झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. 9 वर्षाचा हा मागच्या आयुष्याचा प्रवास आगगाडीतल्या 9 तासात माझ्या मनाने किती वेळा केला असेल कोणाला ठाऊक. मात्र घरात पाऊल टाकल्याबरोबर पुन्हा पुन्हा मनात घोळत असलेल्या या सुखदुःखांच्या आठवणी कुठल्या कुठे नाहीशा झाल्या. मीरा आणि बाळ धावतच बाहेर आले. बाळची ती लाडकी मिठी, मीराच्या डोळ्यातला तो नाचरा आनंद, खेळण्यात गुंग झालेली नातवंडे पाहून आईच्या वृद्ध मुद्रेवर चमकणारे ते सात्विक स्मित, घर हाच पृथ्वीवरला स्वर्ग आहे हा अनुभव एका क्षणात मला आला. परीक्षेचा निकाल लागेपर्यंत स्वस्त बसून राहणे माझ्या स्वभावाला रुचणे शक्य नव्हते. परीक्षेपूर्वी 2 महिने मी रत्नागिरी जिल्ह्यात फिरायला गेलो होतो. काही ठिकाणी कामाची चांगली अभिवचनेही मिळाली होती. हे काम पुरे करायचे मी ठरविले. आईला मी माझा भेद सांगितला तेव्हा ती म्हणाली, तुझ्या पायांवर तर नक्षत्र पडलंय बाबा. मी नुसता हसलो. माझ्या मनात आले,
या नक्षत्रांमुळेच आज माझ्या आमच्या घरात सुखाचे किरण पडले आहेत. आई पुढे म्हणाली, 9 वर्षे सारखी दगदग काढतोयस, जरा विसावा घे की आता. मला राहावे ना, मी हसत हसत म्हणालो, आई मी 9 वर्षेच दगदग काढली, तू तर जन्मभर चंदनासारखी झिजत राहिलीस. तुझ्यासारखी खंबीर आई नसती तर? मनुष्याला स्तुती प्रिय आहे हे करे, पण आईसारख्या माणसांना डोळ्यांनी केलेली स्तुती आवडते. जिभेनी केलेली पाल्हाळी कावरणे त्यांना नको असतात. विषय बदलून ती म्हणाली, मी तर आता देवाच्या हाकेची वाट पाहत बसले. तुम्ही दोघे भाऊ म्हणजे माझे 2 डोळे. ते दोन्ही डोळे बाहेर गावी गेल्यावर या म्हातारीचं कसं व्हायचं बाबा? बोलता बोलता ती हसली, पण त्या हसण्यात जेवढे वात्सल्य होते तेवढेच कारुण्यही होते. तिचे म्हणणे काही खोटे नव्हते. आम्ही दोघे बाहेर गावी गेलो की घरात भैयाचे राज्य सुरू होई. मॅट्रिकच्या वाऱ्या करून तो थकला आणि सिनेमाच्या वाऱ्या करू लागला. हल्ली त्याला सिनेमाखेरीज काही सुचत नव्हते. त्याच्याकडून आईला काय सुख मिळणार होते? आईने आप्पाला बोलावून घेतले, आनंद परत येईपर्यंत तू तरी घरी राहा म्हणून तिने त्याला विनवले. पण त्याने आपल्या 16 व्याख्यानांची यादी वाचायला सुरुवात केली. त्या यादीला कंटाळून आई म्हणाली, मग आता घर कसं चालायचं बाबा? आपाने ताबडतोब सल्ला दिला, घर चालवायला सून आणावी. बिचारे मातृहृदय, आईला वाटले 4 वर्षांनी दुसरे लग्न करायचा विचार आप्पाच्या डोक्यात येऊ लागलाय. तिने उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या पाहण्याचा रोख लक्षात येताच आप्पा एकदम उद्गारला, माझं लग्न आता 1900 मैल लांब आणि 1800 मैल रुंद अशा हिंदू भूमीशी लागले आहे. पण आनंदाच्या 2 हातांचे 4 हात करायला काय हरकत आहे? आईने पुन्हा उत्सुकतेने माझ्याकडे पाहिले. गेली 9 वर्षे मी तिला दुःखाची झळ सुद्धा लागू दिली नव्हती. तुझ्या आणि आप्पांच्या शब्दाबाहेर मी कधीही जाणार नाही असे तिच्या समाधानासाठी बोलून गेलो. आप्पानेही या पडत्या फळाची आज्ञा घेतली. व्याख्यानांच्या दौऱ्यात आनंदाची बायकोही शोधून आणतो असे आईला सांगूनच तो गेला. या बाबतीत काही स्पष्ट बोलावे असे एकदा माझ्या मनात आले. पण आईकडे पाहताच ते शब्द आतल्या आतच राहिले. आता आपल्याला सून येणार या कल्पनेनेच ती किती आनंदित झाली होती. मी प्रवासाला निघालो तेव्हा हातावर दही घालत आई म्हणाली, बाहेर गावी हाल करून घेऊ नकोस हा बाळ, आठवणीनं दूध घेत जा. सेकंड क्लासनं प्रवास कर, म्हणजे जागरण बांधायचं नाही. तो म्हणाला, जागरण बांधायचं नाही म्हणजे? अरे म्हणजे जागरण तुला बांधायचं नाही, तू आजारी पडणार नाहीस. किती साध्या गोष्टी सांगत होती ती, पण तिच्या या जिव्हाळ्याने माझ्या मनाला विलक्षण आनंद झाला. आपल्यावर कुणीतरी उत्कट प्रेम करीत आहे, आपल्याला एवढे सुद्धा दुःख होऊ नये म्हणून कुणीतरी जीवापाड काळजी घेत आहे, ही जाणीव कितीतरी सुखदायक असते. आईच्या मागे तोंड लपवून मीरा हळूच म्हणाली, काका येताना एक गंमत घेऊन या हा मला. काय हवंय तुला? मोठी बाहुली? केवढी मोठी हवी? माणसा एवढी? खुळी कुठली? मला काकी हवी आहे, असे म्हणून पोर्टी जी आत धावत सुटली. आई सुद्धा खोखो हसू लागली. रत्नागिरीचे काम 2 दिवसात संपले. लगेच मालवणला गेलो. मोठे सुंदर गाव आहे ते. मागे ज्यांना भेटलो होतो अशी 3-4 कुळे तिथे मिळाली. नि सृष्टी सौंदर्याचा आनंदही पदरात पडला.
तिथून निघायच्या दिवशी संध्याकाळी किनाऱ्यावर कितीतरी वेळ फिरलो मी. एका बाजूला माडाची झाडे, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटा, मोठा सुंदर देखावा होता. निसंध्याकाळची शोभा तर काकुणाला ठाऊक. ती शोभा पाहता पाहता शृंगारलेल्या शयन मंदिराची आठवण झाली मला. फिरता फिरता मेराचे ते मिस्किल वाक्य माझ्या मनात घोळू लागले, मला काकी हवीये. मी स्वतःशी उद्गारलो, नी मला काय बायको नको आहे, रात्र पडली तरी हाताने वाळूशी आणि मनाने मेराच्या त्या वाक्याशी चाळा करीत मी किनाऱ्यावर बसलो होतो. याच किनाऱ्यावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव सोबत.

विश्रांतीनंतर पुन्हा आपण ऐकत आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर यांची ही कादंबरी. किनाऱ्यावर बसले असताना रात्रीच्या बोटीने आपल्याला वेंगुर्ल्याला जायचे आहे मध्येच आठवण झाली म्हणून मी उठलो, नाहीतर पहाटेपर्यंत मी किनाऱ्यावरच बसलो असतो. तारका, वायुलहरी, समुद्राच्या लाटा आणि प्रीतीच्या न उमललेल्या कळाया यांचा काहीतरी निकटचा संबंध आहे यात शंकाच नाही. खानावळीत येऊन जेवायला बसलो. पंक्तीला एक नवाच मनुष्य होता, मोठा बडबड्या होता, हजार धंदे केले होते त्याने. घाटावरून लोणी नेऊन कोकणात विकणे आणि कोकणातले आंबे घाटावर नेऊन विकणे हा स्वारीचा पहिला धंदा. त्यात बुड आल्यावर गृहस्थ कुठल्याशा नाटक मंडळीत गेला. तिथे 6 महिन्यांचा पगार थकला तेव्हा शिंपी होण्याचे त्याच्या डोक्यात आले. शिंपी कामाचे शिक्षण सुरू असताना महाराजांनी कुठल्याशा सिने कंपनीत वशिला लावला आणि एक आणि दोन प्रत्येक धंद्यातल्या गमती मोठ्या रंगात येऊन सांगत होता तो. जेवण झाल्यावर मला विम्याच्या दृष्टीने उपयोगी पडतील अशी नावे तो सांगू लागला. त्यातले शेवटचे नाव ऐकताच मी हसलो. एका सिनेमा नटीचे नाव होते ते मिस चंचला. तिची कामे मी पडद्यावर पाहिली होती पण आपल्या कामासाठी तिच्याकडे जाण्याची कल्पना मात्र मला कधीच सुचली नव्हती. आमच्याच गावातल्या सह्याद्री सिनेटोनमध्ये ती सध्या काम करीत आहे असेही तो म्हणाला. मी मनात म्हटले केव्हा तरी या नटीकडे जायला हवं, तिच्या ओळखीचा फायदा होईल आपल्याला. रात्रीच्या काळोखात पडावात बसून बोटीकडे जाण्यास मोठी गंमत वाटते. पाण्यावर मधून मधून नाचणारे दिव्यांचे किरण, एका तालावर पाण्यात पडणारी वल्ली, दुसऱ्या उभ्या असलेल्या बोटीवरच्या दिव्यांची आरास, आपण लहान होऊन एखाद्या अद्भुत रम्य सृष्टीत फिरत आहो असा अशा वेळी भास होतो. मी पडावाच्या कडेवरून वाकून समुद्रात पाहिले. पडावाच्या दुसऱ्या टोकाच्या बाजूला उभी असलेली एक मुलगीही तशीच वाकून पाहत. पडाव बोटीला लागला तेव्हा ती पहिल्यांदा शिडीवरून भरभर वर गेली. मला आश्चर्य वाटले, तिच्या हातात काहीच सामान नव्हते. आता प्रकरण उषा. माझे मला चुकल्या चुकल्या सारखे वाटू लागले. माणूस सहज प्रवासाला निघाले तरी नाही नाही म्हणता त्याचे सामान वाढत जाते. झोप आली तर अडचण होऊ नये म्हणून अंथरून हवे, तहान लागेल म्हणून पाण्याच्या तांब्या हवा. साध्या प्रवासाला सुद्धा मनुष्य कितीतरी गोष्टी बरोबर घेतो. मग मी तर मोठ्या प्रवासाला निघाले होते आणि माझ्या हातात साधी पिशवी सुद्धा नव्हती. एक कनवटीला रुपया तेवढा होता. माझे मलाच हसू आले. ज्यात बरोबर काही नेता येत नाही अशा प्रवासाला मी निघाले होते. मालवणच्या वाटेने माझे पाय चालत होते पण माझे मन ते एकसारखे मागच्या आयुष्यात धावत होते. बिराड सोडायचे झाले की मालकीन त्या घराचे सांदी कोपरे सुद्धा धुंडाळून पाहते. माझे मनही स्वतःचे आयुष्य तसेच शोधून पाहत होते. चालता चालता मी एका खेड्यातल्या शाळेपाशी आलो. थोडा विसावा घ्यावा म्हणून शाळेजवळच्या झाडाखाली बसले. आत मुलांना मास्तर गोष्ट शिकवित होते, देव दयाळू आहे. मी ताडकन उठून चालू लागलो. लहानपणी हीच गोष्ट मी शाळेत शिकले होते, देव दयाळू आहे. या शब्दांवर विश्वास ठेवूनच मी इतके दिवस सारी दुःखे गिळली होती पण आदल्या रात्रीचा तो प्रसंग, देव दयाळू असता तर त्याने उषेच्या 7व्या वर्षी तिच्या आई बापांना तापाच्या साथीत मारले नसते, तिच्या काकीला इतकी निर्दय केली नसती,
14व्या वर्षी तिचे लग्न करून लग्नानंतर 6 महिन्यांनी तिचे कुंकू पुसले नसते. माझे कुंकू पुसून सुद्धा या दयाळू देवाचे समाधान झाले नाही. जगात काही साऱ्याच माणसांना डोळे नसतात, सुखाचेही तसेच आहे. म्हणून मी गप्प बसले असते. एक कविता आहे ना, कुंभाराच्या घरी खूप मडकी तयार होतात, त्यातले एक संक्रांतीचे सुवर्ण ठरते, दुसरे बोहल्यावर चढून रंगते, तिसरे गोरगरिबांच्या पोरांना अन्न शिजवून घालते, आणि चौथे चौथ्याच्या कपाळी तिरडीच्या पुढे विस्तव धरायचे काम करते. आपलेही नशीब तसेच आहे म्हणून जगायला मी तयार होते. कितीदा तरी माझ्या मनात आले, काकांच्या घरी आपल्या इंग्रजीत 3-4 इयत्ता झाल्या आहेत, आणखी थोडे शिकून मास्तरीन नाही तर नर्स व्हावे, काहीतरी चांगले काम करावे. पण घरात हे बोलून दाखवायची सुद्धा चोरी होती. माझ्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला म्हणून सासूबाईंना मी डोळ्यांपुढे नको. मी कुठे शिकायला गेले तर स्वयंपाक करायची पाळी आल्यावर ती आपल्यावर येईल म्हणून जाऊबाई माझ्यावर रुष्ट. आणि भाऊजींचे गोड बोलणे, त्या गोड बोलण्यानेच माझ्या अंगाची नुसती आग होईल. त्यांच्या नजरेतले ते विष जीव मोठीत घेऊन इतकी वर्षी काढली. घरात वर्षाला जाऊबाईंचा पाळणा हलू लागला. वाटले भाऊजींची दृष्टी आता निवळेल, आपल्या मुलाबाळात ते गुंतून जातील. पण काल रात्रीचा तो भयंकर प्रसंग, जाऊबाई बाळंत होऊन महिना सुद्धा झालेला नाही, स्वयंपाक करायचा, मुलांची जेवणं खाणं गुरखायची, जाऊबाईंना तेल लावायचे, सारी कामे आटोपता आटोपता 11 वाजून गेले. अंथरुणाला पाठ टेकली न टेकली तोच मला गाढ झोप लागली. त्या झोपेत मला एक स्वप्न पडले, किती विचित्र होते. नागपंचमीचा सण, खूप मुली जमल्या होत्या, आम्ही फेर धरून किती गाणी म्हटली, झुल्यावर बसून किती झोके घेतले. माझा झोला ज्या झाडावर बांधला होता त्याची फांदी काढ काढ करीत एकदम तुटली. मी घाबरून डोळे मिटले, माझी शुद्ध गेली. डोळे उघडून पाहते तो एका तरुणाने मला झेलून घेतले आहे. किती गोड हसत होता तो आणि त्याचे डोळे अमृत ओसंडून वाहत होते. त्यातून तो मला खाली ठेवू लागला. माझ्या मनात आले, आणखी थोडा वेळ तरी त्याने मला तसेच धरावे. मी एकदम जागी झाले. पाहते तो भाऊजींनी मला घट्ट धरले आहे. मी डोळे उघडलेले पाहताच ते रागाने म्हणाले, चुप. संतापाने माझे भान नाहीसे झाले. मी उसळून उठले. त्या धक्क्यासरशी तो काळ सर्प धडपडत बाजूला तो उठायच्या आधीच मी धावत खोली बाहेर गेले. दाराला बाहेरून कडी लावली आणि साप साप म्हणून मोठ्याने ओरडू लागले. जाऊबाईंनी सासूबाईंनी साप मारायला शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोळा केले. सारी माणसे जमा झाली तेव्हा दाराची कडी उकाडीत मी म्हटले, माणसाचं रूप घेऊन साप माझ्या खोलीत शिरलाय. छाती असली तर मारा त्याला. शेजारी पाजारी हसत परत गेले. भाऊजी माझ्या अंगावर धावून आले. घराची आबरू घेणारी लाव म्हणून मध्यरात्री नेस्त्या वस्त्रानिशी सासूबाईंनी मला घराबाहेर काढले. मी म्हणे घराची आबरू घालवली. त्यांचा देवटा मुलगा माझी आबरू घ्यायला उठला होता, त्याला का नाही त्यांनी घराबाहेर घालवून दिले. देवापाशी दया नाही, माणसाजवळ न्याय नाही, मग जगात जगायचे तरी कशा करता. अंधारात वाट फुटेल तिकडे मी जात होते. पुराणातल्या एक एक कथा मला आठवू लागल्या. तारामती, सीता, दमयंती, श्रैरंध्री, स्त्रीचा जन्म दुःखासाठी आहे हेच त्या कथा सांगत होत्या. स्त्री उत्कट प्रेमावर जगते पण तसले प्रेम जगात आहे कुठे. आणि ज्या दुर्दैवी स्त्रीला स्वतःच्या घरात प्रेम मिळत नाही तिला ते घराबाहेर कुठून मिळणार. बेळात असेपर्यंत ससा सुरक्षित असतो.
एकदा तो निबेळा बाहेर पडला की त्याला कुत्र्याने फाडावा नाहीतर माणसाने तोडावा. स्त्रीचे आयुष्यही अशाच सशासारखे आहे. मी वाऱ्यासारखे धावत होते, माझ्या कानात माळवारा भननत होता आणि माझ्या मनात त्या पिसाट वाऱ्याला सुद्धा मागे टाकणाऱ्या कल्पना थैमान घालीत होत्या. मध्येच शेताच्या कडेला एक विहीर दिसली. तिच्या काठावर जाऊन मी उभी राहिले, माझे पाय कापेना. माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. एरवी काळोखाचे भय केवडे, पण यावेळी वाटले माणसाचे मरण जवळ आले म्हणजे त्याला कांबळ्यावर काढून ठेवतात. आपल्या भोवती काळोखाचे कांबळे देवाने पसरले आहे ते काही नाही. मरण जवळ आले म्हणजे माणूस वेडे होत असावे. त्या विहिरीच्या काठावर माझ्या मनात क्षणाक्षणाला किती विलक्षण कल्पना येत होत्या. स्त्री प्रेमा वाचून जगत नाही, पण तिच्यावर खरे प्रेम फक्त मृत्यूच करू शकतो. उद्या नाही तर परवा माझे प्रेत फुगून पाण्यावर येईल. पोलीस ते गावात घेऊन जातील, ते ओळखण्यासाठी भाऊजींना बोलावून आणतील. तो मांग समोर येताच आपल्या प्रेताला वाचा फुटेल तर किती बरे होईल. आपण आनंदाने म्हणू, भाऊजी तुम्हाला उषा हवी होती ना, घ्या घ्या की तिला आता जवळ. या विहिरीतल्या पाण्यावरच शेतातला भाजीपाला जिवंत राहिला आहे आणि हेच पाणी आपला जीव घेणार आहे. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर चे वैभव सोबत.

विश्रांतीनंतर पुन्हा कादंबरी सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर. विश्रांतीपूर्वी विहिरीतल्या पाण्यावरच शेतातला भाजीपाला जिवंत राहिला आहे आणि हेच पाणी आपला जीव घेणार आहे. जग म्हणजे जीव घेण्याचा एक मोठा कारखाना झाले आहे. उंदराला मांजर मारतेनी माणसाला माणूस जगू देत नाही. हा कारखाना देवाने कशाला बरे काढला असावा. असल्या कल्पनांनी माझे डोके कसे सुन्न होऊन गेले. मनाने कशाचाही विचार करू नये म्हणून मी भोवताली पाहिले. जवळच्या वडाच्या झाडांतून एक चांदणी चमकत होती. ती पाहताच मला जगावेशे वाटू लागले. मी ती नीट न्याहाळत मी झाडाखाली जाऊन उभे राहिले. फार जुने झाड होते. त्याच्या लोंबणाऱ्या पारंब्या पाहून मला वाटले ते म्हातारे झाड सुद्धा अजून जगण्याचा प्रयत्न करते. या पारंब्या नाहीत, धरणे मातेला घट्ट धरण्याकरिता या झाडाने आपले सारे हात खाली पसरले आहेत. त्या वडाच्या झाडाला बोलता येत असते तर मी त्याला विचारले असते, जगात जगण्यासारखी काय आहे म्हणून तू ही धडपड चालविली आहेस. मी परत विहिरीकडे आले पण आता मात्र माझे पाय कापू लागले. आतापर्यंत मनात न आलेली एक कल्पना तिथे पिंगा घालू लागली. विहीर अगदी अरुंद होती. तिच्यात फारसे पाणी नसले तर आपण काही बुडून मरणार नाही. आडवी तेडवी उडी पडली तर हातपाय मोडूनही आपण जिवंत राहू. उद्या सकाळी तरी कुणी आपल्याला बाहेर काढेल. निम्मक मरणाच्या दारात बोट चेंगरून घेऊन विवळत परत जायची. छे, त्यापेक्षा माझ्या मनात दुसरीच कल्पना आली. मालवण काही फार लांब नव्हते. उद्या सकाळी रस्त्याने जाणारी येणारी मोटार आपल्याला मिळेल. तिच्यात बसून मालवणला जावे. तिथे एखाद्या देवळात दिवस काढावा. रात्री बेंगुरल्याकडे जाणाऱ्या बोटीवर चढावेने बोट सुरू झाली की त्या काळोखात. समुद्र काही विहिरीसारखा आपल्याला फसवणार नाही या विचाराने माझे समाधान झाले. त्या वडाच्या झाडाला टेकून मी अंगाचे मूठ पुळे केले. माझा केव्हा डोळा लागला हे मला कळलेही नाही. मी जागी झाली ती पाखरांच्या चिवचिवाटाने. माझ्याजवळून दोन पाखरे भुरकन उडून गेली. जगण्यात आनंद आहे, जगण्यात आनंद आहे, असेच जणू काही ती गात होती. मलाही क्षणभर वाटले जगण्यात आनंद आहे. झाडावर कसला तरी नाजूक आवाज झाला म्हणून मी वर पाहिले. एक खार मुरडत खाली उतरत होती. ती माझ्याकडून पाहून हसली असे मला वाटले. तिचे आनंदी डोळे. डोळे मिटून त्या युल्याच्या चमकदार डोळ्यांचे मी चिंतन करू लागले. मला वाटले देवाने मला पाखरांच्या जन्माला का घातले नाही. देवाने मला खारीचा जन्म का दिला नाही. कितीतरी वेळ मी तशी बसून राहिले. रस्त्याने जाणाऱ्या गुरांच्या पावलांचा आवाज कानावर पडला. तेव्हा मी डोळे उघडले. अडकुळ्या गायींचा एक मोठा तांडा होता. मी पुढे जाऊन त्या गायी हाकणाऱ्याला विचारले, कुठं चालल्यात या गायी? मापशाला. मापशाला गोव्यात. हा, कशाला? तो चिडून उत्तरला, मरायला. मला आठवले दर आठवड्याला म्हापशाच्या खाटी खाण्याकरिता घाटावरून गुरे. मी मनात म्हटले, या गायींना कुठे

सुद्धा मनात माझ्या येऊन गेले. पण थोड्याच वेळात मला माझ्या वेळगळपणाचे हसू आले. मला संकोच वाटू नये म्हणून शेजारच्या तरुणाने आपले अंग अघडून घेतले होते, पण तो समोरचा म्हातारा निर्लज्जपणे टक लावून माझ्याकडे पाहत होता. स्टँडवर उतरताना माझ्या मनात आले, त्या कुळवाड्याची नि माझी ओळख असती तर किती बरे झाले असते. पण आपले 2-3 बोजे घेऊन तो केव्हाच निघून गेला होता. मीही गावात भटकू लागले. घरोघर भिकारणी भीक मागत होत्या. घरवाले वसकन तिच्या अंगावर येत होते. भिकारणीची पोरं रडत ओरडत होती. प्रत्येक पोराच्या रडण्यातून मरण्यात आनंद आहे, मरण्यात आनंद आहे, असेच उद्गार जणू निघत होते. मोटारीखाली पाय तुटलेले एक कुत्रे लंगडत जात असलेले मी पाहिले. दम्याने व्याकुळ झालेली एक म्हातारी बाजारातून परत चाललेली मला दिसली. माझ्या मनात आले, समुद्र इतका जवळ असताना ही बाई उगीच दुःख भोगीत का राहिली आहे. थोड्या वेळाने माझ्या या विचाराची मला लाज वाटली. मरायला तयार झालेले माणूस निर्दय होते हेच खरे. आज काही खायचे नाही असा मी मनाशी निश्चय केला होता, पण एक वाजायला आला तसे पोटात कावळे ओरडू लागले. आणि याच वाटेवर याच वळणावर आपणही घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. विश्रांती 30 मिनिटं झाली. बरं ठीक आहे, तेवढं एडिट करा. परत कट मारतो, एक शेवटचा पॅरा पूर्ण करतो.

आज रात्री आपल्याला मरायचे असले तरी आता पोटभर खाऊन का घेऊ नये असा विचार माझ्या मनात येऊ लागला. काल संध्याकाळी घर खर्चाकरिता मिळालेला रुपया जवळ होताच त्यातले 4 आणे मोटारीला खर्च झाले होते. आणखी 4 आणे खर्च करायला काहीच हरकत नव्हती. पूर्वी फाशी देण्याआधी माणसाला मेवा मिठाई चारीत असत म्हणे. आज मरणापूर्वी आपणही मेजवानी जोडायची असे मी ठरविले. थोडी बर्फी घेतली, थोडा चिवडा घेतला. लहानपणी मला सोन केळी फार आवडत, तीही थोडी घेतली. एका देवळाच्या सभा मंडपाच्या बाजूला मी खात बसले. केळी शेवटी खायची म्हणून ठेवली. बर्फीने चिवडा संपला तितक्यात एक भिकारी 2 पोरांना घेऊन आली. ती काकुळतेने काहीतरी मागू लागली. त्या पोरांनी तर केळ्यांचा हट्टच धरला. सारी केळी मी त्यांना देऊन टाकली. रात्री बोटीची वेळ होईपर्यंत मी कुठे कुठे भटकत होते कुणाला ठाऊक. तापाच्या गुंगीत मनुष्य मध्येच डोळे उघडून पाहतो, मध्येच डोळे मिटून निश्चित पडतो. तसे झाले होते माझे. मी बोटीवरून समुद्रात उडी टाकणार आहे असे कुणाला तरी ओरडून सांगण्याची विलक्षण इच्छा झाली होती मला, पण माझ्या तोंडातून ते शब्द मात्र बाहेर पडले नाहीत. मी समुद्रावर गेले तेव्हा मनात आले, मोठा वारा सुटून एखादा माड जर आपल्या अंगावर पडेल तर किती बरे होईल. संध्याकाळी किनाऱ्यावर मासळी विकायला आली तेव्हा प्रत्येक टोपलीतल्या माशांचा त्या सुंदर पण निस्तेज डोळ्यांकडे पाहण्यात मला मोठा चमत्कारिक आनंद वाटू लागला. मी मनात म्हणत होते, आज माणसांना माशाची मेजवानी आहे, उद्या माशांनाही माणसांची मेजवानी मिळेल. वेंगुर्ल्याचे तिकीट काढून मी पडावात चढले तेव्हा मात्र माझा हा देर मावळला. बोटीवरून आपल्याला उडी टाकायची छाती होईल की नाही याची शंका वाटू लागली. दिव्यांच्या किरणात समुद्र हजार फडा नाचविणाऱ्या नागासारखा भयंकर वाटला. वल्ली पाण्यातून बाहेर निघाली की जो आवाज होई तो ऐकून मृत्यू आपल्या जिव्हल्या चाटीत आहे अशी कल्पना माझ्या मनात आली. मी सारे अंग शहारले. मनातली भीती कमी व्हावी म्हणून मी पडावाच्या कडेवरून वाकून खाली पाहू लागले. याच वेळी पडावाच्या दुसऱ्या टोकाला कोणीतरी पुरुष माझ्यासारखाच वाकून समुद्राच्या पाण्याकडे पाहत होता. माझ्या मनात आले, त्याला ही जीव द्यायचा असेल का? तसे असले तर फार बरे होईल. एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही परलोकाला जाऊ.

मनुष्याच्या मनाला प्रेमाची स्नेहाची सोबतीची किती विलक्षण भूक असते. मेल्यावर सुद्धा कोणीतरी आपल्या बरोबर असावे असे त्याला वाटते. पडाव बोटीला लागला आता माघार घेण्यात अर्थ नव्हता. मी चटकन पुढे झाले. मी भरभर शिडी चढून बोटीत पाऊल टाकले. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया रसिक हो. पुढील भागातही आपण ऐकूया सुखाचा शोध. लेखक वि स खांडेकर यांची ही कादंबरी. कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती फ्रॉम आचार्य 90 FM. भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळं आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहे. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी मंदिरे आहेत, तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत, बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायक म्हटले पहिला गणपती आहे. गणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली, त्यामुळे त्यांना श्री मोरयाना हे मोरया मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात फुलली असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश्य दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण येते. मोरगाव हेरावर आहे तर बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले होते. अष्टविनायक मध्ये दुसरे मंदिर म्हणजे थेऊर. अष्टविनायकपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाच्या सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे.
श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वामिभुक व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर मुख्य असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे. देवालयाच्या महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्या तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिण मुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्रुण पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभे आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. ठेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुखून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकराने काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुराविदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखी गणपतीचा आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमचं सगळ्यांचंही परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक मधल्या पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे 6वे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरा संदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळचे उणेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेन रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या 8ही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या तीन जिल्ह्यातून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहेत, त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत. त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा ह्या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची, तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा येथे आहे, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे, वरदविनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे, चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा, विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा, महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा. विदर्भातील आठ गणपती आहेत. प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरद विनायक भद्रावती. परभणी जिल्ह्यातील पिंगळीबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर, येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाले आहे. येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे. बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिरं, अष्टविनायकाची 8 मंदिरं आहेत. त्यापैकी तुरळकच मंदिरं आज पाहायला मिळतात. या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे. अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट केल्याचे दिसून येते. असे हे आपले अष्टविनायकातले 8 गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

हडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती. महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊ, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला

0: नमस्कार प्रेक्षकहो, वेलकम टू आचार्य 90 FM योर ओन रेडियो. माय सेल्फ आरजे तेजस्विनी. टुडे इन आवर गेस्ट इंटरव्यू वी हैव इनवाइटेड प्रज्ञा नायगावकर. शी इज अ आर्किटेक्ट एंड हैव स्टडीड अब्रॉड एंड शी विल बी गिविंग इनसाइट्स ऑन आर्किटेक्चरल फील्ड. सो वेलकम प्रज्ञा, वेलकम टू आचार्य 90 FM.
1: थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग.
0: थैंक यू सर. म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे, ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. अ स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. फ्रॉम मार्च 2017 टिल प्रेझेंट शी इज वर्किंग एज अँड मॅनेजिंग एंड टू एंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन्स फॉर अ प्रॉपर्टी पोर्टफोलिओ, मेंटेनिंग एन अपडेट प्रॉपर्टी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टू एन्श्युअर ॲक्युरेट रेकॉर्ड्स, ओव्हरसी बुक किपिंग फंक्शन्स इन्क्लुडिंग एक्सपेन्स ट्रॅकिंग, इनवॉइस प्रोसेसिंग अँड फायनान्शियल रेकॉर्ड मॅनेजमेंट शी इज बीन डुईंग, अँड ऑल्सो कोऑर्डिनेटिंग विथ मेंटेनन्स शेड्यूल्स अँड लीज विथ कॉन्ट्रॅक्टर्स टू एन्श्युअर टाइमली इश्यू रेझोल्युशन. थोडंसं आपण आर्किटेक्चरचं माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट जे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग
0: पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असती डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत असं असतं जनरली. मग एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात. म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात म्हणजे फार जुना काळ नाहीये, पण तरी सुद्धा 10-20 वर्षापूर्वी तो काळ नव्हता की मुली आर्किटेक्ट असाव्यात असं फार रेअर कॉम्बिनेशन आहे हे. तर ते कसं म्हणजे आर्किटेक्ट चूज का केलं?
1: खरं म्हणजे आमच्याकडून कुठलाच कोर्स नव्हता. आई शिक्षिका होती, वडील बँकेत होते, तरी कधीही आम्हाला असं सांगितलं नाही की हेच बनलं पाहिजे किंवा हेच शिकायला पाहिजे. मला जे आवडत होतं माझा आर्टकडे जास्त कल होता आणि त्यामुळे त्याच्यातून मग मला मॅथ्सची पण आवड असल्यामुळे चांदीचा बॅलन्स कुठे मिळेल मला तो आर्किटेक्चरमध्ये सापडला लागला. म्हणजे जसं मी त्या कोर्सची स्टडी केलं की करिक्युलम कसा आहे किंवा फिजिक्स आवडतो होतं माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
0: ओके,
1: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्क ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
0: टच राहील,
1: म्हणून आर्किटेक्चर चूज केलं.
0: आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
1: खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
0: डिग्री घेतली
1: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स म्हणून केलं.
0: अच्छा.
1: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन.
0: बर.
1: तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅव्हिंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेरगावी गेले तेव्हा मला असं जाणवलं

0: जिथून त्याच्यात हा आम्हाला खूप तफावत जाणवली. तर ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करण्यावर, तुम्हाला पण त्याची सवय होत जाते. तर हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो. म्हणजे आपण आपल्यात असतो, ग्रुपमध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ग्लोबल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाइड आणि इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असलो, तरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती कोणत्याही भाषेत असू शकते ना ती. असं काय नाही, तुम्ही जर भारतात राहणार असाल तर तुम्हाला
1: हिंदी, इंग्लिश, मराठी,
0: लोकल

0: सांगत आहे माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं. तेव्हा तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही, तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं,
1: थोडं ते रिजिड वाटतं,
0: रिजिड वाटतं. पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्ही आत्ताच्या आता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या बरोबरचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल, 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं, 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन होत असतील जास्त, तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना, ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका, त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्याच्या कवितेमध्ये कविता आणि कागद यांचा जो संबंध आहे आणि आपण जे पोर्ट्रे करतो चित्र, म्हणजे कवी कसं आधी चित्र रेखाटतो आपल्या मनामध्ये, निसर्ग चित्र असू दे किंवा कुठल्याही आपलं समाजाचं चित्र असू दे, ते कवी शब्दांमध्ये त्याला गुंफतो, तसं तुम्ही ते ब्लॉक्स करून ते गुंफता असं कुठेतरी मी रिलेट करेन आर्किटेक्चरला. सो नाईस, खूप बरं तसं. आणि आपलं नाट्यशास्त्र सुद्धा, नाट्यशास्त्र सुद्धा आपण NSG ला जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला एक सिलेबसमध्ये दाखवलं जातं की तुम्हाला हा एक थीम दिली जाते, ती थीम तुम्ही ऍक्ट करून दाखवायची आहे. त्यातनं आता तुम्ही जे बोललात की आम्हाला ते प्रेझेंटेशन करून मुलांसमोर 10 मिनिटात सादर करायचंय, ते तुम्ही थोडंसं रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
0: कलेचंच क्षेत्र आहे. जरी त्याला एक इंजिनिअरिंग बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो, त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे, तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोनेज पासून आतापर्यंत जे काय चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. तर आर्किटेक्चर इन इटसेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम, तर आय एम ऑलवेज फील इंडक्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
1: अगदी मोहन जोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्री मध्ये आर्किटेक्चर प्लेज अ की रोल.
0: आपण बघायला तुम्ही काय बघतो की स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात, मग आपण त्याचे हिस्टॉरिक स्ट्रक्चर्स, तर बघणं म्हणजे काय, टुरिझम म्हणजे

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्ड बद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे, तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होती ब्रिटनसाठी.

0: विच यू गोना सिटी आणि विच स्टेट्स.
1: तुम्ही का केपेबल आहात आणि त्यांनी तुमची निवड का करावी त्या कोर्ससाठी, त्याचं एक पॅरेग्राफ द्यावा लागतो. त्याला पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात. जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते ना, की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडस कळलं पाहिजे. हे
0: बट इनिशियली यू आर रॉ, म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ, हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
1: वेन यू आर रॉ, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू हॅज ऑलरेडी बीन देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट आर द स्ट्रगल्स, व्हॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथं, की तुमचं कारण की फेस्टिवल्स, आपले सगळे धार्मिक गोष्टी या सगळ्याशी टच

0: सगळं सांस्कृतिक जपले जाते, गणेशोत्सव होतो,
1: तर हे सगळं करण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट, आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अस अँड यू नो वी आर मोर देन हॅपी टू हेल्प. तर आम्हाला असं काहीच कधी संकोच नसतो, त्यांनाही वाटत नाही हा संकोच. तसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू, देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असतात, यु नो यू कॅन
0: इंस्टाग्राम
1: इंस्टाग्राम
0: फेसबुक,
1: अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो there are so many different ways of reaching somebody. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात, एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी, आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल तुमची केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स तिथे फायनान्शियल लोन्स
0: मिळतात,
1: आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल, त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
0: ओके,
1: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबाउट. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल जिथे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबईसारखं,
0: अच्छा,

0: UPSC. So are they? Is there any examination for this to get passed out and get admission?
1: तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखादं विशिष्ट आता ग्रीन एनर्जी मध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटी मध्ये ते देन यू कॅन डिस्कस विथ देम. आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता.
1: फिफ्थ इयरला करायची गरज नाही तिसऱ्या वर्षी असला जर तुम्ही अखेरच्या तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं ते जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्र मैत्रिणींना घेऊन एक डे आउट केला जर आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला जर

0: व्हिसा वगैरे असं काही नसेल ना?
1: हो, स्टडी व्हिसा असतो. तर तो पासपोर्ट तर आपल्याला जेवढा लवकर काढू तेवढं चांगलं आहे. पण एक वर्षभर आधी म्हणजे काढावा की त्याची व्हॅलिडिटी जनरली 5 ते 10 वर्ष त्याचा प्रश्न आहे. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळतो त्या युनिव्हर्सिटी कडून, तर ते 3 महिने आधी मिळतं तुम्हाला कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असतं तर त्यांना काहीच नाही, त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं असतं. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन देतात जनरली की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमच्या पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू, यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर करिक्युलम, करेक्ट, यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इधर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो जेव्हा ते तुम्हाला, पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल्स पुन्हा चेंज होते, ते 18 महिन्यांचा होणार आहे, आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ड ऑन युअर डिग्री

0: टक्के झाके असते, तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिलात तर जनरली वर्क व्हिसावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव टू रिमेन मिळते युके मध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहे आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहे किंवा जास्तही करू शकते, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट यायला लागली आहेत, त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इंडिया कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स and then it will
0: but do they prefer Indians or they give priority to Indians or how is it?
1: They do give priorities to Indians. कारण की आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपला आपण खूप तसे गुड पीपल
0: गुड
1: जनरली स्पीकिंग. कारण की
0: आणि ट्रस्ट ठेवणं
1: विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं भांडणाच्या

0: कोर्सेस घेऊ शकतो आणि रिसर्च वर्कचं विचारायचं आहे, आर्किटेक्टमध्ये रिसर्च एखाद्याला करायचं आहे, कारण आपण मराठी साहित्याचा आपण PhD करतो ते मला माहिती आहे, पण आर्किटेक्टमध्ये काही रिसर्चचं फील्ड आहे.
1: तुम्ही ऍक्च्युअली PhD कोणत्याही फील्ड मध्ये करू शकता आणि आर्किटेक्चरमध्ये पण तुम्ही PhD करू शकता, राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन, किंवा कोणी काय केलं आहे किंवा
0: कुठल्या कंपनीचं
1: कंपनी रिलेटेड वर्क असेल.
0: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप्स मिळतात तर तशा फेलोशिप्स अब्रॉडला मिळतात का?
1: येस ऍब्सोल्युटली.
0: स्कॉलरशिप्स किंवा फेलोशिप्स?
1: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क, अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
0: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, प्रश्न बरेच आहे, तुम्हाला बरंच बोलतं करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर या, तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं हे काय शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन थिंग, दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हियर, बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात, आणि बाहेरगावच्या युनिव्हर्सिटी

0: बिलकुल. पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉइड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड एज वेल, तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, आता एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड, सो इन दॅट सेन्स इट इज नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या ह्याने इतर देशाने आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड, जरी त्यांनी मान्य केल्या नाही आहे आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, बट आय पर्सनली बिलीव आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ऍट द हार्ट. जरी दुसऱ्या देशाची
1: सिटीजनशिप
0: स्वीकारली असली, दॅट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स, ऍब्सोल्युटली कन्व्हिनियन्स आय हॅव. There is nothing else. Currently, I could pay my taxes better, I could travel better in Europe. So, for that reason, because I don't need a visa to travel to Europe.

0: काय कशा पद्धतीने असेल,
1: तर कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला विचार
0: आणि अग्री विथ दॅट. पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात असतं
1: इनसेक्युरिटी फिलिंग
0: फिलिंग येते. पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड.
1: अच्छा,
0: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअरसेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया. आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचीविंग. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर
1: इंटरेस्टेड अपग्रेडिंग आवर स्टँडर्ड्स.
0: तर इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ती बरोबर नाही.
1: सम पीपल मे बी कन्फ्यूज,
0: दे विल डिसअग्री विथ मी. पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीजचं बघून काय चांगलं
1: करू शकतो.

0: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करत आहात?
1: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं की मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय वॉज हॅव स्टडीड आर्किटेक्चर आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर वर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
0: ओके,
1: सो skills like, you know, having good attention to detail, kiva being interested in the small little things that happen, kiva the creative side of me, kiva the side of me where I want to learn regulations, ya sagya qualities ja ahet, they are transferable all across. So I got an opportunity where I was interested in the administrative side of the detailing side of things, and there came an opportunity and I felt I could, why not try this. सो म्हणून मी आणि त्याच्यात थोडस मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व्ह आहे, त्यामुळे इन अ वे नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ह इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस, बजेटिंग, या सगळ्याशी मी अजूनही
0: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
1: आय डू
0: हॅव.

0: पण डिटॅच हाऊस म्हणजे सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये, त्याला तिथे डिटॅच हाऊस म्हणतात. तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स टाकायचे, सगळ्यांना प्लॅनिंग परमिशन लागायचं. तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट्स होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स. आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या 7-8 वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह.
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल.
1: ओके.
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर.
0: इट इज नॉट ऍज क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते.
1: अच्छा.
0: तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्स ची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढली गेले मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग म्हणजे समवेअर आय मिस डिझायनिंग थिंग्स बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट. फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड प्लॅनर्स. तर ते कुठेतरी मी मिस करते बट नॉट एंटायरली बिकॉज नाव आय एम इन अ वे आय फील मोर रिलॅक्स्ड इन व्हॉट आय एम डूइंग.

0: म्हणतात ज्याला, ज्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत राहायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत राहायची, तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू AI अँड दे इफ एनीथिंग बेसिक टू युअर ऍडव्हान्टेज. आणि AI ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाईकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द AI. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही AI च्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर AI ओर एस्केप इट. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हियर फॉर मच longer than we all can imagine. So AI is definitely,
1: but it will take the position of architect, which architect?
0: It will not be taking. It will not. I do not believe that AI definitely replace nahi karu shakna re architect la, because end of the day the human brain is much more important than this AI thing. But AI cha madatini apan architecture la stronger
1: structurally banu shakta, more creative and more creative and being more

0: त्या विषयी पण असं
1: लंडनमध्ये खूप आठवणी आहेत. आई बाबा तर समर्समध्ये जनरली आता विजिट करतात, त्यामुळे त्यांना म्हणजे दे एस्केप द मॉन्सून सोपेटे आणि ते स्पेंड करतात टाइम तिकडे. ते मी जेव्हा जिथे राहत होते तिथून जेव्हा मी युनिव्हर्सिटीला शिफ्ट झाले तेव्हा माझ्या शिफ्टिंगच्या वेळेस माझे माझ्याबरोबर होते आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती, मग तिथे ती कस काय काय सामान लागेल, स्वतःचं जेवण बनवायचं होतं, मग थोडस कुकरी आयटम्स होते, मग ते सगळ्यासाठी वडील तर होतेच माझ्याबरोबर, त्यामुळे त्यांनी तो आहे ते एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय. माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे, विच इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय, तर लंडन मध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूड मध्ये उभे शूटिंग मध्ये दाखवले जातात गोष्टी.
0: अच्छा.
1: की तो टॉवर ब्रिज असेल किंवा वेस्ट मिनिस्टर असेल, बिग बेन असेल, किंवा ते कॅमडनचे एरियाज असतील, किंवा तुमचं ट्रॅफलगार स्क्वेअर असेल, हे सगळे एवढे प्रसिद्ध एरियाज आहेत की त्यांचा आम्ही तिथे गेल्या

0: तुम्हाला मिळत नाही.
1: अच्छा,
0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल, ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्युझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे क्युझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकतं.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणाऱ्याला आहे ना.
0: म्हणजे मी स्वतः व्हेजिटेरियन, त्यामुळे तिथे आम्हाला तर काही
1: काही प्रॉब्लेम आहे,
0: काही प्रॉब्लेम.

0: आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली तिकडे, राईट फ्रॉम 7 स्टार्स टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा,
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी खर्च जेवण आहे, खर्च जेवण ते तुम्ही घरी बनवू शकता, पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांच्या नावाचा

0: किंवा अशोक नायगावकरांची मुलगी असं भारतात आल्यावर आम्हाला कसं अप्रूव असतं की आज सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही झालंय का कधी?
1: होतं, नक्कीच होतं, कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्मरणा करतात. तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे बाबा तुम्ही किती म्हणजे छान लकी आहात.
0: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहेत म्हणून तुम्हाला जाता येत आहे. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा.
1: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काही आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे तेव्हा त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या तिथे ओळखी होतात. आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे न भेटलेले मिनिस्टर्स तिथे पाहिले. तर ते एवढं मला अप्रूप आहे म्हणजे आपले जे देशमुख साहेब होते त्यांना मी
0: विलासराव
1: देशमुख त्यांना तिथे बाबांमुळे भेटले आणि ते माझ्यासाठी एवढं स्मरणार्थ आहे की छान त्यांची
0: योगाला
1: तर अशा छान छान असतात एक एक गोष्टी ज्या बाबांमुळे पण घडतात
0: नक्की. आणि आपल्यासाठी तर आई वडीलच आपलं सर्वस्व. नक्कीच खूप छान मुलाखत झाली, मलाही आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि एकंदरीतच आर्किटेक्चर फील्डचा आपण धांडोळा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. तुम्हाला

0: थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा तुम्ही ऐकत राहा आचार्य 90.9 FM. धन्यवाद.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मंडळी, आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण की इथे आपण निमंत्रित केलेली आहे एक अशी व्यक्ती जी खरंच अष्टपैलू आहे, जी कविता करते, लहान मुलांसाठी खूप सुंदर पुस्तक काढते, कंटेंट डेव्हलपर आहे आणि अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित आहे. आपण स्वागत करूया अश्विनी अतकर यांचं. नमस्कार अश्विनी.
1: नमस्कार.
0: कशा आहात तुम्ही?
1: एकदम मस्त, मजेत.
0: आमच्या आचार्य 90 FM च्या स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते.
1: खूप खूप आभार 90 FM चे आणि आपले सुद्धा.
0: खरं तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी. जसे की मी अश्विनी ताईंची ओळख करून दिली, त्या खूप सुंदर कविता करतात आणि कंटेंट डेव्हलपर आहेत, तर मी थेट काही न बोलता थेट प्रश्नांकडेच वळते. अश्विनी ताई, मी तुमच्या कविता वाचल्या आहेत, आपण कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलेल्या, तिथे आपली भेट झालेली, आणि मला सांगायला आवडेल की अश्विनी ताईंना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं. तर ज्यावेळेला मी त्यांची कविता वाचली होती, ऐकली होती, तर एक वेगळाच नाद आणि वेगळीच धाटणीची त्यांची कविता होती. एक सामाजिक कविता लिहित त्या वेगळ्या धाटणीच्या कविता पण लिहितात, म्हणजे बालकविता पण लिहितात. म्हणजे हे वेगवेगळं टोकं सांभाळताना त्या साहित्य चळवळ करतात, साहित्य सेवा करतात. तर अश्विनी मॅम, मला एक विचारायला आवडेल तुम्हाला की जसं आपण घडत जातो, आपल्याला कल्पना नसते की भविष्यात आपण कुठल्या गोष्टी करणार आहोत, म्हणजे आपलं पॅशन काय आहे आणि आपले छंद आपण जोपासत आपण कुठल्या टप्प्यावर जाणार आहोत, तर कविता तुम्हाला कुठे भेटली आणि कशी सुरुवात झाली?
1: ओके, खूप सुंदर आणि मनातला प्रश्न तुम्ही विचारलाय आणि याबद्दल रसिकांशी संवाद साधायला मला खूप छान आवडेल. खरं म्हणजे कविता आपल्याला कशी मिळाली यापेक्षाही एक माझ्यासमोर एक आदर्श होता की माझे आजोबा, म्हणजे लहान असताना ते बोलायचे काही साधं वाक्य असेल तर त्याला यमक जोडून

0: बोलायचे.
1: अच्छा.
0: आणि हे आपल्याला लहान असताना यमक असलेलं, जसं आता आपण म्हणतो की बाल कविता आहे, यमक साधून बोलताना आपल्याला खूप छान वाटतं, आनंद वाटत. त्याचप्रमाणे मला सुद्धा असं खूप वाटायचं काहीही शब्द असेल की त्याला जोडून बोलायचं, हा त्यांचा एक आमच्याशी बोलण्यात मागचा उद्देश असायचा. त्यातूनच मग मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्ही कविता का लिहत नाही.
1: अच्छा.
0: पण माझं भाग्य असं की मला शैक्षणिक वारसा जसा मिळालेला आहे, कारण आजोबा सुद्धा हेडमास्टर होते, माझे वडील सुद्धा, आणि माझे काका वगैरे अशी परंपरा, शैक्षणिक परंपरा आहे. आणि आजोबांच्या दृष्टीने मी नेहमी बघायचे आणि त्या गोष्टींचा विचार करायचे.
1: अच्छा.
0: तेव्हा असं फारसं वाटलेलं नाही की आपण हे कविता सुद्धा लिहिणार आहोत. आणि पुढे जाऊन असं गमतीचा भाग असं झालं की आता जसं मुलं मोबाईल मध्ये गुंतलेले असतात, आपल्या लहानपणी मोबाईल नव्हताच
1: खरे,
0: तर तेव्हा काय व्हायचं ना, उन्हाळा असेल आणि सुट्ट्या असेल त्या सुट्ट्यांमध्ये कोणता तरी विषय घ्यायचा आणि मैत्रिणींनी बसायचं आणि त्या विषयावर काहीतरी लिहायचं.
1: बर.
0: तर आम्ही सर्वजणी लिहायचो. आता बाकीच्या मुलींनी आहे मैत्रिणींनी तो छंद म्हणून किंवा त्या दृष्टीकडे बघितला नाही, माझा तो दृष्टिकोन पुढे चालत गेलाय. आणि विशेष म्हणजे की खरं म्हणजे आपल्याला काहीतरी येत आहे ना, त्याला प्रोत्साहन मिळणं सुद्धा खूप
1: अगदीच खरं.
0: आणि त्यासाठी मला माझ्या काकांनी बाबांनी म्हणजे घरच्यांनी सर्वांनी खूप
1: सपोर्ट
0: दिलं. एवढंच नाही तर कॉलेजमध्ये सुद्धा असे मला प्रोफेसर मिळाले की माझी ही कला आहे ती पुढे व्हायला पाहिजे म्हणून काही मार्गदर्शन करायचे, हे पुस्तकं आहेत हे वाचायला.
1: अच्छा.
0: अशा प्रकारे ते वाढत गेलं आणि कविता माझ्या जवळ आली.
1: याचा अर्थ म्हणजे तुम्ही तुम्हाला अशी व्यक्ती भेटत गेले आयुष्यामध्ये की ज्यांनी तुम्हाला साहित्य प्रवासामध्ये वेळोवेळी तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्ही पण त्यांच्याकडून खूप काही शिकलेला आहे. खरंच घरचा सपोर्ट असल्याशिवाय आणि शिक्षकांची साथ असल्याशिवाय खरंच ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही असं मला वाटतं. तरी सुद्धा कविता लिहिल्यानंतर एक अश्विनी अतकरे म्हणून तुम्हाला ओळख दिलेली अशी कोणती कविता आहे असं तुम्हाला वाटतं?
0: खरी ओळख मला अतकरी ही लग्नानंतरची ओळख आहे, पण त्याही आधी अश्विनी राऊत म्हणून मी जेव्हा कविता लिहित होते तर बाहेरचं नाव माझं राऊत म्हणून, तर अश्विनी राऊत म्हणून कविता लिहायचे. पहिली कविता माझी 10वीला दैनिक देशोन्नतीला प्रकाशित झाली आणि त्यानंतर तो एक हुरूप असतो की आपली पहिली कविता आहे प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर वन बाय वन अशा कविता येत गेल्या. मग दोन दिवस तीन दिवस झाले की मला ती सवय झाली की वृत्तपत्राला येत आपल्याला प्रोत्साहन मिळतंय. आणि आनंदाची गोष्ट अशी ना की त्यासाठी जे वाचक वर्ग आहे, आपण म्हणतो की लिहिणं जेवढं सोपं म्हणावं तेवढे वाचक सुद्धा खूप जागृत.
1: बरोबर.
0: आणि त्या वाचकांमार्फत माझ्याकडे रोजचे पत्र यायचे की तुमची ही कविता आम्हाला आवडली, ही तुमची सारोरी आवडली आहे, आणि त्यावर सविस्तर पत्र असायचं. आणि सांगायला मला एक गंमत वाटेल, एक मला पत्र आलेलं अक्षरशः 8 पानांचं ते पत्र होतं चारोळीवर. आणि ती चारोळी अशी होती की प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, आकर्षणालाच प्रत्येक जण प्रेम समजतो आहे.
1: अच्छा.
0: तर म्हणजे वाचक किती जागृत असावा किंवा असतो असं म्हणायला हवं, तर प्रत्येक जण असं तुम्ही का म्हटलेलं आहे, तुम्ही कित्येक जण असं म्हणायला हवंय, तर लिहिताना वाचक सुद्धा किती जागृत आहे याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं.
1: बरोबर. म्हणजे वाचक वाचकाला समोर डोळ्यासमोर ठेवून कधी कधी आपण जी रचना लिहितो तर अर्थात रचना त्यांच्या मनात घर करून जातात आणि त्याही त्यांना आपल्याशा अशा वाटतात. बरोबर की नाही? तर साहित्याची सुरुवात झाली, तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कविता सादरीकरण करायला लागलात, तर मग एक अशी कविता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ज्याच्यासाठी तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला वाचकांकडून.
0: नक्कीच ती मला तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना वाचकांना सांगायला आवडेल. आणि जसं की तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे तीच कविता मला खूप आवडते. आणि मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कविता गाऊन म्हणायला हवंय, तर पण मला असं वाटतं की मला आवाज आहे गळा नाही असं काही, पण
1: असं काही नाही,
0: पण मी असं धाडस केलंय. आणि तुम्ही जसं म्हणाला की त्याच कवितेला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं, तर तीच कविता आपण
1: अगदीच इर्शाद.
0: तर एक आपला आजचा जो तरुण आहे तरुण वर्ग, त्या तरुण वर्गाला संदेश देणारी ही कविता आहे.
1: बरं,
0: कविता आहे क्रांतीचा वणवा. खूप झाली निद्रा युवका, खूप झाली निद्रा युवका, आता देशासाठी जा. खूप झाली निद्रा युवका,

0: साठी तू केला भ्रष्टाचार. शोध तुझ्या दुष्कर्माचा कोण आहे भागीदार. हो एकदा निष्कलंक हो एकदा निष्कलंक नको चारित्र्यावरडा. मागायाचीच मागणे तर लढण्याची हिम्मत मान. असत्याशी करुण संगत असत्याशी करुण संगत सांग मिळाला का आनंद.
1: खरे
0: असत्याशी.

खूप खूप सुंदर. माय गायसेस मागणे तर लढण्याची हिम्मत माग. खूप सुंदर कविता अश्विनी तुम्ही आज आमच्या समोर सादर केली. श्रोते हो, आपण इथे थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि खूप सारा गप्पा आणि सुंदर सुंदर कविता ऐकणार आहोत अश्विनी मॅम कडून. भेटूया लवकरच.

0: वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण एक सुंदर कवयित्री निमंत्रित केलेली आहे आणि जिचं नाव आहे अश्विनी अतकरे. एक सुंदर कविता आपण अश्विनीजींच्या आवाजात ऐकलेली आहे. तर अश्विनी, मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की आता तर साहित्य लिहायची सुरुवात झाली, साहित्य वाचण्याची सवय झाली, मग कविता लिहिल्यानंतर एक आपण असा एक टप्पा गाठतो की आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकण्याची अशी आस असते, हो की नाही? नवीन काहीतरी गोष्टी करण्याची पण एक भूक लागते. मग ते करता करता करता आपल्याला वेगवेगळ्या कवितांचा प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतो. मग त्या प्रकारांमधला एक कोणता प्रकार तुम्हाला आवडतो आणि का आवडतो?
1: खूप मनातला प्रश्न आहे, मनाला भावणारा प्रश्न आहे. आणि खरोखर साहित्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या आपल्या आपल्या काही जागा असतात त्यानुसार. तर माझा वीक पॉइंट किंवा माझा आवडता जर प्रकार म्हणाल तर तो आहे बालसाहित्य. आणि बाल साहित्य म्हटल्यानंतर काय होतं ना की आपण सुद्धा बाल मनात जातोय आणि बाल पण कसं होतं ते आपण स्वतः जगायला
0: जातोय.
1: असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालोत ना आपलं मन एक बालक असायला पाहिजे. आणि त्यातून कसं ना आपण स्वतः आनंदी राहतो, आनंद होतो. तर त्यासाठीच मला बालकविता खूप आवडतात. आणि त्या बालकविता वाचताना मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो बघायला तो खरोखर एक स्वर्गसुख म्हणायला हवं.
0: खरं, अगदी खरं.
1: आणि तुला मला सांगायला आवडेल की बालकविता लिहिल्यानंतर माझे पहिले जे वाचक किंवा श्रोते असतात ते माझी दोन मुलं.
0: क्या बात है.
1: आणि त्या मुलांना मग त्यांना कशी आवडली का, त्यांचे एक्सप्रेशन कसे आहे,
0: अच्छा,
1: त्यावरून मला त्यामध्ये कविता जेव्हा लिहितोय आपण तर त्यावर संस्कार होणं सुद्धा गरजेचं.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे एकदा लिहिल्यानंतर ती कायमस्वरूपी झाली असं होत नाही. मग मुलांना इथे या ओळीला काय वाटलंय त्यांचा सुद्धा मी थोडा फीडबॅक घेते. तर ते श्रोते म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि नंतर मग त्यांना जर ती माझी अप्रूव्ह झाली त्यांच्याकडनं तर ती माझी कविता पुढे जाते.
0: क्या बात है.
1: माझी अशाच कवितांमधून माझ्या पुढे पुढे कविता. आणि हा माझा एक जसा खूप आवडीचा विषय तरी मला अभंग लिहायला आवडतात.
0: क्या बात है.
1: साध्या कविता लिहायला आवडतात. एवढंच नाही तर कवितेच्या थोडस बाजूला गेलं तर ललित लेखन आहे, बालकथा आहे, त्या सुद्धा त्यावर संस्कार करणं माझं सुरू आहे. आणि अशा प्रकारे हा प्रवास माझा सुरू आहे.
0: म्हणजे तुम्ही एकाच मोडची नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करता. अगदी. म्हणूनच मी मुद्दा म्हणून अष्टपैलू म्हणाले, कारण की अश्विनी मॅमच्या खरंच कविता तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की एकाच जातीने ज्या कविता नसतात ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे वर्सटाईल पोएट म्हणून जर तुम्ही बघाल तर अश्विनी मॅम त्यात फिट बसतात. अश्विनी मॅम, आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे की लेखक किंवा कवी जेव्हा लिखाणाला सुरुवात करतो किंवा एक टप्पा गाठल्यानंतर त्याला स्वतःवर असं वाटतं की एक जबाबदारीचं तो काम करतोय, कारण की समाज प्रलोभन आपल्या लेखनांमधून समाजामध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती निर्माण करत असतात. तर एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी साहित्याच्या प्रवाहात काम करत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करता? म्हणजे मराठी भाषा संवर्धनाबद्दल किंवा साहित्य संवर्धनाबद्दल तुम्ही असे कोणकोणते उपक्रम करता, मला ऐकून घ्यायला आवडेल.
1: जसं आपण म्हणतो की साहित्य हा समाजाचा एक आरसा आहे.
0: खरं
1: म्हणजे आपण जे जे बघतोय ते आपल्या साहित्यात ते उतरतय. आणि जसं आपण सुरुवातीला सुद्धा म्हणालो की जसं आपण साहित्य लिखाण करतोय
0: बरं
1: त्याचबरोबर वाचक वर्ग सुद्धा जागृत असतो.
0: खरं.
1: आणि तुम्ही जे आहे ते जसेच्या तसे लिहायचं आहे, मग तुमच्या तो कोणताही प्रकार असू दे, मग बाल कविता असू दे, ललित लेखन असू दे, कादंबरी असू दे, कथा असू दे, कोणत्याही प्रकारामध्ये जसं आहे तसं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. मग काही लेखन असे असतात की अतिशयोक्तीमध्ये, पण अतिशयोक्ती किंवा काहीही लिहिताना कोणाच्याही भावना आपल्या
0: दुखावल्या नाही गेल्या
1: जाता नये, किंवा कोणी त्यावर ऑब्जेक्शन घ्यायला नकोय, कोणत्या धर्माचा जातीचा त्यामध्ये उल्लेख व्हायला, हे कटाक्षणी बघणं गरजेचं आहे असं
0: वाटतं.
1: दुसरी गोष्ट असं की तुम्ही जेव्हा साहित्य लिखाण करता तर त्या साहित्यातून आपली संस्कृतीची एक छाप पडत असते.
0: खरे खरे खूप सुंदर विचार मांडला.
1: म्हणजे जर मी मराठी आहे आणि मला मराठी रुजवायची आहे, तर मला माझ्या घरापासून जर सुरुवात करायची आहे, संस्कृती जपून करायची असेल, तर ती संस्कृती जपून करण्यासाठी मला माझ्या घरी मराठीचा वारसा जपणं गरजेचं.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: तर या दृष्टीने मी म्हणजे माझ्या घरापासून ती सुरुवात करते आहे आणि माझ्या लेखणीतून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे.
0: क्या बात है, खरंच अश्विनी मॅम कडून खरंच हे शिकण्यासारखं आहे की निदान बोलताना ती सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासूनच ती खरं तर सुरुवात केली पाहिजे. खूप सुंदर अश्विनी मॅम. साहित्य संवर्धनासाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम करता, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल.
1: आता साहित्य जसं म्हटलं की मी माझ्या घरापासून मराठीचा वारसा जपते, तर माझं जसं मराठी माझा आवडीचा विषय आहे,
0: म्हणजे
1: मराठीमध्ये लेखन वगैरे असतं, त्याचप्रमाणे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते
0: बरं,
1: तर ते कॉन्टेंट क्रिएट करताना, कॉन्टेंट बनवताना ते मुलांपर्यंत जात आहे, तर मुलांसाठी ते कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने बनवत आहे, अशा प्रकारचे ते शैक्षणिक साहित्य निर्मिती मी करते. त्याचबरोबर आपल्याकडे असा एक समाज आहे ना की तिथे मुलींना बऱ्यापैकी पुढे नेल्या जात नाही, म्हणजे त्यांच्याकडे कलागुण असतात पण त्यांना ते स्टेज मिळत नाही.
0: तर
1: अशा काही मुली आहेत त्यांना मग स्टेज मिळवून देण्याचं ते महत्वाचं काम आम्ही करतो. आणि आणखी एक आवडेल सांगायला की मराठी जे जपवणूक करतोय, त्यांचं संवर्धन करतोय, तर यासाठी आम्ही एक शाखा निर्माण केलेली आहे ज्याचं नाव आहे सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ. तर या संस्थेमार्फत आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो, मग ते अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत कोणताही सण असो, प्रत्येक सण आम्ही साजरा करतोय आणि त्यामध्ये सगळेजण इन्व्हॉल्व्ह असतात. आणि माझ्याकडून एक समाजासाठी काहीतरी आपलं ऋण लागतं, म्हणून त्याच संस्थेमार्फत आम्ही एक संमेलन घेत असतो. तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्या जिल्ह्यामधली एक होत करू हुशार मुलगी आहे, तर त्या मुलीला वर्षभर पूर्ण शैक्षणिक साहित्य देण्याचा एक छोटासा एक माझा प्रयत्न. त्या मुलीला मी वर्षभराची एक काय म्हणू आपण त्याला, एक
0: स्नेह भेट
1: भेट देतो किंवा एक माझ्याकडून एक मदत म्हणून
0: करते.
1: तर म्हणजे आपल्याला जिथून रस्ता मिळते तर ते आपल्याला आपल्यापर्यंत कसं अवगत करायचं, तो एक प्रयत्न सुरू असतो.
0: क्या बात आहे. मी यावेळेला तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल, अरुणा ढेरेने एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मला आजच्या पिढीकडून किंवा येणाऱ्या पिढीकडून काहीच टेन्शन असं वाटत नाही, कारण की जो प्रवास आम्ही साहित्यभूमीचा आम्ही इथपर्यंत गाठलाय आणि त्यांना तितकाच कॉन्फिडन्स होता की येणारी पिढी सुद्धा ही पालखी पुढपर्यंत घेऊन जाणार आहे साहित्याची. आणि अर्थातच त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अश्विनीताई. खरंच खूप सुंदर विचार आहेत तुमचे. साहित्य सेवेसाठी किंवा मराठी भाषा संवर्धनासाठी मुलांवर खूप चांगले संस्कार रुजवण्यासाठी तुम्ही जो उपक्रम करताना खरंच त्या गोष्टीला सलाम आहे. अश्विनी मॅम, या नोटवर मला एक तुमच्याकडून सुंदर कविता ऐकायला आवडेल.
1: नक्कीच. आपल्या सर्वांचा जीवाभावाचा विषय असतो तो म्हणजे आजी. सर्वांना हवी हवीशी वाटणारी अशी आजी. मग या आजीवर मी जसं म्हटलं की वेगवेगळे आपले साहित्याचे प्रकार आहेत. जसं आता बऱ्याच ठिकाणी वारीचे वारे सुरू आहे तर त्यामध्ये बरेचसे अभंग येतात. तर आजीवर लिहिलेला अभंग
0: क्या बात आहे, म्हणजे अभंग तोही आजीवर लिहिलेला.
1: अगदी
0: सुंदर.
1: तर अभंग आहे किती वर्णू गुण, किती वर्णू गुण प्रकाशाचे दार मायेचा भांडार माझी आजी. किती वर्णू गुण प्रकाशाचे दार मायेचा भांडार माझी आजी. शोभे भाडी तिच्या, शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा. शोभे भाडी तिच्या कर्तृत्वाचा टिळा लावण्य सोहळा सदोदित. पदरात तिच्या, पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग. पदरात तिच्या दिसे मज स्वर्ग आनंदाचा मार्ग तिच्या ठाई.
0: वा वा वा.
1: कुटुंब पद्धती, कुटुंब पद्धती बदलली आज. कुटुंब पद्धती बदलली आज मरतो आवाज मनातच. एग एग आजी, एग एग आजी बोबडे हो बोल. एग एग आजी बोबडे हो बोल अर्थ हा खोल प्रेमासाठी.
0: प्रेमासाठी
1: तिच्या सावलीत, तिच्या सावलीत कौतुक हो फार. तिच्या सावलीत कौतुक हो फार जीवनाचा सार
0: सर्वांसाठी.
1: प्रेमाचे अंगण, प्रेमाचे अंगण माझे देवपण. प्रेमाचे अंगण
0: माझे देवपण
1: घराघरपण जीवे भावे. घराघरपण
0: जीवे भावे.
1: किती वर्ण गुण प्रकाशाचे दार मायेचा भंडार
0: माझी आजी. माझी आजी सुंदर सुंदर सुंदर. खरंच आई हा जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांचा असतोच, पण आईवर आधारित अभंग हा मी पहिल्यांदाच ऐकला आणि खरंच खूप सुंदर आणि मनाचा ठाव गाठणारी आहे ही रचना. खरंच खूप सुंदर. श्रोते हो, इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण अशाच सुंदर गप्पा मारणार आहोत आणि आणखीन छान छान कविता ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर.

0: आचार्य 90 एफएम वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण गप्पा मारतोय कवयित्री अश्विनी अटकरे यांच्या बरोबर. सुंदर प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत आपल्याला, मन भारावून गेलंय आणि सुंदर सुंदर कविता आपल्याला ऐकायलाही मिळाल्यात. अश्विनी मॅम, या टप्प्यावर आल्यावर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की नुकतंच तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा.
1: नुकताच माझा हा आपडी थापडी संग्रह आहे, बालकविता संग्रह आहे, याचं प्रकाशन झालेलं आहे आणि अगदी मुलांवर संस्कार व्हावे अशा या सर्व कविता आहेत. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये खूप चांगला प्रतिसाद या आपडी थापडींनी मला दिलेला आहे.
0: अरे वा.
1: आणि डॉक्टर विजया वाडे यांची पाठराखण या पुस्तकाला दिलेली आहे. बाल साहित्यकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुरेश सावंत सर आणि सुरेश सावंत सर यांची प्रस्तावना या
0: क्या बात है, क्या बात है?
1: अशा पद्धतीचं हे सुंदरसं पुस्तक आहे. आणि काय म्हणतात ना की पहिलं पुस्तक म्हटल्यानंतर आहे आपल्या मनात ज्या भावना येतात की जसं आपलं पहिलं बाळ असतं, ते बाळ येताना आपल्या मनामध्ये जसं खूप आनंद असतो, कौतुक असतं, त्याचप्रमाणे एक भीती सुद्धा असते की त्याला आपण त्याची जोपासना करू. तसंच हे पुस्तक माझ्या हातात येताना जेवढा आनंद होता तेव्हा तो खरोखर वाचकांच्या पसंतीस पडेल का, ही सुद्धा एक मनात
0: घालमेल होती.
1: तर पण अशा पद्धतीने खूप छान असा हा संग्रह प्रकाशित झाला आणि मला आनंद दिला. त्याचप्रमाणे आपल्या जे वाचक आहेत त्यांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलेलं आहे या पुस्तकाला.
0: अगदीच, हे पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे, मी माझ्या मुलीला सुद्धा हे वाचायला दिलंय आणि तिला देखील खूप आवडलाय हा कविता संग्रह. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला कविता काय देऊन गेली?
1: हा प्रश्न म्हणजे खूप भावस्पर्शी म्हणायला हवाय, कारण जेव्हा कविता आपल्या आयुष्यात येत आहे तुम्हाला सांगायला आवडेल की असे बरेच जण आहेत की ही कविता लिहिते आहे किंवा काय करते आहे, तर लोकांचा काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
0: खरे खरे.
1: पण ह्या कवितेने मला सर्वस्व दिलंय. म्हणजे जसं म्हणतात ना की लोक म्हणतात की माझ्या नावाने ही प्रॉपर्टी आहे, तर मी माझ्या ह्या कविता आहेत ना ही माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे असं समजते आहे, कारण याला माझं नाव आहे, हे माझं स्वतःच क्रिएशन आहे. तर मला सर्वस्व दिलेलं आहे या कवितांनी. आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जाते आहे किंवा घरामध्ये असेल, आपल्या कौटुंबिक कार्यक्रम असेल, तेव्हा एक अश्विनी अटकरे, अश्विनी राऊत म्हणून एक कवयित्री म्हणून म्हणताना जेव्हा आपल्याकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपली एक जबाबदारी सुद्धा.
0: खरे खरे खरे.
1: आणि जेव्हा आपल्याला जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत
0: आम्हाला आवडेल ऐकायला,
1: तर जसे हे पुरस्कार मिळालेले आहेत नुकताच आता सर्वत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.
0: अरे वा.
1: तर या कवितांच्या दृष्टीने हे नाव आहे. तर मला असं वाटतं पुरस्कार घेताना आपल्या मनामध्ये जेवढा आनंद असतो तेवढीच एक मोठी जबाबदारी असते की नाही हा मला एक माझं कौतुक झालेलं आहे, तर यापुढे मला आणखी छान लिहायचं आहे आणि नक्कीच लिहिण्यासाठी वाचन करणं खूप
0: महत्वाचं आहे. महत्वाचं.
1: आता बऱ्याच जणांचा आरोप असतो की आजची पिढी ही वाचन करत नाही, पण तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच फास्ट मध्ये आपल्याला पुस्तक प्रकाशित होताना सुद्धा दिसतात.
0: खरे.
1: तर मला असं वाटतं हा दृष्टिकोन काहीतरी बदल घडवणारा आहे.
0: खरंच खूप सुंदर. पुस्तक प्रकाशनाची जर ही गोष्ट तुम्ही सांगितली खरं तर मला त्या संदर्भात आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की सर्जनशील प्रकाशक मंडळाशी तुम्ही एकनिष्ठ आहात, तुम्ही कार्यरत आहात तिथे, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: Yes. जसं आपण म्हणतोय की आताच बोलतोय पण की पिढी ही वाचन करत नाही पण तेवढ्याच पद्धतीने पुस्तकं सुद्धा प्रकाशित होत आहे म्हणजे लिहिणारे सुद्धा आहेत आणि लिहिणारे जेव्हा हात असतात ना तेव्हा पुस्तक हातात घेणारे हात सुद्धा नक्कीच पुढे असतात.
0: बरं.
1: आणि या दृष्टीने सर्जनशील पब्लिकेशन आहे त्यातर्फे आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय. आतापर्यंत आमचे 11 पुस्तकं कारण नुकताच आमचा सुरुवात झालेली आहे
0: 2026
1: येस आणि एवढ्याच लवकर आमच्या 11-12 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली
0: म्हणजे 7 महिन्यांमध्ये तुम्ही 11 पुस्तकं.
1: तर आनंद वाटतोय की खरोखर आपल्या जे लेखक आहेत कवी मंडळी आहेत यांच्या पसंतीस आपला हा पब्लिकेशन येतो आहे आणि त्यांचं बांधणी असेल किंवा पेपर असेल तुम्ही इतर पुस्तकांच्या तुलनेत बघाल तर ते खूप सुंदर आहे. हेच पुस्तक जरी बघितलंय तुम्ही इथे कलर आहे
0: जे
1: प्रत्येकाला आवडेल असं
0: रंगसंगती
1: आहे. तर या प्रकारचं जे क्वालिटी जपणं आपण म्हणतोय
0: तर सादरीकरण जसं तुम्ही करता कवितांच्या पुस्तकाच्या मार्फत ते देखील खरंच महत्वाचं आहे. खरं या संस्थेशी जुळल्यानंतर किंवा या साहित्य प्रवासात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कौतुकाची थाप मिळते. आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं तर त्या पुरस्कारांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: आता हे पुरस्कारांची जी शाखा आहे तर अतकरे नंतर सुरू झालंय पण अश्विनी राऊत म्हणून जेव्हा आम्ही होतोय तर तेव्हापासून ही पुरस्कारांची श्रृंखला सुरू झाली आहे. मला सर्वात पहिला पुरस्कार मिळालेला होता जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते.
0: बरं.
1: तर सावित्रीबाई फुले पुरस्कार होता, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार. आणि हा पुरस्कार घेताना माझे वडील माझ्यासोबत होते आणि आपण नक्कीच अनुभवू शकतो की सर्व काम बाजूला ठेवून की मुलीला एक पुरस्कार मिळतो आहे कवितेच्या दृष्टीने तर त्या पुरस्कारासाठी मला तो पुरस्कार स्वतः घेताना त्याही पेक्षा तो आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर बघणं तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. त्यानंतर अहिल्याबाई फुले भूषण पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य प्रभा म्हणून साहित्य संपदाचा पुरस्कार मिळाला आहे. आता नुकतंच सर्वद पुरस्कार मिळालेला.
0: अरे वा, अरे वा.
1: अशी श्रृंखला बरीच मोठी आहे आणि त्यातले हे मानाचे पुरस्कार मला वाटतं ज्यांनी मला नाव दिलेलं आहे. आताच अखिल भारतीय संमेलन झालेलं त्या संमेलनमध्ये सुद्धा कविता म्हणण्याचा एक सुंदरसा योग
0: एक
1: आपण म्हणतोय ना की आपल्यामध्ये सकारात्मकता असणं खूप गरजेचं आहे.
0: अगदी अगदी.
1: आणि तुमच्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर तुम्ही प्रत्येक पाऊल यशस्वी रीतीने पुढे टाकू
0: शकता. अगदीच बरोबर.
1: आपले विचार सकारात्मक ठेवा असे मी सगळ्यांना नक्की सांगू इच्छिते.
0: क्या बात है. मी मुद्दा म्हणूनच अश्विनी मॅडमना अष्टपैलं व्यक्तिमत्व याच कारणासाठी बोललेली आहे. याचं उदाहरण जिवंत उदाहरण तुम्ही आता ऐकलेलंच आहे. अश्विनी मॅम तुमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपडी थापडी या काव्य संग्रहातील तुमच्या मुलांना आवडणारी कविता मला ऐकायला फार आवडेल.
1: नक्कीच. आणि खरोखर आपल्या सर्व वाचकांना मला ऐकवायला खूप आवडेल. आणि आपण मुंबईचे आणि लोकलचा प्रवास आपला एक जीवाभावाचा विषय आहे.
0: खरे.
1: मग अशा जी या मुंबईचा प्रवास करताना लोकलचा प्रवास करताना जर प्राणी जर आले तर काय होईल तर अशी काहीशी गंमत असणारी ही बाल कविता आहे.
0: अरे वा.
1: प्राण्यांची सभा.
0: वा.
1: बोरिवली मधून ही प्राण्यांची सभा निघालेली आहे आणि आपली मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायला जाण्याचा त्यांचा हा बेत आहे.
0: अरे वा.
1: तर या कवितेमध्ये ऐकूयात. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. बोलण्याची सर्वांनाच मिळाली बरं का मुभा.
0: अरे वा.
1: मुंबईच्या लोकलने मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला करू मज्जा मस्ती छान खेळू मरीन ड्राईव्हला. लोकलचा मधला डबा लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने दोन दोनच्या रांगेने निघाले आनंदाने अटीने. स्टेशनवर येता येताच तुम्हाला पण माहितीये लोकलला कशी गर्दी असते. स्टेशनवर येता येता घाम फुटला कोल्होबाला स्टेशनवर येता येताच घाम फुटला कोल्होबाला एवढी मोठी गर्दी पाहून जोर आला होता सिंहाला. म्हणे नका घाबरू कोणी म्हणे नका घाबरू कोणी मधल्या डब्यात चढा म्हणे नका घाबरू कोणी मधल्या डब्यात चढा सर्वांना मोजता मोजता बोले दोनचा पाडा. मग काय झालं पुढे टून टून करीत गेले लेडीज डब्यात ससोभा टून टून करीत गेले लेडीज डब्यात ससोभा कुठे हरवला म्हणून शोधू लागला वाघोबा. हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना
0: बर
1: हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना गर्दी बघून मोराला रडू काही आवरेना. अस्वल दादाची आता नव्हती होत हिम्मत लेडीज डब्यातून ससोबा म्हणे इकडे मस्त आहे गंमत. माकड दादा पटकन वरती जाऊन बसला आणि लटकलेली माणसं बघून जोर जोरात तो हसला. सर्वांचीच चांगली आता
0: झाली होती पंचायत
1: लोकल दिली सोडून आणि परतले उद्यानात घाई.
0: खूप सुंदर खूप गोड कविता आणि लहान मुलांना खरंच आवडणारी कारण की राणीबाग वेगवेगळ्या उद्यानात जायला लहान मुलांना फार आवडतं आणि यात छोट्या छोट्या बालदोस्तांसाठी छोट्या छोट्या ह्या प्राण्यांची कविता खरंच त्यांना खूप आवडणारी आहे आणि मला सुद्धा खूप आवडली बरं का. अश्विनी मॅम वेळात वेळ काढून आणि आमच्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सुंदर गप्पा मारला. तुम्ही जनजागृतीसाठी जो काही उपक्रम राबवत आहात ते तुमच्याकडून ऐकून आम्हाला खरंच खूप शिकण्यास आम्हाला मिळालं आणि आमचा दृष्टिकोनही बदलला. यासोबत तुमच्या खूप सुंदर कविता ऐकल्या आणि तुम्ही जो उपक्रम राबवत असता साहित्य संवर्धनासाठी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच लिहित रहा आणि आम्हाला पण तुमच्या कवितेतून आनंद देत रहा. थँक्यू सो मच.
1: खर तर तुमचे मला आभार मानायचे आहेत. आचार्य 90 FM ने खरोखर मला त्या योग्य समजलेत आणि तेवढा विश्वास दाखवला त्यासाठी मी आपले आभारी नाही तर खरोखर ऋणी आहे. आणि मला सुद्धा आपल्या FM सोबत आणि आपल्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. थँक्यू सो मच. त्याचबरोबर वाचक मंडळी आणि माझ्या परिवाराचा तेवढाच मला हातभार आहे. सगळ्यांची मी आपल्या 90 FM च्या वतीने सगळ्यांचे आभार मानते.
0: धन्यवाद. श्रोते हो आज आपण सुंदर गप्पा मारल्या आहेत कवयित्री अष्टपैलू व्यक्तिमत्व अश्विनी अतकरे यांच्यासोबत. तुम्हाला एपिसोड हा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या सुंदर सेगमेंटमध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुमची आता रजा घेते. धन्यवाद. हसत रहा वाचत रहा.

Thanks.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपला त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझ माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण, कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचास तू. आठवतय ना तुला अनिलाच्या रथावर बसवून सप्तरंगी स्वप्न दाखवायचास तू. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचास तू. आठवतय ना तुला शब्दांनी काजळाची रेघ आखायचास तू. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचास तू. अलंकाराने गाली रंग चढवायचास तू. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचास तू. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद पीठ लावायचास तू. आठवतय ना तुला पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास तू. आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल होऊन, पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतय ना तुला मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्यासमोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतला आहे. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रूपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर, नंतरला अंतर होत, नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजत, जाणीवा बदलतात, आभाळ हरवत, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणा समोर. आणि नंतर, आणि नंतर कविता घरंदाज बनते. आणि नंतर कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. किंचाळी वेचल्यानंतर नंतर, नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता. नंतर, नंतरला चित्र खूप वेगळं होतं, जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे बरं का. खरंच प्रिय आहे कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधवे या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकरा बद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडाऊन वाट तुझी लागते शोधायला, वेडाऊन वाट तुझी लागते शोधायला. बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरूप जो लागला बरसायला, तुझा निरूप जो लागला बरसायला. चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला, इतकी साधना मी लागले करायला. पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला, पुन्हा याद तुझी लागते छळायला. कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, कैक लाख प्रश्न लागती बोचायला. पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागत गडगडायला, असं मुख वादळ लागत गडगडायला. मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला, मुका श्वास ही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळचं आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला, फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण, शब्द कासा विस लागते छळायला,
शब्द कासा विस लागले छळायला तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला. साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे. तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा. आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन सुंदर कवितांसोबत.

वेलकम बॅक आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्ही आहात आजी रुपाली सोबत. मंडळी, आजच्या भागामध्ये मी माझ्या स्वलिखित साहित्याचं सादरीकरण करते. मला तुमच्या समोर कविता वाचून दाखवायला खरंच खूप मजा येते. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे गुंता. या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे विचारांच्या गर्दीमध्ये अडकल्यानंतर आपण विचारांच्या गुंतामध्ये खूप अडकलेलो असतो. त्याची भावना कशी असते, त्याचे तरंग कसे असतात, ही मांडणारी एक सुंदर कविता गुंता. विचारांच्या गुंतागुंतीत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवल, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका अनिष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खडकांवरून, खड्ड्यांवरून, काठावरून, कधी भेगांवरून, रेषांवरून, क्षितिजावरून, मृगजळावरून आणि अगदी उकिरड्यावरून सुद्धा. हो, अगदी उकरड्यावरून सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर पावलं जात राहत न थकता. प्रत्येक स्थिती काही ना काही मार्ग दाखवत राहील, काही ना काही अर्थ देत राहिली. या प्रवासात वाटेत असंख्य लोभ स्वप्न भेटली बरं का. ओळख भेटली, भूक भेटली, तहान भेटली, पाऊस, हिरवळ, दरवळ, वादळ, प्रतिमा, ऊन, सावली, तरंग तरंग नेत गेला दूरवर. प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास की अजूनही या रित्या मनाच्या भिंती मोकळ्या का. अजूनही या रित्या मनाच्या भिंती पोकळ्या का, पोकळ्या का, पोकळ्या का. मंडळी, विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची भांड, त्याची कशी धांदल उड, त्याची कशी धांदल उडते, ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का. पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते, मन भिरभिरते नक्षत्री चांदव्याशी हितगुज करते. मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी सावळ्याचा लीवण गंध निळीशार परिमळणारी. सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो. सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो, रुणझुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो. वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची. घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा,
बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी, मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी, डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची, घेऊन ये सोबतीने तू स्वप्न ही चांदनांची, तू स्वप्न ही चांदनांची, तू स्वप्न ही चांदनांची। सावळ बाधा अतिशय प्रिय असलेली माझी कविता। श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत। वळूयात पुढच्या कवितेकडे। पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अंधार। या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे। अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाही आहे। अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो। अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात, अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या, त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो अंधार। वळूयात अंधार या कवितेकडे। कधी कधी वाटत आपण दूर गेलो तरी एकटी असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं सोबत एकाकी अंधाराची असते। अंधार जिथे काही नसतानाही सर्व गडद असत, शून्य असूनही आठवांची घनदाट दाटी वाटी असते, जिथे प्रश्न स्वाशांशी तग लावून खेटून असतात, जिथे भिजरा भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना, कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता, जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृग जळी गाभारा। अंधार, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, तो घट्ट धरून असतो आपल्याला, जितकी खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि उजेडाच्या पायरी धडपडतच पडणारा एकांताचा सोबती अंधार, एकांताचा सोबती अंधार, अंधार। श्रोते हो, अंधार, अंधार असा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे। पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात। भेटूयात।

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते. श्रोते हो, मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू. तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा, नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस. देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणवतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंस वाटत असेल तर बोल. बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणात बसण्याला आवाज असतो अग, या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्यात जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशीलही, तुळशीला घराचं वैभव मागशीलही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याच काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, यापुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीच बंद केलंयस. ऐक माझं, हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील. या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर ही रांगोळी तेव्हाच खुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील. उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला डोक्यावर घेतल्यावर. कारण हे आयुष्य तुझं आहे जे तुझ्या भोवती फिरतं आणि तुला समृद्ध करतं. तू तुझी स्वप्न पाहत राहा, साकारत राहा, जगत राहा. तू सगळ्यांचीच झालीयस, सगळ्यांचीच. पण आता तू तुझी राहा, पण आता तू तुझी राहा, तू तुझी राहा. मंडळी, स्त्रीचं स्वत्व सांगणारी ही सुंदर कविता कशी वाटली मला नक्की सांगा. वेळ कशी पुढे पुढे सरकत गेली या कवितांच्या गाभाऱ्यातून खरंच कळलं नाही. तुम्हाला आजचा या कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा मित्रांनो. भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, ज्याच्यामध्ये आपण
गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंटमध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओल्ड रेडिओवरती आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे याविषयी आपण माहिती घेत होतो. आज आपण हँगिंग गार्डन म्हणजेच मुंबईचा हिरवा मुकुट याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या पर्यटनस्थळाची सफर करणार आहोत जिथे निसर्ग, इतिहास, शांतता आणि मुंबईचे अप्रतिम सौंदर्याचे एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते आणि ते ठिकाण म्हणजे हँगिंग गार्डन, ज्याला फिरोज शाह मेहता गार्डन या नावानेही ओळखले जाते. मुंबई म्हणजे धावपळीचे शहर, दिवस रात्र धावणाऱ्या लोकल गाड्या, उंचच उंच इमारती, वाहतुकीची सततची गर्दी आणि लाखो स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी माणसे. पण या गजबजलेल्या शहरात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर मन शांत होते, डोळ्यांना हिरवाईचा गारवा मिळतो आणि काही क्षणासाठी शहराचा गोंगाट विसरायला होतो. सर्वप्रथम एक प्रश्न पडतो की या बागेचे नाव हँगिंग गार्डन म्हणजेच लटकती बाग असे का पडले. खर तर ही बाग हवेत लटकलेली नाही. या बागेच्या खाली मोठे पाण्याचे जलाशय म्हणजेच रिझर्वॉयर आहे. हे जलाशय दक्षिण मुंबईला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आले होते. या जलाशयाचे संरक्षण व्हावे आणि त्यावर

सुंदर माती टाकू, सुंदर बाग तयार करावी या उद्देशाने ही बाग उभारण्यात आली। त्यामुळे लोकांनी तिला हँगिंग गार्डन असे नाव दिले। म्हणजेच ही बाग जमिनीवर नसून जलाशयाच्या छतावर उभारलेली आहे, म्हणून ती जगातील वेगळ्या प्रकारच्या बागांपैकी एक मानली जाते। या बागेची निर्मिती 1881 मध्ये करण्यात आली। नंतर मुंबईचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक सर फिरोजशहा मेहता यांच्या सन्मानार्थ या बागेला फिरोजशहा मेहता गार्डन असे नाव देण्यात आले। आजही अनेक जण तिला हँगिंग गार्डन या नावानेच ओळखतात। ही बाग मलबार हिल या मुंबईतील प्रतिष्ठित आणि निसर्गरम्य भागात वसलेली आहे। मलबार हिल हा परिसर अनेक ऐतिहासिक वास्तू, सुंदर बागा आणि समुद्राकडे दिसणाऱ्या अप्रतिम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे। हँगिंग गार्डन मध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ती शांतता। बाहेर वाहनांचा गोंगाट असतो, पण बागेत पाऊल टाकताच पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांची सळसळ आणि थंडगार वारा मनाला प्रसन्न करतो। असे वाटते की आपण मुंबईत नसून एखादा डोंगराळ हिरव्यागार ठिकाणी आलो आहोत। सकाळच्या वेळी इथे अनेक नागरिक फिरायला येतात। कोणी योगा करतात, कोणी प्राणायाम करतात, कोणी वेगाने चालतात, तर काही जण शांतपणे बागकावर बसून वर्तमानपत्र वाचतात। सकाळच्या कोवळ्या उन्हात हिरव्यागार झाडांमध्ये आणि स्वच्छ हवेत दिवसाची सुरुवात करण्याचा आनंद काही वेगळाच असतो। संध्याकाळच्या वेळीही इथे मोठी गर्दी असते। लहान मुले धावत असतात, ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत असतात, तरुण मंडळी फोटो काढत असतात आणि पर्यटक मुंबईचे विहंगम सौंदर्य डोळ्यात साठवत असतात। या बागेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि अभियांत्रिकीचा सुंदर संगम आहे। एका पाण्याच्या जलाशयाच्या वर इतकी सुंदर बाग उभारण्याची कल्पना त्या काळात किती विलक्षण होती याची आपण कल्पना करू शकतो। आजही ही बाग मुंबईकरांना शुद्ध हवा, शांतता आणि निसर्गाचा अनुभव देते। आजच्या आधुनिक जीवनात ताणतणाव वाढत चालला आहे, अशा वेळी हँगिंग गार्डन सारखी ठिकाणे आपल्याला सांगतात काही क्षण निसर्गात घालवा, स्वतःसाठी वेळ काढा आणि जीवनाचा आनंद घ्या। हँगिंग गार्डन ही केवळ एक बाग नाही, ती मुंबईच्या पर्यावरणाचा महत्वाचा श्वास आहे। ती हजारो लोकांच्या सकाळची ऊर्जा आहे आणि लाखो पर्यटकांच्या आठवणींची एक सुंदर भाग आहे। आपण हँगिंग गार्डनचा इतिहास, नावामागील कारण, फिरोजशहा मेहता यांच्याशी असलेला संबंध आता जाणून घेतला। आता एक कल्पना करा की सकाळचे 6:30 ते 7 वाजले आहेत। सूर्याची कौळी किरण झाडांच्या पानांमधून अलगद जमिनीवर पडत आहेत। गार वारा वाहत आहे, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानावर येत आहे आणि आपण हँगिंग गार्डनच्या प्रवेशद्वारातून आत चालत आहोत। पहिल्या क्षणी लक्ष वेधून घेते ते इथे हिरवीगार गवताची चादर। इतकी सुंदर आणि नीटनेटकी हिरवळ की जणू निसर्गाने स्वतः हाताने तिची सजावट केली। बागेतील प्रत्येक झाड, प्रत्येक फुलझाड आणि प्रत्येक वाट अत्यंत काळजीपूर्वक जपलेली असते। हँगिंग गार्डनची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथे प्राण्यांच्या आकारात छाटलेली झुडपे। हत्ती, मोर, ससा, हरिण आणि इतर अनेक प्राण्यांच्या आकारातील हिरवीगार झुडपे पाहून लहान मुलं तर अक्षरशः आनंदून जातात। हे फक्त झाड नाही तर बागकामाच्या कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। झाडांना अशा सुंदर आकारात वाढवणे आणि नियमित छाटणी करून तो आकार कायम ठेवणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे। यालाच इंग्रजीमध्ये टोपियरी आर्ट असे म्हणतात। बागेत फिरताना वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडेही पाहायला मिळतात। वर्षभर विविध ऋतूनुसार फुलणारी रंगीबेरंगी फुले बागेचे सौंदर्य अधिक खुलवतात। लाल, पिवळी, गुलाबी, जांभळी आणि पांढरी फुले, त्यांचा मंद सुगंध
आणि त्यावर घिरट्या घालणारी फुलपाखरे हे दृश्य मनाला एक वेगळी शांतता देऊन जातात. बागेतील चालण्यासाठी तयार केलेले रस्ते अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त आहेत. इथे सकाळी अनेक जण चालण्याचा व्यायाम करतात, काही जण ध्यान धारणा करतात, तर काही फक्त झाडांच्या सावलीत बसून निसर्गाचा आनंद घेतात. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा ठिकाणाचे महत्व खूप वाढले आहे. मोबाईल, संगणक आणि सततच्या कामाच्या व्यापात आपण निसर्गापासून दूर जात आहोत. पण हँगिंग गार्डनमध्ये काही वेळ घालवला की मन हलके होते, डोळ्यांना हिरवाईचा गारवा मिळतो, मन शांत होते आणि नव्या ऊर्जेने पुन्हा कामाला सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते. याच कारणामुळे सकाळी आणि संध्याकाळी येथे स्थानिक नागरिकांसोबत देश विदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. या बागेत अनेक सुंदर बाके आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक तिथे बसून जुन्या आठवणींना उजाळा देतात. तरुण मंडळी गप्पा मारतात आणि लहान मुलं धावतात पळतात. छायाचित्रकार प्रत्येक सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतात. अनेक चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण या परिसरामध्ये झाले आहे. कारण इथे निसर्ग, शांतता आणि मुंबईचे सौंदर्य एकाच ठिकाणी पाहायला मिळते. हँगिंग गार्डन आपल्याला एक महत्वाचा संदेश देते की झाडे फक्त सावली देत नाहीत, तर ती जीवनाला श्वास सुद्धा देतात. म्हणूनच आपणही आपल्या परिसरात झाडे लावली पाहिजेत, त्यांचे संगोपन केले पाहिजे आणि पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. हँगिंग गार्डन मधील हिरवळ, टोपियरी आर्ट, रंगीबेरंगी फुले आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारी शांतता ही आपण अनुभवत होतो. हँगिंग गार्डन हे मलबार हिलवर उंचावर वसलेले असल्यामुळे येथून दिसणारे दृश्य अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे असतात. तुम्ही बागेतील एका शांत कोपऱ्यामध्ये उभे आहात. समोर अथांग अरबी समुद्र आहे. दूरवर उभ्या असलेल्या उंच इमारती, किनाऱ्यावरून वळण घेत जाणारी मरीन ड्राईव्ह आणि संपूर्ण मुंबई तुमच्या नजरेसमोर उलगडत आहे. हा नजारा एकदा पाहिला की आयुष्यभर विसरता येणार नाही. संध्याकाळची वेळ या ठिकाणासाठी सर्वात खास मानली जाते. सूर्य हळूहळू समुद्राच्या दिशेने झुकत असतो. आकाशामध्ये केशरी, गुलाबी, लाल आणि सोनेरी रंगाची उधळण झालेली असते. समुद्रावर त्या किरणांचे सुंदर प्रतिबिंब पडलेले असते आणि वातावरणात एक विलक्षण शांतता पसरते. हा सूर्यास्त पाहण्यासाठी दररोज असंख्य पर्यटक इथे येतात. आता बोलूया मुंबईच्या प्रसिद्ध क्वीन्स नेकलेस बद्दल. रात्रीच्या वेळी मरीन ड्राईव्ह वरील दिवे लागल्यानंतर वरून पाहिल्यास संपूर्ण रस्ता राणीच्या गळ्यातील मोत्यांच्या हारासारखा चमकत असतो. म्हणूनच त्याला क्वीन्स नेकलेस असे नाव मिळाले. हँगिंग गार्डन मधून हे दृश्य पाहण्याचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असतो. रात्रीचे हजारो दिवे, समुद्रावर पडणारे त्याचे प्रतिबिंब आणि थंडगार वारा, जणू एखादे जिवंत चित्रच. हँगिंग गार्डनच्या अगदी समोरच आहे कमला नेहरू पार्क. ही बाग विशेषतः मुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील बुटाच्या आकाराचे घर हे आकर्षण म्हणजे दशकाच्या पासून मुलांचे आवडते ठिकाण आहे. लहान मुले त्या बुटात चढतात, खेळतात आणि आनंदाने फोटो काढतात. आज अनेक मोठी माणसे जेव्हा आपल्या मुलांना तिथे घेऊन जातात तेव्हा त्यांना स्वतःचे बालपण आठवते. हेच तर पर्यटनाचे सौंदर्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीला आठवणींचा वारसा देते. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक परिसरापैकी एक आहे. येथे अनेक मान्यवरांचे निवासस्थान आहे. या परिसरात हिरवळ, शांतता आणि समुद्राचे सौंदर्य याचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्क या दोन्ही बागा मिळून या परिसराचे आकर्षण अनेक पटींनी वाढवतात. सकाळच्या वेळी येथे धावपटू, योगप्रेमी
आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने असतात, तर संध्याकाळी पर्यटक, छायाचित्रकार आणि कुटुंबे या ठिकाणाचा आनंद घेतात. अनेक नवविवाहित जोडपीही या सुंदर परिसरात फोटोशूट करण्यासाठी येतात, कारण येथील प्रत्येक कोपरा निसर्गाने सजवलेला आहे. जर तुम्ही कधी मुंबईला भेट दिली आणि फक्त गर्दी, ट्रॅफिक आणि उंच इमारती पाहिल्या, तर तुम्ही मुंबईचा एकच चेहरा पाहिला अजून. जर तुम्ही हँगिंग गार्डन वरून मुंबईचा सूर्यास्त पाहिला, क्वीन्स नेकलेसचे रात्रीचे सौंदर्य अनुभवले आणि समुद्राच्या गार वाऱ्यात काही क्षण घालवले, तर तुम्हाला मुंबईचे खरे शांत आणि मोहक रूप सुद्धा दिसेल. जीवनात कधी कधी उंचावर जाऊन मागे वळून पाहणे गरजेचे असते. जसे हँगिंग गार्डन वरून संपूर्ण मुंबई एका वेगळ्या नजरेतून दिसते, तसेच आयुष्यातही कधी थांबून शांतपणे विचार केला तर अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होतात. हँगिंग गार्डन आपल्याला केवळ निसर्गाचा आनंद देत नाही, तर जीवनाकडे नवीन दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देखील देते. संध्याकाळचे 5-5:30 वाजले, सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकतो, गार वारा वाहतो, बागेतील झाडांचे पाने अलगत हलत हलतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. कुणी मोबाईलमध्ये फोटो काढतो, कुणी आपल्या कुटुंबासोबत फिरत असतो, तर काही जण शांतपणे एका बाकावर बसून समुद्राकडे पाहत असतात. हीच हँगिंग गार्डनची खरी ओळख आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने आनंद मिळतो. काही जण रोज सकाळी चालण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी ही बाग म्हणजे आरोग्याचा मार्ग. काही जण योगाभ्यास करतात, खोल श्वास घेतात, शुद्ध हवा अनुभवतात आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने करतात, तर काही पर्यटक फक्त मुंबईचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी येतात. छायाचित्रकारांसाठी हँगिंग गार्डन म्हणजे एक स्वर्गच आहे. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात हिरव्या झाडांवर पडणारी सूर्यकिरणे, फुलांवरती विसावलेले दवबिंदू, उडणारी फुलपाखरे, दूरवर दिसणारा अरबी समुद्र आणि संध्याकाळी उजळणारे मरीन ड्राईव्हचे दिवे, प्रत्येक क्षण कॅमेरा टिपण्यासारखा असतो. अनेक नवविवाहित जोडपी इथे प्री वेडिंग शूटसाठी सुद्धा येतात. अनेक कुटुंबे आपल्या मुलांसोबत आठवणी जपण्यासाठी इथे छायाचित्र काढतात. परदेशी पर्यटकही मुंबईच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी या बागेला आवर्जून भेट देतात. हँगिंग गार्डनमध्ये एक गोष्ट विशेष जाणवते, ती म्हणजे शांतता. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशी शांत जागा मिळणे ही एक मोठी गोष्ट आहे. इथे बसल्यावर वेळ कसा जातो हेच कळत नाही. पक्ष्यांचा आवाज, गार वारा, झाडांची सळसळ आणि समोर समुद्र, मन आपोआप निवांत होते. आपण आयुष्यात खूप धावतो, कामासाठी, पैशासाठी, स्वप्नांसाठी, पण स्वतःसाठी वेळ काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हँगिंग गार्डन आपल्याला हे शिकवतं, काही क्षण शांततेत घालवले तर संपूर्ण दिवस नव्या ऊर्जेने जगता येतो. या बागेत विविध वयोगटातील लोक एकत्र येतात. लहान मुलांचे खेळ, तरुणांच्या गप्पा, ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी आणि पर्यटकांचा उत्साह, हे सगळे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच ही बाग फक्त पर्यटन स्थळ नाही, तर मुंबईच्या सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक चित्रपट, माहितीपट आणि प्रवास विषयक कार्यक्रमांमध्येही हँगिंग गार्डनचे दृश्य दाखवले जाते, कारण मुंबईचे सौंदर्य दाखवायचे असेल तर हँगिंग गार्डन आणि मलबार हिल याचा उल्लेख अपरिहार्य असतो. जर तुम्हाला कधी मन शांत करायचे असेल, निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील किंवा मुंबईचे सर्वात सुंदर विहंगम दृश्य पाहायचे असेल, तर हँगिंग गार्डनला नक्की भेट द्या. कदाचित त्या एका भेटीत तुम्हाला निसर्गावर पुन्हा प्रेम बसेल. निसर्ग कधीही घाई करत नाही, पण तो प्रत्येक गोष्ट सुंदर घडवतो. शहर कितीही मोठं असलं
तरी मनाला शांतता मिळते, ती हिरवाई मिळते. हाये गार्डन विषयी आपण अजून माहिती घेऊया, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण आज हँगिंग गार्डन ह्या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळाविषयी माहिती घेत होतो. हँगिंग गार्डनचा इतिहास, येथील निसर्ग सौंदर्य, मलबार हिलवरील विहंगम दृश्य, क्वीन्स नेकलेस आणि पर्यटकांचे अनुभव जाणून घेतले. आता आपण या बागेच्या अशा पैलूबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, पर्यावरण आणि पाणी संवर्धन. आपण अनेकदा एखाद्या बागेत जातो, फोटो काढतो, फिरतो आणि परत येतो, पण त्या बागेच्या मागे किती मोठे विज्ञान, नियोजन आणि दूरदृष्टी आहे याचा आपण कधी विचार करतो का? हँगिंग गार्डन हे केवळ एक सुंदर बाग नाही, तर ती मुंबईच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा अभियांत्रिक प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी आज आपण हिरवळ पाहतो, रंगीबेरंगी फुले पाहतो, त्या बागेच्या खाली मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा जलाशय आहे. ब्रिटिश काळात दक्षिण मुंबईला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी येथे मोठा जलाशय बांधण्यात आला, पण त्या जलाशयाचे संरक्षण करणेही आवश्यक होते. जर त्याच्यावर थेट बांधकाम केले असते तर पाण्याच्या गुणवत्तेवरती परिणाम झाला असता. म्हणून एक सुंदर कल्पना समोर आली की या जलाशयावर एक हिरवीगार बाग तयार करूया, आणि अशा प्रकारे जन्म झाला हँगिंग गार्डनचा. म्हणूनच या बागेला हँगिंग गार्डन म्हणजेच लटकती बाग असे म्हटले गेले. आजच्या काळात आपण पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे पाहतो. झाडांची संख्या कमी होत आहे, प्रदूषण वाढत आहे, उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी हँगिंग गार्डन सारख्या हिरव्या जागा शहरासाठी किती महत्वाच्या आहेत याची जाणीव होते. ही बाग केवळ सौंदर्य वाढवत नाही तर परिसरातील तापमान कमी ठेवण्यासही मदत करते, हवा शुद्ध ठेवते, पक्षी, फुलपाखरे आणि छोट्या जीवांना सुरक्षित अधिवास देते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो मुंबईकरांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाते. सकाळी तुम्ही इथे आलात तर अनेक प्रकारचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांचा मधुर किलबिलाट ऐकायला मिळतो. कधी एखादं फुलपाखरू तुमच्या जवळ येईल तर कधी झाडांच्या फांद्यावर बसलेले पक्षी तुमचे स्वागत करतील. हा अनुभव शहरात फार कमी ठिकाणी मिळतो. आज आपण आपल्या मुलांना मोबाईल देतो, व्हिडिओ गेम देतो, पण त्यांना झाडांची ओळख करून देतो का? फुलांचे सौंदर्य दाखवतो का? पक्ष्यांचे आवाज ऐकवतो का? हँगिंग गार्डन आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो, निसर्गाशी नातं जोडतो. कारण निसर्गापासून दूर गेलेला माणूस स्वतःपासूनही दूर जातो. आज जगभरात ग्रीन सिटी म्हणजे हिरव्या शहरांची संकल्पना पुढे येत आहे. मुंबईसारख्या महानगरात हँगिंग गार्डन ही त्या संकल्पनेचे अनेक वर्षापासूनचे सुंदर उदाहरण आहे. येथील प्रत्येक झाड, प्रत्येक फूल, प्रत्येक हिरवं पान आपल्याला एकच संदेश देतं, झाडे लावा, झाडे जगवा आणि पृथ्वी वाचवा. आज आपण एखादं झाड लावतो तर उद्या तेच झाड आपल्या मुलांना सावली देईल. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती आपलीही जबाबदारी आहे. आज या कार्यक्रमातून एक छोटासा संकल्प तरी करूया की वर्षातून किमान एक झाड लावूया, सार्वजनिक बागा स्वच्छ ठेवूया, कचरा टाकणार नाही आणि आपल्या मुलांना निसर्गावर प्रेम करायला शिकवूया. कारण हिरवं शहर म्हणजे निरोगी शहर आणि निरोगी शहर म्हणजे आनंदी जीवन. मुंबईतील स्वप्नांना, आपल्या मुंबईला स्वप्नांची नगरी असे म्हटले जाते. दररोज लाखो लोक या शहरात येतात, कुणी नोकरीसाठी, कुणी शिक्षणासाठी, कुणी व्यवसायासाठी, तर कुणी फक्त मुंबई फिरण्यासाठी. परंतु या धावपळीच्या शहरात जेव्हा एखादा पर्यटक शांततेचा शोध घेतो तेव्हा त्याला दोन ठिकाणांची विशेष शिफारस केली जाते, कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन. कारण येथे आल्यावर मुंबईचा एक वेगळाच चेहरा आपल्याला पाहायला मिळतो.
हँगिंग गार्डन मधील प्रत्येक झाडाची नियमित निगा राखली जाते. माळी वर्षभर झाडांची छाटणी करतात, फुलझाडांची काळजी घेतात, हिरवळीची देखभाल करतात. म्हणूनच वर्षानुवर्षे ही बाग तितकी सुंदर आणि आकर्षक दिसते. आपण बागेत फिरताना जे सौंदर्य पाहतो त्यामागे अनेक लोकांचे रोजचे कष्ट दडलेले असतात. हँगिंग गार्डन मध्ये सकाळी गेलात तर तुम्हाला एक वेगळीच मुंबई दिसेल. जॉगिंग करणारे युवक, योगाभ्यास करणाऱ्या महिला, हसत खेळत व्यायाम करणारे ज्येष्ठ नागरिक, ध्यान धारणा करणारे निसर्ग प्रेमी आणि पक्ष्यांच्या किविलाटाने जागे होणारी बाग, लहान मुलांचा आनंद आणि सूर्यास्त पाहण्यासाठी थांबलेली माणसे, हे दृश्य पाहताना वेळ कसा जातो हे समजत देखील नाही. मुंबईतील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर लोक शेवटी हँगिंग गार्डनला येतात, कारण दिवसभराच्या धावपळीनंतर इथे मिळणारी शांतता हीच त्यांची सर्वात मोठी आठवण बनते. अनेक लेखक, कवी आणि छायाचित्रकारांनी या बागेवर लेखन केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये या परिसराचे सुंदर दृश्य दाखवले गेले आहे. कारण मुंबईचे सौंदर्य एका चौकटीत दाखवायचे असेल तर हँगिंग गार्डन आणि बलमार हिल यांना पर्याय नाही. आजच्या काळात मोबाईलमध्ये हजारो फोटो असतात, पण काही दृश्य अशी असतात जे कॅमेऱ्यात नाही तर मनात कायमची साठवली जातात. हँगिंग गार्डन मध्ये दिसणारा सूर्यास्त, क्वीन्स नेकलेसची रात्रीची रोषणाई, गार वारा आणि हिरवळीचा सुगंध, हे अनुभव शब्दात पूर्णपणे मांडता येत नाहीत. ते फक्त अनुभवावे लागतात. पर्यटन म्हणजे फक्त ठिकाण पाणी नाही, पर्यटन म्हणजे त्या ठिकाणाचा इतिहास जाणून घेणे, तिथे निसर्गाचा आदर करणे, स्वच्छता राखणे आणि त्या ठिकाणाला पुढच्या पिढीसाठी जपणे. आज आपण हँगिंग गार्डनला भेट दिली तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की कचरा टाकणार नाही, झाडांना इजा करणार नाही, फुले तोडणार नाही आणि सुंदर वारशाचे संरक्षण करणार. झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत, त्यांचे रक्षण करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी श्वास जपणे होय. जी शहरे आपली हिरवाई जपतात ती शहरे खऱ्या अर्थाने समृद्ध होतात. त्यामुळे तुम्ही मुंबईला आलात आणि येथील मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ जर तुम्हाला पाहायचं असेल तर हँगिंग गार्डनला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्ही सुद्धा तो आनंद मनापासून जपा. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो. आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात सुखाचा शोध. वी.स. खांडेकर यांची ही कादंबरी. खरं तर आपण नेहमी बोलतच असतो, ऐकायलाही हवं आणि ऐकायची क्षमता वाढवायलाही हवी. आज ऐकूया सुखाचा शोध. त्यातलं पहिलं प्रकरण आप्पा. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. माझी गेल्या 9 वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत व्याख्यानमालांची 16 आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, कडबोडे, वसाड, फुरसुंगी, मोडलीम, छे, साऱ्या गावांची नावे सुद्धा लक्षात राहत नाहीत. या 16 व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहान सहान काम आहे. 16 विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. जनसेवा हीच ईश्वर सेवा, चरखा, सुदर्शन केल्याने होत आहे रे, देव तेथेशी जाणावा, हे 4 मथळे कागदावर टिपले न टिपले तोच. माझी किंमत आमच्या घराला कळतीय कुठे. आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाज सेवकाला निवांतपणा हवा असतो. हे या घरात कुणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिर्याची शाई घेऊन बसावे, टिळक गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे, नी अगदी त्याच शनी आईने दारात येऊन म्हणावे, अप्पा माझा उपवास आहे आज, जरा केळी घेऊन येतोस का. असा राग येतो अशा वेळी, पण जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे. मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते, परत येऊन कामाला बसावे. तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते. तास तासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो याची आईला कुठून कल्पना असणार. तिने उपवास करावे, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे. आईचे काम उद्भवले नाही तर निराणी बाळ यांची कटकट सुरू होते. पोटची पोरे म्हणून गय करावी लागते, नाहीतर एकेकाच्या तोंडात चांगला बोळा कोंबून या कारट्यांचा दंगाबंद केला. बाकी या टीसभर पोरांवर रागावूनच मूर्खपणाचे आहे म्हणा. लहान पोरं म्हणजे कानात वारा भरलेले वासरू. त्याने वेड्या वाकड्या उड्या मारल्या आणि थोडा धांगडधिंगा केला तर त्यात नवल कसले. पण आनंद आणि भैया ही काही कुकुबाळे नाहीत. आनंदाला हे 27वे छे 28वे वर्ष असेल. हो, मिशा काढल्या म्हणून काही पत्रिका बदलत नाही. पाठचा भाऊ तसा धडपडे आहे. इकडे विम्याचे काम करतो, तिकडे परीक्षा देतो, हे सारे ठीक आहे. पण आप्पा म्हणून आपला एक थोरला भाऊ आहे यापेक्षा माझे महत्व त्याला अधिक वाटतच नाही.
विम्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या कुळांशी तास तास दोन दोन तास खिदळत असतो काय? मधूनच दुमजली नाही तर ती मजली हसतो काय? मीरा आणि बाळ यांना पाठीवर घेऊन कोकरू हवं का कोकरू म्हणून ओरडतो काय? त्याच्या वयाला हा पोरकटपणा बिलकुल शोभत नाही. या 28 वर्षांच्या कुक्कुबाळाच्या लपंडावात कुणी कुणाला होडकून काढले की घरात घोड घाशा सुरू होतो. मी माझ्या डोक्यात उसळत असलेल्या समाजसेवेच्या नव्या नव्या कल्पना पार गोंधळून जातात. मुंबईसारख्या ठिकाणी दंगा झाला की कर्फ्यू ऑर्डर पुकारतात ना. आमच्या घरात दिवसा सुद्धा तसा कायदा असला पाहिजे असे हल्ली मला वाटू लागले. संध्याकाळचीच गोष्ट, भैयानं आपल्या खोलीत जलसा सुरू केला तेव्हा माथे फिरून गेले अगदी माझे. देव तेथेची जाणावा या चौथ्या विषयानंतरचा विषय शोधित होतो मी. अजून 12 व्याख्यानांचे विषय मला निश्चित करायचे होते पण आपल्या मामांपुढे कामाचे केवढे ढीग पडले आहेत हे 5 वेळा मॅट्रिक नापास झालेल्या या भाच्याला कसे कळावे? संतापून त्याच्या खोलीत गेलो तो काय, हातात एक फोटो घेऊन स्वारी मजेत गात आहे. मीरानी बाळ मोठ्या रंगात येऊन त्याचे गाणे ऐकत आहेत. गायचेच तर वंदे मातरम आणि झेंडा उचार हे हमारा असे काही गावे की नाही गाढवाने. पण हात धाकटा भैया बायकी हातवारे करून म्हणत होता, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हो लाजता. नी म्हणे का हो दूर राहता. या गाण्याला काही अर्थ आहे का? यमुनेच्या पाण्यात खेळ कसलेच खेळणार डोमलाचे. यमुना जळी पोहू मारू उड्या हो असे गाणे असते तर व्यायामशाळांना त्याचा उपयोग तरी झाला असता. आणि ती गोपिका राधा खुशाल का हो दूर राहता म्हणून कृष्णाला विचारते. हा काही चवाट्यावर बाईने विचारायचा प्रश्न आहे होय. मग घराला भिंतीने दारांना कड्या हव्यात कशाला? बाथरूम मधली बाई जर रस्त्यात येऊन उभी राहिली छी, एवढ्यासाठी तर ब्रह्मचारीचा पास मिळत असताना सुद्धा मी तो चित्रपट पाहिला नाही. 2-4 मित्रांनी अपराव तुम्ही ही कृष्णाराव मराठेच झालात की म्हणून माझी थट्टा केली. पण आपण काही त्या चित्रपटाच्या वाटेला गेलो नाही. पण ज्याचे तोंड चुकवावे त्यानेच पाठीला लागावे असा आमच्या नशिबाचा प्रकार आहे. तेच 65 गाणे भैया अगदी घोळून घोळून म्हणत होता. असले गाणे म्हणायचेच तर गुणगुणावे की नाही? पण या शतमूर्खाला तेवढी अक्कल आहे कुठे? रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याने समाजसेवक अप्पाराव देशपांड्यांच्या घरात हे गाणे सुरू आहे म्हणून क्षणभर थांबून घराकडे टाकामाका पाहावे. इतक्या मोठ्याने गाणे गात सुरू आहे. बाकी असल्या दगडांशिवाय एवढ्या पहाडी आवाजात दुसरे गाणार म्हणा. मी खोलीत पाऊल टाकताच भैयाची जी तिरपीट उडाली दोन्ही पोरे तर वाघ असल्यासारखी पळून गेली. मला माझाच अभिमान वाटला. अशी शिस्त हवी, असा दरारा हवा, असे पावित्र्याचे तेज हवे, नाहीतर. भैयाने हातातला फोटो लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मामा आपल्या बारशाला जेवायला आला आहे हे विसरलाच. शेवटी मी तो हिसकावून हातात घेतलाच. म्हटले देवाचा नाही तर देशभक्ताचा असला तर आपल्या खोलीत नेऊन लावावा. पण हा छापटा कशाला तसले फोटो आणतो? एका नटीचा फोटो होता तो. तिचे नाव सांगताना भैयाला 42 पिढ्या स्वर्गात गेल्या इतका आनंद झाला. म्हणे मिस चंचला. मी मनात म्हटले ती चंचला असो
नाहीतर चिंगी असो, आपल्याला काय करायचंय? भैयाच्या खोलीत पाहिले तो जिकडे तिकडे नटीची चित्री लावलेली, छे छे छे छे छे, अंगावर अगदी काटा उभा राहिला त्या साळकाया माळकाया पाहून. मी भैयाला म्हटले, अरे देड शहाण्या, या बायांच्या ऐवजी देवाचे फोटो लावले असतेस तर एव्हाना विमान आलं असतं तुला न्यायला. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आर जे वैभव.

विश्रांतीनंतर पुन्हा सुखाचा शोध, वि स खांडेकर लिखित कादंबरी. विमान आला असतं न्यायला, हे ऐकून तो अकलेचा कांदा म्हणतो काय, मामा विमानात बसायला देवाचे पाय कशाला धरायला हवेत, 5 रुपयात विमानात बसता येतं सध्या, या तरुण पोरांची कशावरच श्रद्धा नाही. मी भैया एवढा होतो तेव्हा गांधींच्या फोटोची दररोज पूजा करीत होतो, म्हणून तर 30 साली खादी टोपींच्या पायी इंग्रजी कंपनीतल्या नोकरीवर लात मारून बाहेर पडायचा धीर झाला मला. त्या दिवशीच मनात निश्चय केला की कुणाच्या गुलामगिरीत राहायचे नाही, सारे आयुष्य समाजसेवेत घालवायचे. 2 वर्षे चरख्यासारखा प्रसार केला, 1-2 वर्षे कोकणात जाऊन कापूस लावला, 3 वर्षे खेड्यापाड्यात सहभोजने केली, 6 महिने हातसडीचे तांदूळ विकले, कोंबड्या पाळणे हा केवढा मोठा राष्ट्रीय धंदा होऊ शकतो ते दाखविणार होतो मी. पण कुठून रोग आला कुणास ठाऊक, धंदा सुरू केल्यापासून 8-15 दिवसात आमची सगळी कोंबडीच मेली. आई अगदी पिकले पान झाली म्हणून हल्ली घरात येऊन राहिलो, पण सच्च्या समाजसेवकाचे रक्त कधी गप्प बसत नाही. गेल्या 1.5 वर्षात ठिकठिकाणी एकंदर 100 दुष्टन भाषणे केली, आता येत्या महिन्यात 16 होतील, मिळून 183, 217 कमी. शाब्बास अप्पाराव, गाण्याकरिता या घरात तोंड उघडायचे नाही, नी उघडले तर वंदे मातरमच म्हणायचे, अशी भैयाला तंबी देऊन मी माझ्या खोलीकडे वळालो. एकदम स्फूर्ती आली, वंदे मातरम हाच व्याख्यानाला चांगला विषय होईल. माता आणि मातृभूमी, आईचे पांढरे केस आणि हिमालय पर्वत. भैयाच्या खोलीतून बाहेर पडतो तो हॉलमध्ये मीरा आणि बाळ आपली नाचत आहेत. काय झालं रे म्हणून बाळाला विचारले तर तो सांगायला लागला, आनंद काका आता येणार आहेत, चॉकलेटनी मोटार घेऊन येणार आहेत. बाळच्या या शब्दांनी मी चिडून गेलो अगदी. या अप्पारावच्या मुलाला चॉकलेट आणि मोटार असल्या परदेशी वस्तूंविषयी प्रेम वाटावे. चांगला कान धरला कारट्याचा आणि त्याला बजावले, देशी साखरेचे बत्तासे खा, हवी तर कांद्याची भजी खा, पण चॉकलेट खायचं नाही, नी मोटारीला हात लावायचा नाही. सुताराला सांगून सुंदर बैलगाडी करून देतो तुला, पण आमचे चिरंजीव पडले मोठे दिव्य, त्यांनी आपले भोकाडच पसरले, आता येऊन व्याख्यानाचे विषय ठरवण्याकरता डोकेफोड करू लागले. पण माणसाचे डोके म्हणजे प्लॅट